सुप्रभात श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 31 ज्येष्ठ

1948 21 जून 2026. श्रोते हो, आमच्या आजच्या या प्रसारण सभेत मी संपदा पोहनेरकर आपलं स्वागत करते. 5:56 होत आहेत. प्रसारण सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग गुणकली आपण ऐकलात. FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सुमती नांदगावकर यांचा.
1: आज दिनांक 21 जून, आंतरराष्ट्रीय योग दिन आणि संगीत दिन. भारतानं संपूर्ण विश्वाला दिलेली योगशास्त्राची देणगी अतिशय मौल्यवान अशी आहे. योग या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमधील युज या धातूपासून झालेली आहे. युज म्हणजे एकत्र करणं, जोडणं. शरीर, मन आणि आत्मा यांच्या एकत्रीकरणासाठी योग या शब्दाचा प्रयोग करण्यात आलेला आहे. शरीर स्वस्थ आणि निरोगी असेल तर माणूस निरामय राहू शकतो. निरामयता ही मानसिक पातळीवर झिरपत जाते. मानवी मनाचा इतका सूक्ष्म अभ्यास कोणत्याही शास्त्राने केला नाही जेवढा योगशास्त्राने केलाय. शारीरिक व्याधी झाल्या की भावनांचं संतुलन बिघडतं. भावनांचं संतुलन बिघडलं की तणाव निर्माण होतात. या सर्वांचं निराकरण व्हावं या दृष्टीनंच महर्षी पातंजलींनी पातंजल योगदर्शन या त्यांच्या ग्रंथात 196 योगसूत्र दिली आहेत. पातंजलींच्या अष्टांग योग साधनेमध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशी 8 पायऱ्यांची रचना केलेली आहे. यम या पायरीमध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह यांचा समावेश होतो. स्वतःवर संयम ठेवायला व्यक्ती शिकला आणि त्याचं पालन तो नियमितपणे करू लागला की ही पायरी पार होते. नियम या मार्गामध्ये स्वाध्याय, संतोष, तप, पवित्रता आणि ईश्वर चिंतन यांचा समावेश होतो. व्यक्तीच्या वर्तनात हे बदल झाले की व्यक्ती यमनियमांनी बांधली जाते. हे बंधन चारित्र्याच्या दृष्टीनंही अत्यंत महत्वाचं आहे. आसन ही पुढची पायरी, विविध मुद्रांचा समावेश असणारी पायरी. याचसोबत प्राणायाम जोडला गेला आहे. शरीर लवचिक व्हावं, स्नायू मजबूत बळकट व्हावेत, सांध्यांची नियमित हालचाल व्हावी याचाच अर्थ शरीर व्याधीमुक्त व्हावं या दृष्टीनं याची रचना आहे. श्वास म्हणजे जीवन आणि श्वासाचं नियंत्रण म्हणजे जीवन नियंत्रण. प्रत्याहार आपणास इंद्रिय नियंत्रण करण्यास प्रवृत्त करतो. महर्षी पातंजलींच्या दृष्टीनं योग चित्तवृत्ती निरोधः म्हणजेच चित्ताच्या वृत्तींचा निरोध करणं महत्वाचं. इथं निरोध म्हणजे दमन नाही तर निर्माणच न होऊ देणं असा अर्थ अभिप्रेत आहे. धारणा, ध्यान आणि समाधी या अष्टांग मार्गातील शेवटच्या 3 पायऱ्या एकाग्रता, ध्यानधारणा आणि आत्मपातळीवर समाधी अवस्था ही शेवटची अवस्था. मानवी मनाचा इतका सूक्ष्म अभ्यास करणारे हे जगातील पहिले भारतीय मानसशास्त्र होय. योग व्यक्तीच्या भावनिक मानसिक संतुलनासाठी, तणावमुक्तीसाठी अतिशय मोलाचं असं ज्ञान आहे. योगामुळे विचारांची स्पष्टता, एकाग्रता, तादात्म्यता, सृष्टी तदाकारता, व्यापक दृष्टी, उत्तम स्मरणशक्ती, धारणाशक्ती, ग्रहणशक्ती अशा बाबींमध्ये विकास होतोच. शरीरासोबत मनही कोणत्याही परिस्थितीस तोंड देण्यास समर्थ बनतं. आधुनिक वैद्यकशास्त्रानं सुद्धा हे मान्य केलंय की योग करणाऱ्या व्यक्तीच्या चयापचयाच्या प्रक्रिया अतिशय नियंत्रित राहतात. अनावश्यक मानसिक आंदोलनं टाळली जातात. मन शांत राहतं. त्यामुळेच नैराश्य, त्रागा आणि नकारात्मक भावना व्यक्तीच्या मनात येत नाहीत. योगाचं महत्व जगामध्ये या पद्धतीने अधोरेखित झाल्यामुळं आज जागतिक योग दिन साजरा केला जातो. शेवटी समाधी भावनार्थश्च क्लेश तनुकरणार्थ म्हणजेच शरीरातील मनातील क्लेश दूर करून आत्मउन्नत करणाऱ्या समाधी अवस्थेपर्यंत नेणं हेच योगाचं पालन करण्याचं मुख्य उद्दिष्ट आहे.
0: अमृतधारा या कार्यक्रमात योग याविषयी सोमनाथ वाघमारे यांनी लिहिलेले विचार आपण ऐकलेत. वाचनस्वर होता वैजयंती नांदगावकर यांचा. FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 6:10 झाली आहेत. ऐकूया स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना, संगीत प्रभाकर पंडित यांचं.

0: ताई
1: हाँ
0: ए बग
1: हैप्पी बर्थडे टू यू
0: दाखो हाँ माझा फेवरेट कलर
1: नेहमी शॉपिंग
0: आय नो आई पण खर्च करण्याचं हेच वय आहे राईट
2: सेव्हिंगचंही हेच वय आहे
3: आय नो बाबा सेव्ह करा योग्य ठिकाणी गुंतवणूक करा रकमेवर व्याज मिळेल जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील
4: आय नो ना
3: आरबीआय सांगते
5: करा योग्य सुरुवात बना फायनान्शियली स्मार्ट
6: वा वहिनी वा आजच्या नाश्त्याची चवच काही और होती काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात
7: कॅमल सुपरफाईन साबुदाणा स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या कॅमल साबुदाणा एकदम चवदार
6: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा
8: श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया विठ्ठल हेदुकर आणि सहकाऱ्यांनी माफ करा विठ्ठल हेदुकर यांच्या स्वरात विश्राम विवाडे यांची रचना संगीत आहे मधुकर पाठक यांचं

विठ्ठल हेदुकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया एक हिंदी भक्ती रचना. गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी. विंदूजी यांच्या या रचनेला संगीत दिलं आहे गोविंद प्रसाद जयपूरवाले आणि भवदीप जयपूरवाले यांनी.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: श्रोते हो, स्वरांजली या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया समूह स्वरात देशभक्तीपर रचना. यशवंत देव यांच्या या रचनेला संगीत दिलं आहे कानू घोष यांनी.

समूह स्वरात देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रेड रोड कोलकाता पश्चिम बंगाल इथं माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सामूहिक योग प्रात्यक्षिकाचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी पुणे 8:30 झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भरलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात

0: कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमाचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी ऊर्जावान सक्रिय राहू शकतो. योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले,
1: योग इसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है. भारत में हम जानते हैं और देखते आए हैं, योग मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है. इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है, योगा फॉर हेल्दी एजिंग. उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं. योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है.
0: निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज जगभरात साजरा होत आहे. जगभरात 210 पेक्षा अधिक भारतीय दूतावासांसह सुमारे 2500 ठिकाणी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त नवी दिल्ली मुंबईसह देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता इथं भारतीय नौदलाच्या 3 स्वदेशी बनावटीच्या नौका आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्र यांचं लोकार्पण होणार आहे. नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोनं तयार केलेल्या आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्सनं बांधलेल्या नौका लढाऊ कारवाया, जलसर्वेक्षण आणि पाणबुडी विरोधी युद्धतंत्र मजबूत करण्याच्या उद्देशानं बांधण्यात आल्या आहेत. या नौकांमध्ये 75% अधिक स्वदेशी सामग्री असून यात 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा सहभाग आहे असं नौदलानं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होणारी नीट यूजी फेर परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जय्यत तयारी केली आहे. याची पूर्वतयारी म्हणून काल देशभरातील परीक्षा केंद्रांवर सराव प्रात्यक्षिकही करण्यात आलं. ही परीक्षा 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी देत आहेत. देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक आदी 2,00,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या असून देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती एनटीएनं दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार आणि साखर उद्योगाला बळ देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं कल्लाप्पण्णा अवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन काल शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प तर पुण्यातलं बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. दरम्यान दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 1,500 कोटी रुपयांचा खर्च करून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना शहा यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली. लेबनॉनमधील इस्रायलच्या हल्ल्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचं इराणच्या संयुक्त लष्करी कमांडनं काल जाहीर केलं.

0: आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशाराही इराणनं दिला आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इराणच्या इशाऱ्यानंतर काही तासातच अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी चर्चेसाठी स्वित्झर्लंडला रवाना झाले. इराण आणि अमेरिकेतल्या चर्चेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स तर इराणचे मोहम्मद बागेर कालिबाफ सहभागी होत आहेत. दरम्यान इराणच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 60 दिवसांच्या आत इराणसोबत अंतिम करार झाला नाही तर होर्मुझ सामुद्रधुनी या महत्वपूर्ण जलमार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर अमेरिकेकडून शुल्क आकारलं जाईल असा इशारा दिला आहे. होर्मुझ समुद्रधुनीतून 3 कच्चे तेल वाहून नेणारे टँकर काल भारताच्या दिशेनं यशस्वीरित्या मार्गस्थ झाल्याचं केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. हे 3 टँकर 8,06,000 मेट्रिक टनांहून अधिक कच्चं तेल आणत असून त्यावर 94 भारतीय कर्मचारी आहेत असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राजस्थानमधील अनेक महत्वाच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होणार आहे. बिकानेर रेल्वे स्थानकावरून ते लालगड साबरमती एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते जयपूर इथं खातीपुरा रेल्वे स्थानकावर जयपूर दरभंगा अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी मेगा कोच टर्मिनलचं उद्घाटनही ते करणार आहेत. उत्तर पश्चिम रेल्वेनं विकसित केलेल्या प्रवाशांसाठीच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पणही ते करणार आहेत. यामध्ये 41 लहान आणि मध्यम स्थानकांवरील नवे प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि सुधारणांची कामं तसंच 16 स्थानकांवरील एकात्मिक प्रवासी माहिती प्रणालीचा समावेश आहे. मेघालयातील शिलाँग इथं असलेल्या हवाई दलाच्या पूर्व मुख्यालयात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल सैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तांत्रिक तत्परता, धोरणात्मक दूरदृष्टी आणि संस्थात्मक नाविन्यपूर्णतेच्या आवश्यकतेवर भर दिला. सध्याच्या जागतिक व्यवस्थेतील अनिश्चिततेच्या काळातही भक्कम सज्जता राखणं किती महत्वाचं आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. युद्धाचं स्वरूप सतत बदलत आहे. यात हायब्रिड धोके, सायबर आव्हानं, पुरवठा साखळीची सुरक्षा आणि ड्रोन हे घटक अत्यंत महत्वाचे ठरत आहेत. अशा परिस्थितीत संरक्षण दलांसाठी केवळ पारंपरिक सज्जता पुरेशी नाही तर आपल्या स्वतःच्या अटींवर राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आत्मनिर्भरता साध्य करणं गरजेचं आहे असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या एफआयएच महिला हॉकी स्पर्धेत काल भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. न्यूझीलंडनं अमेरिकेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा. आणि एफआयएच महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 8:40 आणि 37 सेकंद झाली आहेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. श्रोते हो, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असते. नियमितपणे केलेला योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचा अभ्यास नेहमीच फायदेशीर ठरतो. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत.

आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात गुमराह या चित्रपटातील साहिर लुधियानवी यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते रवी. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया गीत गाता चल या चित्रपटातील आरती मुखर्जी यांनी गायलेलं गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

0: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण होईल दर बुधवारी सकाळी 11:05.
1: हॅलो मेरा टेलिफोन नंबर सुनो लिख लो.
0: तर श्रोते हो, तुम्ही आम्हाला फोन करू शकता या नंबर्सवर. 0240 आमचा कोड नंबर आणि आमचे नंबर्स आहेत 2970231 आणि 2970212. आमचे नंबर्स पुन्हा एकदा ऐका, 2970231 आणि 2970212. तर श्रोते हो, सोमवारी आम्हाला फोन करायला विसरू नका. दुपारी 2:30 ते 3:00 फोन फरमाईशा कार्यक्रमासाठी.
2: हॅलो, फोन फरमाईश.

0: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचा लोकप्रिय कार्यक्रम फोन फरमाइश.
1: हॅलो
2: हॅलो, फोन फरमाइश.
0: श्रोते हो, तुमच्या संवादासोबत तुमच्या आवडीची गाणी ऐकण्यासाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकता दर सोमवारी दुपारी 2:30 ते 3:00.
3: कुछ

श्रोते हो, आत्ताच आपण मोहम्मद रफी यांच्या स्वरात गोरा और काला या चित्रपटातील आनंद बक्षी यांची रचना ऐकलीत. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद 9:10 पासून पुन्हा आपण घेऊ शकाल.

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 9 वाजता उर्दूतून प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित होतील.

0: FM बँड 101.7 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 9:36 झाली आहेत. श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग पंधरवडा निमित्त कार्यक्रम योग संवाद आज यामध्ये योग शिक्षक महेश पूर्णपात्रे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद, विषय आहे सामुदायिक योगाचे फायदे.
1: नमस्कार श्रोतेहो. श्रोतेहो, योग पंधरवडा आपण साजरा करत आहोत आणि यानिमित्तानेच आपली मालिका आहे योग संवाद. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत योग शिक्षक महेश पूर्णपात्रे. आजचा आपला विषय आहे सामुदायिक योगाचे फायदे. तर सर, आकाशवाणीत मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
2: नमस्कार.
1: आणि आजच्या आपल्या या विषयाला आपण सुरुवात करूया. तर सामुदायिक योग म्हणजे काय सर?
2: वेगवेगळे नवीन नवीन लोक भेटतात आणि त्यांच्या नवीन नवीन गोष्टी कळतात. अनेक क्षेत्रातले अनेक नामवंत लोक तिथे आलेले असतात, त्यांच्याही भेटी होतात आणि सगळे मग त्याच्यामुळं समाज घडतो आणि या समाजानं राष्ट्र बलवान होतं. हा सगळ्यांनी एकत्रित येऊन केल्याचा फायदा आहे. म्हणजे आपल्याला आपलं जर राष्ट्र बदलायचं असेल तर रोज सकाळी सगळ्यांनी एकत्र येऊन योग केला तर मग सगळं त्यांचं जीवन बदलेल. रोज एकत्रित योग केल्यानं जे जे विकार असतील त्यांना तर आपण दूर ठेवूच, पण आपलं मन हेही बलवान होईल आपल्याकडे पाहून. अशा प्रकारचा योग या कॉलनीत चालतो, या शहरात चालतो, तर ते बाकीच्या शहरातील लोकांनाही प्रेरणा मिळेल आणि तेही हळूहळू सहभागी होतील. म्हणजे हळूहळू सगळे

0: विकारमुक्त होतील. आणि सगळेच समाज जर विकारमुक्त झाला तर मग त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा द्वेष किंवा एकमेकाबद्दल असूयाही राहणार नाही.
1: सामाजिक आरोग्य आणि मानसिक आनंदासाठी सामुदायिक योग किती महत्वाचा आहे?
0: हे सामाजिक आरोग्य हे आपल्या रोजच्या आपण केलेल्या योगावरच अवलंबून आहे. सगळं एकत्र येऊन केलं का त्या ठिकाणी प्रत्येकाला अहम अहमिका म्हणजे स्पर्धा निर्माण होते. प्रत्येकाची ती अत्यंत एखाद्याची उत्कृष्ट गोष्ट पाहून प्रत्येकाला ती करावीशी वाटते. एखादा सूर्यनमस्कार अत्यंत उत्तम घालत असेल, जलद घालत असेल, जास्त घालत असेल किंवा अत्यंत हळू ती स्थिर राहत असेल तर ते पाहून आपल्यालाही त्या ठिकाणी ऊर्जा मिळते आणि आपणही घालायला लागतो. त्या ठिकाणी आनंद निर्माण होतो आणि त्या आनंदाच्या भरात आपण आज एकटं जर असू तर एक करू, दोन करू, चार करू, पण त्यांच्याबरोबर कधी 50 केले हे कळतं नाही. आणि ज्यावेळी बाहेर कुठेही काम निघालं तर असा योगाचा माणूस मिळाला तर त्यांच्याबद्दलची जी आपुलकी आहे, त्यांच्याबद्दलची एकमेकांबद्दलची जी सहानुभूती आहे ती खूप विशेष असते. ती त्यांना कुठेही कोणत्याही कामात मदत करण्यासाठी अत्यंत स्वतःहून पुढे येणारे ते लोक असतात. कारण ते दिवसभर सकाळी योग केल्यामुळे ते सकारात्मक असतात आणि कुणालाही मदत करण्याची भावना होते. अशाच आमच्या योग संघामध्ये आम्ही पूरग्रस्त असो किंवा भूकंपग्रस्त असो किंवा मागच्या वेळेस शेतीच्या शेती वाहून गेली होती त्या ठिकाणी अनेक ठिकाणी मदत करण्यासाठी आमच्या टीमच्या टीम गेलेल्या होत्या. तर हे सगळं योगातूनच घडतं. प्रत्येकाला प्रेरणा मिळते कारण सामुदायिक योग केल्यामुळं ते सगळं आम्ही बसच्या बस भरून गेलो, कपडे घेऊन गेलो, सगळं किराणा किट्स घेऊन गेलो आणि तिथे सगळ्यांना भरभरून मदत केली. हे फक्त एकत्रित योग सकाळी केल्यामुळं मिळालेली ही प्रेरणा, हीच प्रेरणा प्रत्येकाला मिळत जाऊन सगळं राष्ट्र संवर्धित होण्यात वेळ लागणार नाही.
1: अगदी सर, 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होतो आणि त्यानिमित्तानेच आपण योग पंधरवडा साजरा करत आहोत. तर आंतरराष्ट्रीय योग दिनासारखे जे उपक्रम होतात तर या उपक्रमांचं महत्व काय सांगाल तुम्ही?
0: आंतरराष्ट्रीय योग दिनामुळं एक तर भारतामध्ये इतक्या प्रकारची शक्ती आहे की आपल्या सगळ्या ऋषी मुनींनी सगळ्या पूर्वजांनी इतकं दिव्य ज्ञान आपल्याला दिलं ते जगामध्ये पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत. आणि जगामध्ये हे पोहोचल्यानंतर प्रत्येक राष्ट्र भारतातून हा योग आलेला आहे त्यामुळं आपलं भारताचं नाव तर मोठं होतच आहे, भारताला मान मिळतोच आहे, पण आपल्यामुळं तिथल्या नागरिकांना सुद्धा मान मिळतोय. आपल्याला सांगितलेलं आहे इथं देश प्रसूतस्य सकाशाद अग्रजन्मन स्वमस्वम चरित्रम शिक्षेरण पृथिव्याम सर्व मानवा पृथ्वीवरील यच्च यावत जीवांना त्यांचं चरित्र प्रशिक्षित करण्याचं काम आपल्यावर सोपवलेलं आहे. त्यांचं चरित्र कारण आपल्याकडं जी संस्कृती आहे कुठल्याही ऋषी मुनींनी कुठेही आपलं नाव पूर्ण लिहिलेलं नाही. महर्षी पतंजलींनी योगदर्शन लिहिलं. पतंजली कोण काय कुठले आईचं नाव काय वडिलांचं नाव काय काहीही माहीत नाही. पतंजली ही एक पदवी आहे. पतन अंजली, अंजलीतून पडणारा एवढंच नाव आहे. त्यांनी कुठं त्यांचा ईमेल किंवा ट्विटर हे काहीही नाही, काहीही नाही. तर असं प्रत्येकाला वाटतं की ज्या वेळेस आपण अशा प्रकारचं सगळं काही कर्म करून मी अकर्ता आहे असा भाव तिथं निर्माण होतो आणि सगळ्या जगामध्ये हे सगळं ज्यावेळेस ज्ञान पोहोचेल तर सगळे विकारमुक्त तर होतीलच, व्याधीमुक्त होतील, परंतु आपल्या भारतामध्ये काय काय विशेष ज्ञान दडलेलं आहे हे पाहण्यासाठी सुद्धा येतील. म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिवस हा इतक्या महत्वाचा आहे की आपली संस्कृती ही मुळात ऋषी परंपरेपासून जोडलेली आहे की ज्यांना कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता, फक्त देण्यासाठीच त्यांनी लिहिलेलं आहे. फक्त देत जावं, देत जावं, देत जावं, त्याच्यासाठी इतका मोठा प्रपंच त्यांनी केलेला आहे. म्हणून त्या शास्त्राचं अवलोकन आपण सगळं जग या निमित्तानं करील. म्हणून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस खूपच महत्वाचा आहे आणि सगळ्या राष्ट्रांमधून याला अत्यंत उत्तम भरभरून प्रतिसाद मिळत आहे. जवळपास 95%च्या पुढे राष्ट्रांनी या योगाला इतकं स्वीकारलेलं आहे की आज आपण म्हणू शकतो खरंच भारताकडं जे ज्ञान आहे ते विश्वगुरु होण्यासाठी अत्यंत परिपूर्ण आहे.
1: अगदी खूपच छान. पूर्ण पात्री सर, श्रोत्यांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी का व्हावं, काय सांगाल तुम्ही, तुमचा संदेश काय?
0: याचं कारण असं आहे अशा उपक्रमामध्ये

0: जर सहभागी झालं तर आपल्या घरामध्ये एखादा माणूस योग करत असेल तर त्याच्याकडं पाहून सगळं घरसुद्धा तशाच प्रकारे अनुसरण करतं. तसं समाजसुद्धा एक कुटुंब त्याप्रमाणे आचरण करत असेल तर सगळा समाजसुद्धा त्यांच्याकडे पाहतून हळूहळू समाजातील लोक करायला जातात, मग त्या लोकातील सगळे कुटुंबही करायला जातात आणि मग हळूहळू सगळ्यांचं संवर्धन होतं, सगळे बलशाली होतात, सगळे निरोगी होतात, सगळे समर्थ होतात. या प्रत्येक घटकाशी आपण जोडलं गेलो पाहिजे. मन कुणाचेही कलुषित राहणार नाही, कुणीही एकमेकांबद्दल द्वेष करणार नाही, सगळ्या प्राणीमात्रांबद्दल आदर करतील. नुसतेच मनुष्य प्राण्याबद्दल नाही तर कोणताही प्राणी असेल त्याच्याबद्दलही आदरभाव ठेवतील. वृक्ष असतील त्यांच्या ठिकाणी सुद्धा आपलं मन अत्यंत पवित्र असेल असं प्रत्येकाला आपल्या सगळ्या शास्त्रामध्ये उपनिषदामध्ये अत्यंत मनापासून त्याचं मोठेपणा गायलेलं आहे. म्हणून प्रत्येकानं याच्याशी जोडलं पाहिजे. योगाशी जोडलं म्हणजे आपलं जीवन निरोगी तर झालं, मनही निरोगी झालं, पण त्या ठिकाणी समाधान शांती योगाशिवाय येऊ शकत नाही, ते योगातच प्राप्त होईल.
1: अगदी छान, खूपच सुंदर सर. श्रोते हो, सामुदायिक योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून सामाजिक एकात्मता, सकारात्मकता आणि सामूहिक आरोग्याचा एक प्रभावी मार्ग आहे. एकत्रितपणे योगाभ्यास केल्यानं परस्पर सहकार्य, आत्मीयता आणि समाजातील बंधुभाव वृद्धिंगत होतो. तसंच नियमित योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता आणि भावनिक संतुलन साधण्यासही मदत मिळते. आजच्या धावपळीच्या जीवनात सामुदायिक योग आपल्याला निरोगी जीवनशैलीकडे नेणारा एक प्रेरणादायी उपक्रम आहे. चला तर मग आपण सर्वजण योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवूया. निरोगी, सुदृढ आणि आनंदी समाजाच्या निर्मितीत आपलं योगदान देऊया. आणि हाच होता आजच्या आपल्या या सामुदायिक योगाचे फायदे या आपल्या विषयाचा संदेश. पूर्णपात्रे सर, तुम्ही आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना इतकी छान भरभरून आणि उपयुक्त माहिती दिली यासाठी मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद. नमस्कार.

0: श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग पंधरवड्यानिमित्त योग संवाद हा कार्यक्रम आपण ऐकलात. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 9:20 झाली आहेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, भारताचे पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी 21 सप्टेंबर 2014 संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला आणि डिसेंबर 2014 या प्रस्तावाला मान्यता मिळाली आणि 21 जून 2015 पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. श्रोते हो, यावर्षीची म्हणजेच 2026 आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वार्धक्यासाठी योग. श्रोते हो, शरीर मन आणि आत्मा यांच्यात संतुलन साधण्याचं महत्वपूर्ण कार्य योगाभ्यास करतो. नियमित योगासनांमुळे शरीराची लवचिकता वाढते, तणाव कमी होतो, प्रतिकार शक्ती सुधारून आरोग्य निरोगी राहते. चला तर मग नियमित योगाभ्यास करूया आणि आरोग्य सुदृढ ठेवूया. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत.
1: औरत के खूबसूरती के लिए हाइट चाहिए 5'4"
2: और फिगर
1: 36, 24, 36, नथिंग लेस नथिंग मोर.
3: लेकिन ये कैसे होगा?
1: वाई ओ

मंजी आनंदजी यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया विशाल दादलानी यांच्या स्वरात मेरी कोम या चित्रपटातील प्रशांत इंगोले यांची गीतरचना, संगीत आहे शशी सुमन यांचं.

सुखविंदर सिंग, सलीम मर्चंट आणि मरियन डिक्रूज यांच्या स्वरात चक दे इंडिया या चित्रपटातील जयदीप साहनी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सलीम सुलेमान यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 9:35 मिनिटांनी उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: محفوظ بنانے کی ضمانت کے لیے تمام متعلقہ ایجنسیوں کے ساتھ سرگرم طریقے سے تال میل قائم کر رہی ہے۔ بھارتی محکمہ موسمیات نے آج ذیلی ہمالیہ، مغربی بنگال اور سکم میں اور بہت تیز بارش کے سبب ریڈ الرٹ جاری کیا ہے۔ محکمہ نے جمعرات تک آسام اور میگھالیہ میں اکدوکا مقامات پر بھی تیز بارش کی پیش گوئی کی ہے۔ کرکٹ میں آج ڈمبولا میں کھیلی جانے والی تین ملکوں کی سیریز کے فائنل میں انڈیا اے کا مقابلہ سری لنکا اے سے ہوگا۔ اپنے سابقہ میچ میں شکست کو بلاتے ہوئے انڈیا اے سری لنکا اے کو ہرانے کے لیے پوری طرح تیار ہے۔ آخر میں خاص خبریں ایک بار پھر۔ آج دنیا بھر میں یوگ کا عالمی دن منایا جا رہا ہے۔ وزیر اعظم نریندر مودی نے کولکتہ میں تاریخی ریڈ روڈ سے مشترکہ یوگ پروٹوکول اپنانے میں ملک کی قیادت کی۔ وزیر اعظم نریندر مودی آج کولکتہ میں تین بحری جنگی جہازوں آئی این ایس دروناگری، آئی این ایس سنسودک اور آئی این ایس ایگرے کو پانی میں اتار کر بحریہ میں شامل کرنے کی رسم بھی انجام دیں گے۔ امتحان منعقد کرانے والے قومی ایجنسی آج سے پہر بھارت اور بیرون ملک میں نیٹ یو جی کے دوبارہ امتحان منعقد کرائے گی۔ بھارتی پرچم بردار تین آئل ٹینکرز نے کامیابی کے ساتھ آپ نئے ہرمز پار کر لیا ہے، جس میں 8.6 لاکھ سے زیادہ میٹرک ٹن تیل لدا ہے۔ مقامی موسمیات نے آج ذیلی ہمالیہ، مغربی بنگال اور سکم میں انتہائی شدید بارش کے لیے ریڈ الرٹ جاری کیا ہے۔ اور کرکٹ میں آج صبح دمبولا میں تین ملکوں کی سیریز کے فائنل میں انڈیا اے کا مقابلہ سری لنکا اے سے ہوگا۔ اس کے ساتھ ہی خبروں کا یہ بلٹن ختم ہوا۔
1: एफ एम बैंड 101.7 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोते हो, सकाळचे 10 वाजलेत। ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे।
2: या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत। आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार। श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल माहीत करून घेणार आहोत। श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे। संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते। श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते। जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते। पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते। श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी यावर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे। आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात.

0: अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन, दोन लाईन, तीन लाईनचे डिझाईन, त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, तेही फक्त एक प्रहर म्हणजेच एक तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तीभावानं ती धारण करायची. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0202-44-78-286 किंवा 0202-44-80-135.
1: श्रोते हो, आताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे ऐकलात. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 10:05:42 झाली आहेत. ऐकूया गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला किशोर कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरात घोळात घोळ या चित्रपटातील सुधीर नांदोडे यांची रचना ऐकूया. संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

0: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवर होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: तिन्ही कॉलेजला
4: काळजी करू नकोस,
3: फीस पाहिलीस का?
5: काय कसं आहात?
3: काय झालं?
4: फीचं टेन्शन.
5: राहुलचा बँक अकाउंट आहेच तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
6: RBI सांगते,
7: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: श्रोते हो, आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गुपचुप गुपचुप या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं.
1: सदाबहार हिंदी आणि मराठी गाणी.

ऐका आमच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रोज सकाळी 11:05 101.7 FM वर फक्त आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर सर्वजना सर्वांच्या मनात.

0: श्रोते हो, आत्ताच आपण मामला पोरींचा या चित्रपटातील विनय माणके आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं गीत ऐकलं. शांताराम नांदगावकर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात.

0: एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. सकाळचे 10:25 झाली आहेत.
1: आकाशवाणी आहे घराघरात, सर्वजनात, सर्वांच्या मनात.

जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी. FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. सर्वजनात सर्वांच्या मनात.

0: भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी लढा दिला,
1: प्रसंगी प्राणांची आहुती सुद्धा दिली. सर्वांचं ध्येय एकच, स्वातंत्र्य.
0: आणि याच स्वातंत्र्याच्या ध्येयाची ज्योत तेवत ठेवण्याचं काम केलं बंकिमचंद्र चटर्जी यांच्या वंदे मातरम या राष्ट्रभक्तीनं ओतप्रोत भरलेल्या या गीतानं.
1: भारत मातेविषयी असलेलं प्रेम, आर्तता, आदर व्यक्त करणारं हे गीत.
0: याच गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे.
1: चला तर मग
0: अभिमानानं गाऊया हे राष्ट्रगान
1: आणि वाढवूया देशाचा मान.

श्रोतेहो जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या काही कार्यक्रमांविषयी. आज सकाळी 11:05 गातर हे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 12 वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:05 गीतबहार, 1:40 मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र, दुपारी 2:30 विविध भारती सेवेचे कार्यक्रम, संध्याकाळी 5:30 युववाणी हा युवक मित्रांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

आज संध्याकाळी 6:30 गम्मत जम्मत यामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शालेय जीवनातील योग याविषयी योगतज्ञ

डॉ आदित्य जोशी यांच्याशी मदलसा कानडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

श्रोतेहो, आयसीसी महिला टी20 विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये ओल्ड ट्रॅफोर्ड क्रिकेट मैदान मँचेस्टर इथं खेळल्या जाणाऱ्या टी20 सामन्याचं समालोचन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज संध्याकाळी 6:30 ते खेळ संपेपर्यंत दरम्यान सर्व बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. श्रोतेहो, क्रिकेट कॉमेंट्री आपण रेडिओ सेटवर ऐकू शकाल. आमचे इतर कार्यक्रम न्यूज ऑन AIR या ऍपवरून आपण ऐकू शकाल. ते कार्यक्रम असे आहेत,

6:30 गम्मत जम्मत, 7:15 वृत्त विशेष, रात्री 8:15 लोकसंगीत, 8:30 भावधारा, 9:30 नाटकांचा अखिल भारतीय कार्यक्रम आणि रात्री 10 रविवारसरी अखिल भारतीय संगीत सभेचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, हे सर्व कार्यक्रम न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित होतील. श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं. FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 10:30 झाली आहेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत.

श्रोतेहो, आताच आपण अभिजीत आणि सौम्य राव यांच्या स्वरात धूम या चित्रपटातील समीर यांची रचना ऐकलीत. संगीत होतं प्रीतम यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया हिमेश रेशमिया आणि तुलसी कुमार यांच्या स्वरात समीर यांची रचना. संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं.

0: हिमेश रेशमिया आणि तुलसी कुमार यांनी गायलेलं डार्लिंग या चित्रपटातील समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 10:45 विशेष प्रासंगिक आपण ऐकू शकाल.
1: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र विशेष प्रासंगिक.

0: 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या 12व्या जागतिक योग दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या योग शिक्षक तथा आहार तज्ज्ञ डॉ प्रज्ञा तल्हार यांनी हा योग दिवस भारतासह जगभरातल्या जनमानसात कशाप्रकारे रुजला आणि विकसित झाला याबाबत दिलेली माहिती आज आपण विशेष प्रासंगिक या सदरात ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोते हो, आज 21 जून जागतिक योग दिवस. जगभरातील कोट्यवधी लोक आज योगाभ्यास करून या दिवसाचे स्वागत करतात. परंतु योग दिन म्हणजे केवळ एक दिवसाचा उत्सव नाही. योग ही भारताने जगाला दिलेली अशी अमूल्य जीवन पद्धती आहे जी शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा याचा समन्वय घडवते. आज आपण जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात कशी झाली, याचा उद्देश काय होता, त्याने कितपत यश मिळवले, आजची परिस्थिती काय आणि पुढच्या काळात आपले उद्दिष्ट काय असावे. योगाची परंपरा. योग ही भारताच्या हजारो वर्षाच्या ऋषी परंपरेचा वारसा आहे. महर्षी पतंजली यांनी योग सूत्राद्वारे योगाला शास्त्रीय स्वरूप दिलं. योगश्चित्त वृत्ती निरोधः, म्हणजे मनाच्या चंचल वृत्तीचा निरोध करणं. योग म्हणजे आसने असा गैरसमज आहे. अष्टांग योगाच्या तर 8 पायऱ्या सांगितल्या. 5 यम 5 नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. या अष्टांग योगातून व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाचा विकास साधला जातो. सन 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. जगातील 177 देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. हा संयुक्त राष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक देशांनी सहप्रायोजित केलेल्या ठरावापैकी एक ठरला. त्यानंतर 11 डिसेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. 21 जून हा वर्षातील सर्वाधिक मोठा दिवस अर्थात ग्रीष्म अयनाचा दिवस. भारतीय परंपरेतही हा दिवस आध्यात्मिक साधनेसाठी महत्वाचा मानला जातो. मोदीजींचे योग दिन सुरू करण्यामागचे काही महत्वाचे उद्देश होते. आपल्या इतिहासाचा वारसा जगभर पोहोचवणं, आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणं, औषधावरील अवलंबून राहणं कमी करणं, मानसिक तणाव, चिंता, नैराश्य कमी करणं, तसंच रोगापासून उपचार, यापेक्षा रोग होऊच नये यावर भर देणं, मानव आणि निसर्ग याच्यात समतोल निर्माण करणं. योग दिन कितपत यशस्वी झाला याचे प्रश्नाचं उत्तर मोठ्या प्रमाणात होय असेच द्यावे लागेल. 2015 मध्ये पहिला योग दिवस साजरा झाला तेव्हा जगभरातील शेकडो शहरांमध्ये सामूहिक योग कार्यक्रम झाले. आज 190 पेक्षा अधिक देशांमध्ये योगाचे वर्ग, प्रशिक्षण शिबिरं आणि अनेक योग संशोधन केंद्रे कार्यरत आहेत. अनेक

विद्यापीठांमध्ये योग अभ्यासक्रम सुरू आहेत. रुग्णालयामध्ये पूरक उपचार पद्धती म्हणून योगाचा वापर वाढला. कॉर्पोरेट क्षेत्रात तणाव व्यवस्थापनासाठी योग स्वीकारला गेला. शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी योग प्रशिक्षण दिले जाऊ लागलं. त्यासाठी शाळेमधून योग शिक्षकांच्या भरत्या देखील झाल्या. एकेकाळी योग हा काही साधकांपुरताच मर्यादित विषय मानला जात होता. आज तो जागतिक आरोग्य चळवळ बनला.

योग केला. पूर्वी योग केवळ शाळा आणि योग शाळांमध्ये दिसत होता. आज तो प्रत्येक शाळेत, महाविद्यालयांमध्ये, कार्यालय, उद्याने आणि घरांमध्येही दिसतो. परंतु अजूनही योग घराघरात पूर्णपणे पोहोचला असे मी म्हणणार नाही. याची कारणेही आहेत, जसे वेळेचा अभाव, सातत्याचा अभाव, योग म्हणजे फक्त व्यायाम अशी समजूत, योग मोबाईल आणि डिजिटल जीवनशैली, वाढती स्पर्धा आणि तणाव, असे अनेक लोक योग दिनी योग करतात पण वर्षभर सातत्य ठेवत नाहीत. म्हणून योगाचा प्रसार झाला असला तरीही योग संस्कार अजून पूर्णपणे रुजायचा आहे. एका बाजूला योगामुळे लाखो लोकांचे आरोग्य सुधारले आहे. मधुमेह, रक्तदाब, स्थूलता, तणाव यासारख्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यास मदत झाली आहे. दुसऱ्या बाजूला जीवनशैली संबंधित आजार वाढतच आहेत. याचा अर्थ असा की योग उपलब्ध आहे पण सर्वांनी तो जीवनाचा भाग बनवलेला नाही. जसे औषध जवळ असणे आणि ते नियमित घेणे यात जसा फरक आहे, तसेच योगाची माहिती असणे आणि रोज योग करणे यातही फरक आहे. योगाचा खरा अर्थ समजून घेण्याची गरज आहे. आज योगाची लोकप्रियता वाढली पण त्याचबरोबर त्याचे व्यापारीकरणही वाढले. योग म्हणजे फक्त अवघड आसने, शरीराची लवचिकता किंवा सोशल मीडियावरील आकर्षक छायाचित्र नव्हेत. योग म्हणजे संतुलित आहार, शिस्तबद्ध दिनचर्या, सकारात्मक विचार, संयम, आत्मनिरीक्षण, ध्यान, सेवाभाव. जेव्हा हे जीवनात उतरेल तेव्हाच योगाचा खरा लाभ मिळेल. आता पुढील काळातील उद्दिष्ट बघूया. पहिलं उद्दिष्ट, योगाला दैनंदिन सवय बनवणं. वर्षातून एक दिवस नव्हे तर दररोज किमान 20 ते 30 मिनिटं योग केला पाहिजे. दुसरं उद्दिष्ट, प्रत्येक कुटुंब योगमय बनवणं. घरातील सर्व सदस्यांनी एकत्र योग आणि प्राणायाम करायला हवा. तिसरं उद्दिष्ट, शाळांमध्ये संस्कारयुक्त योग शिक्षण. योगामुळे मूल्य शिक्षण, एकाग्रता आणि मानसिक स्वास्थ्यावर भर द्यावा. चौथं उद्दिष्ट, मानसिक आरोग्यासाठी योग. तणावमुक्त समाज निर्माण करण्यासाठी ध्यान आणि प्राणायामाचा प्रसार झाला पाहिजे. योग आणि पर्यावरण याचाही आपण निसर्गाशी जोडलं जातो. पर्यावरण संरक्षण हा योगी जीवनाचा अविभाज्य असा भाग आहे. योगा फॉर सेल्फ पासून योग फॉर सोसायटी पर्यंतचा प्रवास आपण केला पाहिजे. स्वतःच्या आरोग्याबरोबरच समाजाच्या कल्याणाची भावना विकसित केली पाहिजे. श्रोते हो, योग दिनाचे खरे यश लाखो लोकांनी एका मैदानात योग केल्याने मोजले जाणार नाही. त्याचे यश तेव्हा मोजले जाईल जेव्हा ते प्रत्येक व्यक्ती अधिक निरोगी, अधिक शांत, अधिक संवेदनशील आणि अधिक सजग बनेल. योग हा केवळ शरीर वाकवण्याचा अभ्यास नाही, तो जीवन घडवण्याचा मार्ग आहे. आज मानवाकडे माहितीची कमतरता नाही पण स्वतःच्या अंतर्मनाशी संवादाची कमतरता आहे. आपण जगाशी एका क्लिकवर जोडले गेलो आहोत पण स्वतःपासून मात्र दूर जात आहोत. मोबाईल, सोशल मीडिया, सततची तुलना, स्पर्धा, आर्थिक दबाव आणि अपुरी झोप यामुळे आपला मेंदू सतत सजग अवस्थेत राहतो. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर आपल्या शरीरातील फाईट फॉर फ्लाईट ही प्रणाली वारंवार सक्रिय होत असते. त्यामुळे तणाव, चिंता, नैराश्य, चिडचिड, एकटेपणा वाढताना दिसतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार मानसिक आरोग्याच्या समस्या जगभर झपाट्याने वाढत आहे. याचे कारण केवळ बाह्य परिस्थिती नाही तर अंतर्मनाची अस्थिरता आहे. योगामुळे ही अस्थिरता शांत होते. मनाला, श्वासाला आणि विचारांना नियंत्रण येतं. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकासाठी योग उपयुक्त आहे. वय, लिंग, जात, भाषा आणि देश यांच्या सीमा ओलांडून संपूर्ण मानव जातीला जोडतो तो विषय म्हणजे योग. जगभरातील शास्त्रज्ञ, डॉक्टर आणि संशोधकही त्याची उपयुक्तता मान्य करत आहेत. आधुनिक विज्ञानाचेही योगाचे अनेक फायदे सिद्ध केले आहेत. आजची मुले पूर्वीपेक्षाही अधिक बुद्धिमान आहेत पण त्याचबरोबर अधिक तणावग्रस्तही होताना दिसत आहेत. मोबाईल, टीव्ही, व्हिडिओ गेम्स आणि अभ्यासाचा वाढता ताण यामुळे मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्रभावित होत आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की नियमित योग आणि प्राणायाम केल्याने मेंदूमधील एकाग्रता, स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता वाढते. ध्यानामुळे मेंदूतील लक्ष केंद्रित करणारे भाग अधिक सक्रिय होतात. की काही मुलं अभ्यासात हुशार असतात पण एकाग्रता टिकवू शकत नाहीत. अशा मुलांसाठी सूर्यनमस्कार,
ताडासन, वृक्षासन आणि अनुलोम विलोम सारखे योग प्रकार फायदेशीर ठरतात. योगामुळे मुलांमध्ये विश्वास तर वाढतो,

0: राग कमी होतो आणि शिस्तीची सवय लागते. आजच्या तरुण पिढीसमोर तर अनेक आव्हाने आहेत. करिअर, स्पर्धा, नोकरी, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक अपेक्षा, त्यातूनच सोशल मीडियामुळे तुलना, असुरक्षितता आणि मानसिक तणाव वाढतो. WHO सांगतं की तणावाच्या वेळी शरीरात कॉर्टिसोल नावाचं हार्मोन वाढते. हे हार्मोन जास्त प्रमाणात वाढल्यास चिंता, नैराश्य आणि निद्रानाश होतो. तसंच उच्च रक्तदाब यासारख्या समस्या निर्माण होतात. योग, प्राणायाम आणि ध्यानामुळे कॉर्टिसोलचं प्रमाण कमी होते. तसेच शरीरात सेरोटोनिन आणि एंडॉर्फिन यासारखी आनंद निर्माण करणारी रसायनं वाढतात, त्यामुळे मन प्रसन्न राहतं. अमेरिकेत विद्यापीठांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की नियमित योग करणाऱ्या विद्यार्थ्यांची एकाग्रता, भावनिक स्थैर्य आणि शैक्षणिक कामगिरी अधिक चांगली होते. पण शरीरासोबत मनाचे आरोग्य टिकवण्यासाठी योगच आवश्यक आहे. योग शरीराला शक्ती तर देतोच, ध्यान मनाला दिशा देते. महिलांच्या आयुष्यातील अनेक टप्प्यांवर शरीरात अनेक जैविक आणि मानसिक बदल होताना आपण बघतो. घर, कुटुंब, नोकरी, समाज या सर्व जबाबदाऱ्यांचा ताण महिलांवर असतो. योगामुळे हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत तर होतेच, मासिक पाळीतील त्रास, पाठदुखी, थकवा, चिंता आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी योग फार प्रभावी ठरतो. गर्भावस्थेत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलेला योग आई आणि बाळासाठी दोघांसाठीही लाभदायक ठरतो. त्याने श्वसनक्रिया सुधारते, प्रसूतीसाठी शरीर तयार होते आणि मानसिक शांतता देखील लाभते. ज्या महिलांना गर्भावस्था राहण्यासाठी अडचणी निर्माण होतात, अशा PCOD PCOS समस्या देखील योगाने आपण दुरुस्त करू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार महिलांमध्ये वाढणाऱ्या तणाव आणि नैराश्याच्या समस्यांवर योग हा एक प्रभावी पूरक उपाय मानला जात आहे. योग महिलांना केवळ निरोगी शरीरच देत नाही, तर आत्मविश्वास, मानसिक स्थैर्य आणि अंतर्गत शक्तीही प्रदान करतो. वय वाढत असताना शरीरात नैसर्गिक बदल होतात, स्नायू कमकुवत होतात, सांधे आखडतात, हाडांची झीज होते, ऑस्टिओपोरोसिस सारखे आजार होतात, अनेकदा एकटेपणाची भावना निर्माण होते. अशा वेळी योग हे औषध नसले तरी उत्तम सहाय्यक ठरते. नियमित योग अभ्यासामुळे संतुलन क्षमता वाढते, त्यामुळे पडण्याचा धोका कमी होतो आणि प्राणायामामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. ध्यानामुळे स्मरणशक्ती वाढते, तसेच मानसिक शांतता टिकून राहते. अनेक डॉक्टर आता मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकाराच्या रुग्णांना देखील औषधासोबत योग करण्याचा सल्ला देतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी योग म्हणजे केवळ व्यायाम नाही, तर जीवनात पुन्हा उत्साह आणि आनंद निर्माण करणारा मार्ग आहे. मित्रांनो, आज जगभरातील वैज्ञानिकांनी योगाचे अनेक फायदे सिद्ध केले आहेत. योगामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते, हृदयाचे आरोग्य सुधारते, रोग प्रतिकार शक्ती वाढते, झोपेची गुणवत्ता सुधारते, तणाव चिंता कमी होते, फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते, शरीरातील लवचिकता व संतुलन वाढते, तसेच मानसिक आरोग्य देखील सुधारते. महत्वाचे म्हणजे योगासाठी महागडी उपकरणे किंवा मैदाने किंवा विशेष साधनं लागत नाहीत. फक्त थोडी जागा, थोडा वेळ आणि सातत्य खूप आवश्यक आहे. श्रोते हो, लहान मुलांसाठी योग म्हणजे एकाग्रता आहे, तरुणांसाठी योग म्हणजे आत्मविश्वास आहे, महिलांसाठी योग म्हणजे संतुलन आणि ज्येष्ठांसाठी योग म्हणजे उत्साही जीवन आहे. म्हणूनच तर योग हा केवळ व्यायाम नाही, तो आरोग्य, आनंद आणि आत्मविश्वासाचा मार्ग आहे. श्री कृष्ण म्हणतात, योग कर्मसु कौशलम समत्व योग उच्चते. म्हणजेच योग आपल्याला केवळ निरोगी बनवत नाही, तर जीवन अधिक सुंदर, संतुलित आणि अर्थपूर्ण बनवतं. आजच्या या जागतिक योग दिनी आपण एक संकल्प करूया, दररोज योग, निरोगी शरीर आणि शांत मन आणि सुसंस्कृत समाज बनवूया. धन्यवाद. नमस्कार.
1: जागतिक योग दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या योग शिक्षक तथा आहार तज्ज्ञ डॉ प्रज्ञा तल्हार यांनी दिलेली माहिती विशेष प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते समरजीत ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर.

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 11 वाजता आमच्या केंद्रावरून बातमीपत्र आपण ऐकू शकाल.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. भारताच्या शक्तीची ओळख त्याच्या आत्मनिर्भरतेमध्ये असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. भारतीय नौदलातील 3 स्वदेशी युद्धनौकांचं लोकार्पण कोलकाता इथं आज पंतप्रधानांच्या हस्ते थोड्या वेळापूर्वी झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय नौदलाला नवी शक्ती प्राप्त झाल्याचं सांगून भारतात संरक्षण संसाधन उत्पादनात वाढ झाल्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. समृद्धीसाठी सुरक्षा महत्वाची असल्याचं नमूद करून भारत आपल्या सामुद्रिक परिसंस्थेला सशक्त करत असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण नेहमीच समुद्राला सहयोगाचं माध्यम मानलं असून जगातील बहुतांश व्यापार समुद्रामार्गे होत असल्याचं ते म्हणाले. भारतात बंदरांचं आधुनिकीकरण सुरू असल्याचंही ते म्हणाले. INS दूनगिरीसह अग्रय आणि संशोधक अशी आज देशाला समर्पित करण्यात आलेल्या युद्धनौकांची नावं आहेत. आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र योग अभ्यासाद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्य प्रदेशातील जबलपूर इथं योग दिनाचा कार्यक्रम झाला. योग हे व्यक्तीला स्वतःसोबतच समाजाशी आणि समाजाला प्रकृतीशी तसंच वैश्विक चेतनेशी जोडण्याचं सशक्त माध्यम असल्याचं राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटलं आहे. आज आपण त्या महान परंपरेचा उत्सव साजरा करत आहोत जिनं मानवतेला आरोग्यपूर्ण, संतुलित आणि सार्थक जीवनाचा मार्ग दाखवते. योग हा जागतिक समुदायासाठी आपल्या सांस्कृतिक वारशाची अमूल्य भेट असल्याचंही राष्ट्रपती म्हणाल्या. कोलकाता इथल्या ऐतिहासिक लाल रस्त्यावर योगाभ्यास मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला. पंतप्रधानांसह उपस्थित सर्वांनी यावेळी योगाभ्यास केला. जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होत आहेत. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत योग दिवस साजरा झाला. आज संपूर्ण जगानं योगविद्येचं महत्व जाणून घेतल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्यानं छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं गरवारे क्रीडा संकुल इथं योगाभ्यास करण्यात आला. लातूर इथंही योगाभ्यास करण्यात आला. परभणी, धाराशिव, बुलडाणा, सांगली, अकोला इथंही योग दिनाचे कार्यक्रम झाल्याचं वृत्त आहे. येत्या 48 तासात मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40-50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नीट UG 2026 फेरपरीक्षा आज होत आहे. या परीक्षेची पूर्वतयारी म्हणून काल राष्ट्रीय चाचणी संस्था NTA देशभरात मॉक ड्रिल घेतली. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. दुपारी 2 ते 5:15 दरम्यान ही परीक्षा होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर राहण्याचं NTA सांगितलं होतं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज 50 केंद्रांवर 17,400 विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. संबंधित सर्व केंद्रांवर नियुक्त कर्मचारी पहाटेपासूनच उपस्थित असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायतींमधील सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांमध्ये 38 जागांसाठी झालेल्या मतदानाची उद्या मोजणी होणार आहे. सकाळी 10 या प्रक्रियेला सुरुवात होईल. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलेलं आहे. आगामी आषाढी एकादशी

निमित्त श्री क्षेत्र पंढरपूरला जाण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव इथून श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीनं आज प्रस्थान केलं. सकाळी 7 वाजता शेगाव नगरीतून पालखीचं प्रस्थान होतानाच संपूर्ण परिसर गणगण गणातबोते आणि जय हरी विठ्ठलच्या जयघोषात, भगव्या पताका, टाळ मृदुंगाच्या गजरात वातावरण भक्तिमय झालं होतं. यंदा वारीत सुमारे 700 वारकरी असून श्री क्षेत्र नागझरी इथं महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यावर पालखीचा पुढील प्रवास सुरू होईल. भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये सुरू ICC T20 विश्वचषक स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळणार आहे. ओल्ड ट्रॅफर्ड मँचेस्टर इथं सायंकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. भारताच्या संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा हा विक्रमी 200वा सामना असणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता. नमस्कार.

FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 11:05 झाली आहेत. ऐकूया गात रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

गाता रहे मेरा दिल ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना संपदा पोहनेरकरचा नमस्कार। श्रोते हो, आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन। श्रोते हो, भारताचे पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी 21 सप्टेंबर 2014 संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला आणि डिसेंबर 2014 या प्रस्तावाला मान्यता मिळाली आणि 21 जून 2015 पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला।

श्रोते हो, वाढत्या वयाबरोबर शरीराच्या तक्रारी वाढत असतात. गुडघे दुखी, कंबर दुखी, पाठ दुखी यासोबतच ताणतणाव नियंत्रित करू न शकल्यामुळे मानसिक आजाराला आपल्याला तोंड द्यावं लागतं. आणि तेच टाळण्यासाठी यावर्षीची म्हणजेच 2026 आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे, निरोगी वार्धक्यासाठी योग. श्रोतेहो, शरीर, मन आणि आत्मा यांच्यात संतुलन साधण्याचं महत्वपूर्ण कार्य योगाभ्यास करतो. नियमित योगासनांमुळे शरीराची लवचिकता वाढते, तणाव कमी होतो, प्रतिकार शक्ती सुधारून आरोग्य निरोगी राहतं. चला तर मग योगाभ्यासाची सुरुवात करूया आणि सुरुवातीला ऐकूया ही प्रार्थना.

श्रोते हो, दररोज सूर्य नमस्कार आणि सोबतच ताडासन, वृक्षासन, पद्मासन, वज्रासन, भुजंगासन यासारख्या आसनांच्या नियमित सरावामुळे स्नायू लवचिक आणि बळकट होतात. पोटांच्या हालचालींमुळे पचनशक्ती उत्तम राहते. ध्यानामुळे तणाव कमी होतो आणि एकाग्रता वाढते. शरीरातील रक्ताभिसरण सुधारून थकवा दूर होतो आणि दिवसभर ताजेतवाने वाटते.

श्रोते हो, 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग पंधरवडा साजरा होत आहे आणि या अनुषंगानं 14 जून ते 28 जून या कालावधीत योग तज्ज्ञांच्या मुलाखतीद्वारे आपण योग आणि प्राणायाम या विषयावरील उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. 14 जून ते 28 जून पर्यंत दररोज सकाळी 9:10 ऐका मालिका योग संवाद.

श्रोते हो, आज विश्व संगीत दिवस आहे. हा दिवस संगीत आणि कलाकारांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि सर्व वयोगटातील लोकांना संगीत ऐकण्यासाठी किंवा वाजवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हाच दिवस जगभर साजरा केला जातो.

श्रद्धेहो, संगीताची आवड नाही अशी व्यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही. आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रत्येक क्षणाला संगीत आपल्याला साथ देत असतं, मग तो क्षण आनंदाचा असो की दुःखाचा. गाण्याची ती एखादी ओळ किंवा एखादं वाद्य संगीत नकळतच आपल्या मनातल्या भावनांना वाट करून देतं आणि मनाला आनंद देऊन जातं, होय ना?

आज भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि विचारवंत डॉ केशव बळीराम हेडगेवार यांचा स्मृतिदिन. कोलकात्याच्या नॅशनल मेडिकल कॉलेजमधून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. तरुण वयातच ते स्वातंत्र्य लढ्यात ओढले गेले. लोकमान्य टिळक आणि सावरकरांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यांनी 1921 असहकार चळवळीत भाग घेतला आणि त्यासाठी त्यांना 1 वर्षाचा कारावास देखील भोगावा लागला. श्रोते हो, अशा थोर स्वातंत्र्य सैनिकांना शतशत प्रणाम.

0: भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी लढा दिला,
1: प्रसंगी प्राणांची आहुती सुद्धा दिली. सर्वांचं ध्येय एकच, स्वातंत्र्य.
0: आणि याच स्वातंत्र्याच्या ध्येयाची ज्योत तेवत ठेवण्याचं काम केलं बंकिमचंद्र चटर्जी यांच्या वंदे मातरम या राष्ट्रभक्तीनं ओतप्रोत भरलेल्या या गीतानं.
1: भारत मातेविषयी असलेलं प्रेम, आर्तता, आदर व्यक्त करणारं हे गीत.
0: याच गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे.
1: चला तर मग
0: अभिमानानं गाऊया हे राष्ट्रगान
1: आणि वाढवूया देशाचा मान.

श्रोते हो गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

श्रोतेहो, आज चित्रपट अभिनेत्री रीमा लागू यांचा जन्मदिन आहे. मूळ नाव नयन भडभडे असं आहे. त्यांनी मराठी नाटक, चित्रपट, टीव्ही सिरियल्समधून भूमिका केल्यात आणि विशेष करून त्यांनी केलेल्या आईच्या भूमिका खूप गाजल्या आहेत. ऐकूया हम आपके है कौन या चित्रपटातील त्यांच्यावर चित्रित हे सुंदर असं गीत.

0: श्रोतेहो, अभिनेते आणि गायक अरुण सरनाईक यांचा आज स्मृतिदिन. 1961 मध्ये शाहीर परशुराम या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर रंगल्या रात्री अशा, एक गाव बारा भानगडी, मुंबईचा जावाई, केला इशारा जाता जाता, सिंहासन या अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका खूप गाजल्या. ऐकूया घरकुल या चित्रपटातील त्यांनी गायलेलं आणि त्यांच्यावरच चित्रित हे सुंदर असं गीत.
1: लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला

श्रोते हो, अरुण सरनाईक यांनी ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका अत्यंत ताकदीनं साकारल्या. संवादाची फेक आणि बुलंद आवाज आणि सहज सुंदर अभिनय ही त्यांची खासियत. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून जाता जाता ऐकूया मुंबईचा जावाई या चित्रपटातील अरुण सरनाईक यांच्यावर चित्रित हे सुंदर असं गाणं. मी संपदा पोहनेरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात. एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: आहेत वनिता मंडळ.

0: श्रोते हो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी अमृता स्वागत करते. नमस्कार. सख्यांनो, आज 21 जून, आज जागतिक योग दिन. शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधायला शिकवणारा, आरोग्यदायी जीवनशैलीचा मार्ग दाखवणारा हा योग. जगभरात आजचा दिवस वेगवेगळ्या सामूहिक उपक्रमांमधून साजरा केला जातो आहे. निरोगी आणि सकारात्मक जीवनशैली सर्वांनीच अंगीकारावी आणि त्यातूनच सुदृढ समाज घडावा हाच यामागचा उद्देश असावा असं मला वाटतं. कारण आपलं शरीर, मन या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या आहेत. शरीराला वेदना झाली तर मन अस्थिर होतं आणि मनाची अवस्था बिघडली तर शारीरिक त्रास सुरू होतो. त्यामुळं हे जर होऊ द्यायचं नसेल, जर आपल्या जीवनातली अशांती टाळायची असेल, एकत्रित सामोपचारानं मिळून मिसळून वागून सुदृढ समाज आपल्याला घडवायचा असेल, तर आपण दैनंदिन जीवनात योगाचं महत्व जाणून ती आपली जीवनशैली बनवणं हे नक्कीच आवश्यक आहे. आता श्रोते हो, योगाभ्यास म्हणलं की अष्टांग योग येतो. त्यामध्ये यम, नियम, आहार, प्रत्याहार आणि त्याचे पुढचे टप्पे येतात. म्हणजेच काय, तर आपण काय योग्य खावं, प्यावं, काय टाळावं, यासोबत कसं वागावं, वागू नये, आपलं आचरण कसं असावं, या प्राथमिक स्तरापासून योग आपल्याला निरोगी करायला, मनानं सशक्त व्हायला मदत करत असतो. आता यासाठी पुढे जाऊन आसनं, प्राणायाम, ध्यान याचा अभ्यास आपण करणं किंवा हे शिकून घेणं हे गरजेचं आहे. याचं महत्व आपण जाणतोच. तर यातलाच आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे योग निद्रा. ही योग निद्रा म्हणजे काय, त्याचे फायदे, त्याचं महत्व याविषयी आज आपण आता योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार प्राजक्ता मॅडम, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत.
1: नमस्कार.
0: माझा पहिला प्रश्न असा आहे की योग निद्रा म्हणजे नेमकं काय?
1: अच्छा, तर योग निद्रा ही योगामधली अत्यंत महत्वाची पण थोडीशी दुर्लक्षित असलेली अशी एक क्रिया आहे. योग निद्रा या संपूर्ण शब्दामध्ये एकूण दोन शब्द आहेत, योग आणि निद्रा. आता निद्रा म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, निद्रा म्हणजे झोप. पण आता योग निद्रा म्हणजे काय, तर योगातील काही क्रिया, काही पद्धती यांचा वापर

0: वापर करून जी निद्रा दिली जाते किंवा जी विश्रांती दिली जाते त्याला योगनिद्रा असं आपण म्हणू शकतो. फक्त योगनिद्रेमध्ये शरीरालाच नाही तर मन, बुद्धी, विचार अगदी आपल्या अंतरात्म्याला सुद्धा विश्रांती देण्याची शक्ती आहे.
1: अरे वा,
0: योगनिद्रेलाच आनंदपूर्ण विश्रांती असं सुद्धा आपण म्हणू शकतो.
1: बरोबर, म्हणजे पूर्णतः तणावमुक्त, ताणमुक्त असं आपण ती एक शरीराला मनाला ही स्थिती आणू शकतो किंवा देऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही.
0: अगदी अगदी बरोबर. योगनिद्रेमधून माणूस एकदम फ्रेश, टवटवीत आणि ताजतवानं फील करू शकतो.
1: हा, ही सर्वसाधारण योगनिद्रेची व्याख्या किंवा एक म्हणजे काय हे आपल्याला
0: तोंडोळख म्हणू शकतो आपण.
1: हा, तर सामान्य निद्रा आणि योगनिद्रा यातला फरक कसा सांगता येईल?
0: हा, सामान्य निद्रा आणि योगनिद्रेमध्ये तर प्रचंड फरक आहे. सामान्य निद्रा म्हणजे काय की आपण शक्यतो रात्री 9-10-11 जी काय आपली वेळ असेल तेव्हा जी आपण झोपतो ती झाली आपली सामान्य निद्रा. आणि योगनिद्रा ही जास्तीत जास्त 1.5 तासाचीच आपण घेतो.
1: बर,
0: तर हा त्यातला मुख्य फरक आहे. त्याच्यानंतर अजून महत्वाचा फरक म्हणजे सामान्य निद्रा म्हणजे रात्रीची आपण जेव्हा झोप घेतो तेव्हा आपण काय करतो की मनातले सगळे विचार, ताणतणाव, उद्या काय करायचंय, डब्याला काय करायचंय किंवा 100 प्रकारचे विचार घेऊन आणि 100 प्रकारचे ताण घेऊन आपण तसंच जे झोपी जातो ती झाली आपली सामान्य निद्रा.
1: बरोबर.
0: आणि योगनिद्रेमध्ये काय करतो आपण? योगनिद्रेमध्ये आपण शारीरिक ताण तर सगळे शरीरातले काढून टाकतोच पण शिवाय मनावर आलेले ताण आहेत ते पण आपण पूर्णपणे काढून टाकतो. आणि त्यानंतर योगनिद्रेमध्ये आपण सजगतेने विश्रांती घेतो. हा अत्यंत महत्वाचा फरक आहे.
1: बरोबर.
0: रात्रीची जी निद्रा असते आपली त्याच्यातून आपण जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला कधी कधी थकल्यासारखं वाटतं, म्हणजे फ्रेश वाटत नाही किंवा आपली झोप गाढ झाली असं वाटत नाही. पण अगदी 1 तासाची योगनिद्रा जरी आपण घेतली ना तरी आपल्याला अत्यंत फ्रेश, टवटवीत आणि आपली खूप गाढ निद्रा झाली असा अनुभव प्रत्येकाला येतो.
1: बरोबर. म्हणजे या प्रकारामुळे किंवा योगासनातला हा जो प्रकार आहे योगनिद्रा, तर हे जर आपण केलं तर मनाची स्थिती आपली अतिशय शांत किंवा स्थिर यामध्ये राहणार आहे.
0: अगदी अगदी बरोबर बोललात. मन आपलं सतत, मनाचं लक्षण काय आहे की सतत विचार करणं, धावणं, द्वंद्व किंवा कॉन्फ्लिक्ट्स, हे करू का ते करू, सतत 2 गोष्टींमधली एकाची निवड करणं. थोडक्यात काय आहे, विविध विचार करणं ही मनाची वृत्ती असते.
1: बरोबर.
0: बरोबर. तर योगनिद्रेमध्ये काय केलं जातं, ही वृत्ती थांबवली जाते. अगदी पूर्ण जरी थांबवता आली नाही तरी निदान त्याचा फोर्स तरी कमी केला जातो. म्हणजे समजा 1 सेकंदाला आपल्या मनामध्ये 25 विचार येत असतील तर ते प्रमाण आपण अगदी 1-2 विचारांवर आणू शकतो. म्हणजे मनातील विचारांचा फोर्स आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता हे दोन्हीही कमी करण्याची ताकद योगनिद्रेमध्ये आहे. त्यामुळे मनाची अवस्था एकदम शांत, पॉझिटिव्ह आणि मेन म्हणजे व्यक्ती आहे त्या क्षणाला अनुभवते, ना भूतकाळात जगते ना भविष्यकाळात जगते.
1: अरे वा. आता सामान्यतः आपण योगासनं माहिती आहेत म्हणतात की म्हणजे सकाळी आपण करतो किंवा कुणाला शक्य असेल तर रिकाम्या पोटी संध्याकाळी सुद्धा बऱ्याचदा केले जातात.
0: बरोबर.
1: योगासनं करणं आणि योगनिद्रा हे नेमकं काय आहे, कुठली स्टेज म्हणता येईल किंवा काय नेमकं त्याबद्दल काय
0: सांगता? तर मी थोडस याच्यासाठी तुम्हाला योगनिद्रा ह्याच्या अगदी थोडक्यात इतिहास असं म्हणता येणार नाही पण थोडीशी अजून माहिती देते. मुळात योगनिद्रा हा प्राचीन योगशास्त्रामधला प्रकार नाही आहे. बिहार स्कूल ऑफ योगाचे स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी योगनिद्रा हा प्रकार शोधून काढला असं म्हणणार नाही मी, त्यांनी तो तयार केला. म्हणजे मूळ आपण जर पतंजलींचं योगशास्त्र वाचलं किंवा घेरंड संहिता वाचली तर त्याच्यामध्ये कुठंही योगनिद्रेचा उल्लेख नाहीये. पण मग स्वामी सत्यानंद सरस्वती हे अत्यंत प्रयोगशील असे योगी होते, त्यामुळे त्यांनी विविध जे प्रयोग केले मानवी मनावर किंवा मानवी वर्तणुकीवर तर त्याच्यातून त्यांनी योगनिद्रा हे तंत्र विकसित केलेलं आहे. त्यामुळे ते बऱ्यापैकी अलीकडचं असं तंत्र आहे. तर योगासनं ही पूर्वापार चालत आलेली आहेत किंवा ग्रंथांमधून पण आलेली आहेत, पण योगनिद्रा ही बऱ्यापैकी अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेली पद्धती आहे. योगासनं कधी करावीत, कशी करावीत, भरल्या पोटी, रिकाम्या पोटी, ह्या सर्व सूचना आपल्याला ग्रंथांमधून मिळतात. तसं योगनिद्रेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ठराविक काही गोष्टी मी तुम्हाला अगदी निश्चितच सांगू शकते. योगनिद्रा घेण्यासाठी कुठलंही

0: काळ, वेळ, जात, वय, आजारी आहे, सुदृढ आहे या कशाचंही बंधन नाही आहे. फक्त योगनिद्रा घेण्यासाठी आपलं पोट बऱ्यापैकी रिकामं पाहिजे. भरल्या पोटी आपण फार वेळ उत्ताण झोपू शकत नाही. योगनिद्रा ही मोस्ट ऑफ द टाइम ही शयन स्थितीत म्हणजे पाठीवर झोपलेल्या अवस्थेत दिली जाते. अगदीच काही काही लोक जर आजारी असतील किंवा हातपाय फ्रॅक्चर असतील किंवा ज्यांना पाठीवर झोपताच येत नाहीये त्यांना मग जी त्यांच्यासाठी जी सुखकारक स्थिती आहे त्या स्थितीमध्ये पण आपण योगनिद्रा देऊ शकतो. यातला पुढचा महत्वाचा नियम किंवा गोष्ट म्हणजे योगनिद्रा ही कधीही स्वतःहून घेऊ नये. योगनिद्रा हा थोडक्यात निर्देशित ध्यान कसं असतं की मी ध्यानाला बसले आणि समोर माझे गुरु आहेत किंवा शिक्षक आहेत आणि ते मला काहीतरी शिकवतायत सांगतायत आणि मग मी ते त्याचं अनुकरण करते. अशा पद्धतीनं कायम योगनिद्रा घ्यावी. त्यामुळे ती तज्ज्ञ गुरु किंवा तज्ज्ञ शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच सुरुवातीला घ्यावी आणि मग नंतर जेव्हा आपल्याला त्याचा चांगला सराव होईल तेव्हा मग आपण स्वयंसूचनेनं ते येऊ शकतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे योगनिद्रेला बाकी कोणतंही बंधन नाही. फक्त पोट रिकाम पाहिजे आणि तज्ज्ञ योग गुरु मार्गदर्शन सल्ल्यानं करावी.
1: नक्कीच. मग आता हाच फरक म्हणजे योगासनं केली तर आपल्या शरीराला त्या त्या अवयवाला व्यायाम मिळत असतो आणि योगनिद्रेनं मुळात महत्वाचं हेच आहे की आपलं मन स्थिर होतं, मनाला शांतता मिळते.
0: अगदी बरोबर.
1: हा फरक इथं करता येईल.
0: हो, मनाला शांतता मिळते. त्याच्यानंतर अनेक आजार पण ह्याच्यामधून दूर होऊ शकतात. विशेषतः मनोकायिक आजार जे म्हणतो ना म्हणजे मनामध्ये बिघाड झालेला असतो आणि मग त्याचं रुपांतर शारीरिक आजारात होतं. असे जे आजार आहेत ते ह्याच्यातून अगदी बरं होण्याला खूप फायदा होतो. त्याच्यानंतर व्यसनं कमी करण्यासाठी ह्याचा खूप जास्त वापर केला जातो. आणि त्याच्यानंतर आजकाल जे आपण बघतो बिहेव्हिअरल प्रॉब्लेम म्हणजे वर्तणुकी संदर्भातले जे पण काही प्रॉब्लेम आहेत ते कमी करण्यासाठी सुद्धा योगनिद्रेचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला जातो.
1: अरे वा, छान. म्हणजे सगळ्यात आत्ताचं हे सध्याचं आपलं युग म्हणूया किंवा एक आपल्या आजूबाजूचं वातावरण म्हणलं तर स्पर्धेचं युग आहे.
0: अगदी बरोबर.
1: तणाव अगदी गृहिणींपासून ते कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत, विद्यार्थ्यांपासून ते आणखी काय म्हणा, हे सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचा तणाव आहे, ताण आहे. तर त्यामध्ये योगनिद्रा हा जो प्रकार आहे यानं आपल्या शरीराला आणि मनाला अतिशय छान स्थिरत्व प्राप्त होऊ शकतं असं म्हणायला हरकत नाही.
0: अगदी अगदी 100%.
1: आता तुम्ही म्हणलात की याला काळ वेळ कशाचंच बंधन नाहीये आणि मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार आपण हे करू शकतो, पण आणखी काही काळजी यामध्ये घेण्यासारखी काही आहे का, म्हणजे हे करताना काळजी घेतली पाहिजे?
0: काळजी विशेष दक्षता घ्यावी असं ह्याच्यामध्ये काही नाहीये. पण योगनिद्रा ही जी संपूर्ण प्रोसेस असते साधारण अर्धा ते पाऊण तास किंवा जास्तीत जास्त एक तासापर्यंत ती देता येते, तर त्याच्यामध्ये एक संकल्प घ्यायचा असतो. आणि संकल्प म्हणजे काय असतं की आपली कोणतीही इच्छा, अगदी स्ट्रॉंग, प्रत्येकालाच काही ना काही स्वप्न आकांक्षा असतात, इच्छा असतात, तर ह्या इच्छेचं वाक्य आपल्या मनामध्ये तयार करायचं असतं योगनिद्रेच्या सुरुवातीला. कारण संपूर्ण योगनिद्रेदरम्यान आपल्याला ते दोन वेळेला मनातल्या मनात म्हणायचं असतं आणि हा संकल्प जो आहे हा गुप्त ठेवायचा असतो. हा आपल्या शिक्षकांना किंवा कुणालाही सांगायचा नसतो.
1: बरं.
0: तर ह्या संकल्पाचं वाक्य जे आहे ते एकतर चालू वर्तमान काळ किंवा पूर्ण वर्तमान काळ ह्या दोनच काळांमध्ये घ्यायचं असतं, म्हणजे ठरवायचं असतं आधीच. आता ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर समजा मला आयएएस ऑफिसर व्हायचं आहे, तर माझ्या संकल्पाचं वाक्य काय असणार आहे की 2026 या वर्षामध्ये मी आयएएस ऑफिसर झालेली आहे. जर मी अभ्यास केला तर होईन, जर मला नशिबाची साथ मिळाली तर होईन, म्हणजे ह्याच्यामध्ये जर तर असं कोणतंही संदिग्धपणा आपल्याला नको आहे. दक्षता म्हणजे काय की हे वाक्य जे पण असेल आणि हे तुम्ही स्वतःच्या फायद्याचं, समाजाच्या, फॅमिलीच्या, अगदी देशाच्या, जगाच्या फायद्याचं सुद्धा तुम्ही हे वाक्य बनवू शकता. थोडक्यात माऊलींनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जे पसायदान मागितलेलं आहे ते वेगळ्या पद्धतीचं त्यांनी हे हा संकल्पच मांडलेला आहे. तसा आपण आपल्यासाठी पण संकल्प घेऊ शकतो. आणि दक्षता म्हणजे हा संकल्प निवडताना अत्यंत काळजीपूर्वक निवडायचा आहे आपण, ज्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचंही नुकसान
1: बरोबर
0: आपण मनामध्ये सुद्धा

0: कामा नाही की समजा मला 10 करोड रुपये पाहिजेत तर माझ्या भावाच्या बहिणीच्या अकाउंट मधले पैसे मला यावेत असं कोणतंही म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करून माझा फायदा असं त्याच्यामध्ये कोणतंही आलं नाही पाहिजे. एवढी एकच काळजी आपल्याला घ्यायची. बाकी ही अतिशय सुलभ क्रिया आहे. सगळ्यात महत्वाचं काय आसनांमध्ये आपल्याला काहीतरी स्वतःला हालचाल करायला लागते किंवा प्राणायाम असू दे शुद्धिक्रिया असू दे त्यात आपल्याला फिजिकली काहीतरी करायला लागतं. हे इतकं सुखद आहे ना की याच्यामध्ये आपल्याला फक्त शवासनात पडायचं आहे आणि आपल्या गुरु किंवा शिक्षकांचं ज्या पण सूचना आहेत त्या मनापासून फॉलो करायच्या. एवढ्या दोनच गोष्टी आणि त्यातून जो आनंद किंवा जी प्रगाढ शांती आपल्याला मिळते ती आपल्याला एरवी फारशा कुठल्या सहसा गोष्टीतून मिळत नाही.
1: मी तेच आता खरं तर म्हणणार होते की काही ना काही आजार हे प्रत्येकाला हल्लीच्या जगात आहेत. अगदी बीपी शुगर जरी हे कॉमन म्हणलं तरी शारीरिक व्याधी असतील हात पाय अमुक काही ना काही शारीरिक व्याधी असतात तर अशा वेळेला ती आसनं म्हणा भले आसनाचे फायदे खूप असतील पण करू शकत नाही.
0: बरोबर आहे.
1: किंवा वेळ मिळतो नाही मिळत ह्याही गोष्टी असतात आणि
0: बरोबर
1: ज्या वेळेला हे आपण करू शकत नाही अशी अवघड आसनं असतील तर त्यावेळेला ही योगनिद्रा अशा पद्धतीनं फायदेशीर ठरू शकते आपल्याला.
0: अगदी अगदी असे अनेक उदाहरणं आहेत किंवा आम्ही पाहिलेली पण आहेत आम्ही वाचलेली सुद्धा आहेत की योग निद्रेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का ह्याच्यात मनाची शक्ती वापरली जाते. म्हणजे अगदी आम्ही पॅरालिसिस झालेल्या लोकांवर सुद्धा योगनिद्रेचा अवलंब केलेला आहे. तर पॅरालिसिस मधून संकल्प आम्ही त्यांना तेव्हाच घ्यायला लावलं होतं की ज्या तारखेला आम्ही ही थेरपी चालू केली त्याच्यापासून बरोबर 6 महिन्यांनी जी तारीख येत होती ती त्यांना मनात धरायला सांगितली तर त्या तारखेला मी स्वतःच्या दोन्ही पायावर चालत आहे हा संकल्प आम्ही आमच्या पेशंटला घ्यायला सांगितलेला होता. आणि बरोबर 9 तारखेला आमचा पेशंट मोजून 5 पावलं त्या दिवशी चाललेला होता.
1: अरे वा.
0: म्हणजे हा अनुभव आहे. किंवा अजून एक मला योग निद्रा म्हणजे हल्ली कसं आहे योग हे थेरपी म्हणून उपचार म्हणून पण वापरलं जातं ना. तर आमच्याकडे आमच्या सेंटरला येणाऱ्या एक नवरा बायकोंचा किस्सा मला सांगायला आवडेल. त्यांना बरोबर 25 वर्ष दोघांनाही मूल नव्हतं. लग्नानंतर 25 वर्ष मूल नव्हतं आणि सर्व टेस्ट करून झाल्या दोघांचेही सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. त्यांनी सगळे उपाय करून झालेले होते थकले होते आणि ते आमच्याकडे रेग्युलर साध्या योग वर्गाला जॉईन झाले होते जनरल फिटनेससाठी. आणि मग त्यांना बाळासाठी संततीसाठी आम्ही योग निद्रा ही थेरपी म्हणून वापरली आणि बरोबर 1.5 वर्षानंतर त्या दोघांनाही एक अतिशय गोंडस सुदृढ मुलगी झाली. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं उदाहरण आहे. आता ती मुलगी जवळपास 2.5 ते 3 वर्षाची असेल पण हे आम्ही पाहिलंय. अशी अनेक उदाहरणं मला सांगता येतील की फक्त योग निद्रा ही थेरपी म्हणून वापरून सुद्धा बरेच सारे शारीरिक मानसिक व्याधी दूर केल्या गेल्या.
1: आता हे शारीरिक व्याधींच्या बाबतीतलं थोडक्यात सांगितलं तुम्ही ही 2 उदाहरणं. मानसिक फायदा ज्या पद्धतीनं होतो तसा मानसिक आजारामध्ये या योगनिद्रेचा फायदा झालेला असं काही एखादा अनुभव म्हणा किंवा उदाहरण तुम्ही काही 1-2 सांगितलं.
0: हो अगदी. म्हणजे मी तुम्हाला ह्याची भरपूरच उदाहरणं सांगू शकते पण त्यातलं एक अगदी प्रॉमिनेंटली माझ्या लक्षात राहिलेलं म्हणजे आमच्याकडे एक मुलगी येत होती 22 वर्षाची मुलगी होती. तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं होतं 1 वर्षाचा तिनं गॅप घेतला होता कारण तिला पुढे शिकायला US जायचं होतं आणि तिला शाळेत असल्यापासूनच पॅनिक अटॅक्सचा तिला प्रचंड त्रास होता. अँझायटी आणि पॅनिक अटॅक्स आणि तिची लक्षणं एवढी तीव्र होती की जेव्हा ती सुरुवातीला आली तेव्हा नुकती ती त्या अटॅकमधून बाहेर आली होती. तिची लक्षणं ही होती की ती एकदा रडायला लागली की ती 2-2, 3-3 दिवस कंटिन्यू रडत राहायची बाहेर जायला घाबरायची. अतिशय सामान्य गोष्टीची तिला अँझायटी यायची की गावाला जायचं तर बॅग पॅक करायची आहे वेळेत स्टेशनला पोहोचायचं आहे अशा छोट्या छोट्या गोष्टींनी पण तिला पॅनिक अटॅक्स यायचे. तर सुरुवातीला जेव्हा ती आमच्याकडे आली तेव्हा आम्ही फक्त योग निद्राच नाही तेव्हा आम्ही तिला बेसिक आसनं पण दिली प्राणायाम दिला वेगळे वेगळे मेडिटेशनचे प्रकार आहेत ते पण आम्ही दिले आणि त्याच्यात आम्ही तिला योग निद्रा परत ऍड केली. आणि जेव्हापासून आम्ही योग निद्रा ऍड केली तेव्हा तिचे इथं म्हणजे कोल्हापुरात असताना तिचे पॅनिक अटॅक्सचं प्रमाण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलं. म्हणजे जे अगदी आठवड्यातनं 2 वगैरे यायचे त्याचा कालावधी हळूहळू तिचा लांबत गेला. पण आमची खरी कसोटी कधी होती की ती जेव्हा US जाणार होती त्याच्या

0: तर आमची खरी कसोटी होती. जवळपास ती थेरपीला यायला लागल्यानंतर 6-1 महिन्याने ती युएसला जाणार होती. आणि इथं कसं व्हायचं, मी लगेचच तिला पॅनिक अटॅक आला की फोनवर किंवा ती याच्याने लगेच आम्ही तिच्यावर उपचार करायचो. पण तिकडे गेल्यावर काय करायचं हा प्रश्न आमच्यासमोर होता. मी तिला सगळी टेक्निक शिकवून ठेवली होती आणि मी तिला एक योग निद्रा खास तिच्यासाठी जी बनवलेली होती ती तिला रेकॉर्ड करून दिली होती की तुला कधी काय वाटलं तर तू हे मोबाईलवर ऐक. आणि झालं, ती मुलगी गेली युएसला, पोहोचली त्या युनिव्हर्सिटीत. नंतर ती पहिली इंडियन होती तिनं त्या युनिव्हर्सिटीमध्ये पहिला नंबर मिळवला. सगळं खूप छान झालं. तिथं पोहोचल्यानंतर जेव्हा तिचा मला फोन आला तेव्हा सांगायचा किस्सा मला सगळ्यात महत्वाचा वाटतो. मुंबई एअरपोर्ट पासून तिच्या ठिकाणी पोहोचायचा 36 तासाचा प्रवास होता आणि तिचं विमान जिथं तिला बदलायचं होतं त्या ठिकाणचं तिचं विमान पुढचं कॅन्सल झालं आणि ती अख्खी रात्र तिला एअरपोर्टवर एकटीला काढायला लागली.
1: बरं,
0: तेव्हा ती म्हणली ती जी सिच्युएशन होती ती माझ्यासाठी प्रचंड पॅनिक क्रिएट करणारी होती. कारण रात्री एकटंच एअरपोर्टवर राहायचं म्हणजे जी मुलगी बॅग भरताना पण जिला पॅनिक अटॅक्स येत होते तिनं ते पूर्ण रात्र काढून परत ते विमान चेंज करून तिथपर्यंत पोहोचणे. आणि तेव्हा ती म्हणली मी रात्री मॅडम योगनिद्रा लावलेली होती आणि त्याच्यानं माझा पॅनिक अटॅक किंवा जे आहे बाकी ब्रिदिंग टेक्निक्स हे मी कंट्रोल केलं. आणि त्याच्यानंतर तिथे जेव्हा जेव्हा तिला वाटायचं तेव्हा तेव्हा फक्त योग निद्रा आणि बाकी ब्रिदिंग टेक्निक्सनं ती पूर्ण ती तिची 2 वर्ष तिनं सर्व्हाइव्ह केली. आणि आता तर काय तिला तो त्रास होतच नाही.
1: अरे वा,
0: हे फार म्हणजे माझ्या अगदी लक्षात राहिलेलं छान उदाहरण आहे.
1: नक्कीच नक्कीच. आता ही योग निद्रा कधी करायची, कशी करायची किंवा मार्गदर्शनाच्या खालीच आपण हे करायचं हे तर तुम्ही सांगितलं, पण ऍक्च्युअल योग निद्रा करताना याच्यामध्ये काय स्टेप्स असतात?
0: हा, तर योग निद्रेमध्ये ठराविक स्टेप्स असतात. म्हणजे खूप साऱ्या प्रकारच्या योग निद्रा आहेत पण त्यात सुद्धा टप्पे ठरलेले आहेत की कधी कोणती गोष्ट साधकाकडनं करून घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा ह्याची सुरुवात जी होते ती शवासनात येण्यापासून होते. त्याच्यामध्ये व्यक्तीला पाठीवर झोपवलं जातं किंवा शक्य नसेल तर मग ते बसून पण घेऊ शकतात. त्यानंतर सगळ्यात पहिला टप्पा येतो तो म्हणजे आपल्या बॉडीविषयी अवेअरनेस, आपल्या शरीर सजगता ज्याला म्हणतो बॉडीकडे लक्ष देणं. ह्या सगळ्या सूचना आपल्याला अतिशय सायलेंटली रिदमिक पद्धतीनं आपले जे पण कोणी मेंटॉर आहे ते देत राहतात. त्याच्यानंतर अवयव ध्यान म्हणून प्रकार असतो ज्याला ऑर्गन मेडिटेशन म्हणतात. त्यामध्ये डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीरातील प्रत्येक स्नायू, सांधा, पेशी इथंपर्यंत सजगता आणली जाते आणि त्यात शिथिलीकरण जे असतं रिलॅक्सेशन दिलं जातं. कारण शरीर रिलॅक्स झालं की आपोआपच मन पण शांत व्हायला सुरुवात होते. मग शरीर सजगता पूर्ण झाल्यानंतर आवाजांकडे लक्ष द्यायला सांगितलं जातं. पहिल्यांदा एकदम लांबचे आवाज ऐकायचे, मग हळूहळू जवळचे आवाज ऐकायचे. म्हणजे अवेअरनेस काय असतो, आपला जो बाहेर बाहेर असतो तो बाहेरून हळूहळू आपण स्वतःच्या आतमध्ये घेऊन यायचा असतो. त्याच्यानंतर तिसरा टप्पा असतो तो असतो श्वासांचा. ह्याच्यामध्ये स्वतःच्या श्वासांचा स्पर्श, आवाज हे अनुभवायचं असतं आणि ह्या क्रियेमध्ये स्वतःचे श्वास 20 पासून 1 पर्यंत उलट्या क्रमांकाने मोजायला सांगितले जातात. ह्याच्यातनं माणसाची एकाग्रता वाढायला खूप जास्त मदत होते. हे झाल्यानंतर मग शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या जाणीवा उत्पन्न करायला सांगितले जातात. म्हणजे राईट आणि लेफ्ट हे जे ब्रेन आहे आपलं तर त्या दोन्हीलाही अल्टरनेट असं स्टिम्युलेट केलं जातं आणि परत शांत केलं जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये ब्रेनवर्क सुद्धा घेतलं जातं. त्या वेगवेगळ्या अनुभूती दिल्यानंतर मग एक चिदाकाश धारणा नावाचा प्रकार असतो योगनिद्रेमध्ये. त्याच्यामध्ये आपले डोळे तर आधीच मिटलेले असतात, तर मिटलेल्या डोळ्यांच्या पुढे काही काही दृश्यांची कल्पना करायला सांगितली जाते. आणि हा जो पार्ट असतो हा मेन थेरपीचा असतो. म्हणजे समजा आमच्याकडे बीपीचा पेशंट आलाय तर आम्ही त्याचं बीपी नॉर्मल करणाऱ्या ज्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याच्या शरीरातल्या त्या आम्ही तेव्हा ऍक्टिव्हेट करतो. किंवा प्रेग्नन्सीसाठी आलंय तर मग तिथं त्यांनी असं इमॅजिन करायचं असतं की मला गर्भधारणा होत आहे, मला जे काही डिझायर्ड माझं बाळ आहे ते मला अशा अशा पद्धतीनं ह्या या तारखेला होत आहे. हे जेव्हा थेरपी म्हणून असते तेव्हा हे आम्ही आधी आमच्या क्लायंटशी बोलून ते ठरवलेलं असतं आणि मग त्या पद्धतीनं आम्ही त्यांना त्या सूचना देतो. आणि काही नसेल तर मी एक अतिशय आनंदी हॅप्पी लाईफ जगत आहे, ऑलरेडी जर मी आनंदी आहे तर अजून मी त्याच्यापेक्षा अपलिफ्ट काय स्वतःला करू शकते किंवा समाजासाठी मी अजून मी खूप दानधर्म करत आहे, मी लोकांच्या खूप उपयोगी पडत आहे, अशी वेगवेगळी दृश्य किंवा

0: साधं कधी कधी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सैरसपाटा असं सुद्धा ह्याच्यामध्ये दृश्य रंगवली जातात. आणि ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये सुरुवातीला तीन वेळेला आणि सगळ्यात शेवटी तीन वेळेला संकल्पाचं वाक्य मनातल्या मनात आम्ही त्या व्यक्तीला बोलायला सांगतो.
1: बरोबर.
0: आणि मग ऍट द एंड परत जेव्हा माघारी येतो तेव्हा मग पुन्हा एकदा आपण ज्या रूम मध्ये झोपलेलो असतो तर आपल्या बॉडीवर सजगता आणि मग आपण हळूहळू हात पाय थोडेसे त्या व्यक्तीला हलवायला सांगतो आणि मग त्याच्यामधून त्यांना पूर्ण सजगतेच्या लेवलला आणतो. ह्या दरम्यान आपण व्यक्तीला थोडस ट्रान्स मध्ये पण घेऊन जात असतो, जसं की सबकॉन्शियस माइंडचं जे लेवल असते तिथं घेऊन जातो आणि परत त्यांना कॉन्शियस लेवलला आपण पुन्हा घेऊन येतो. आणि आमचा अनुभव असा आहे की बरेचदा ह्याच्यामध्ये लोक घोरतात, अगदी एवढे गाढ झोपतात की योग निद्रा घेत असताना चार पाच लोकांचे तरी घोरल्याचे आवाज आम्हाला येतातच ग्रुपमध्ये घेत असतो जेव्हा तेव्हा. तर लोकांना मी म्हणलं ना, ज्यांना रात्रीची विश्रांती झालेली नसते, म्हणजे आम्ही बरेचदा आमची सकाळी पहिली बॅच आमची 6:15 असते, म्हणजे रात्रभर झोपून आलेली लोक असतात आणि तरीही ते 6:30-7:30 परत घोराय लागतात, कारण रात्रीची त्यांची जी विश्रांती आहे ना ही डीप झालेली नसते. आणि ही जी विश्रांती आहे ही इतकी डीप असते की माणूस त्याच्यामध्ये गाढ निद्रेमध्ये पण निघून जातो.
1: अगदी.
0: मग आम्हाला कधी कधी त्यांना थोडंसं हलवून सुद्धा उठवायला लागतं. तर हे टप्पे जर म्हणलात ना तर तुम्ही असे आहे ह्याच्यामध्ये काही काही गोष्टी आपल्याला चेंज मधल्या करता येतात
1: आणि ज्याच्या त्याच्या गरजेनुसार म्हणा किंवा ज्याचे जे काही संकल्प आहेत किंवा जे काही व्याधी आहेत म्हणा त्याच्यानुसार हे आपल्याला टप्पे वेगवेगळे करता
0: येतात. आणि वेळेनुसार पण, आता समजा एखादा अर्धा तासच वेळ आहे तर मग त्याएवढ्या ह्याच्यात बसवायची, 15 मिनिटं आहे, 1 तास आहे, तर मग अकॉर्डिंगली आपण ते वाढवू किंवा कमी जास्त करू शकतो.
1: अरे वा. आता आणखी एक मला प्रश्न, तुम्ही आता जे टप्पे सांगितलात त्यावरनं असं सुचलं की आपण योगासन आणि योग निद्रा हा फरक बघितला मगाशी, पण आता तुम्ही हे टप्पे सांगताना थोडस त्यामध्ये ट्रान्स मध्ये जातो माणूस किंवा हे सांगितलं माइंड रिलॅक्सेशन, तर योग निद्रा आणि ध्यान हा एकच प्रकार आहे का हे वेगळं आहे का?
0: अगेन हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत. म्हणजे ध्यान म्हटलं तर ध्यानाचे पण परत खूप वेगळे वेगळे प्रकार पडतात, पण योग निद्रा हे निर्देशित ध्यान आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपले मेंटर किंवा आपले गुरु आपल्याला सूचना देत असतात आणि आपल्याला त्याच्यात स्वतः काहीच करायचं नसतं. आपल्याला जसं एखादी नाव
1: मिळत जातील तसं फक्त आपण करत जाणं.
0: हा, कागदी नाव कशी पाण्याच्या प्रवाहाबरोबर तरंगत जाते पुढे, आपल्याला तितकं स्वतःला ह्याच्यामध्ये ढिलं ढालं सोडून द्यायचं असतं. आपल्या गुरूंवर विश्वास ठेवून जिथं तो प्रवाह जाईल तिथे जायचं असतं. त्यामुळे हे जास्त सुखकारक असतं. ध्यान हे सुद्धा सुखकारकच असतं.
1: बरोबर.
0: पण सुरुवातीला आपल्याला त्याच्यामध्ये ती सहजता येण्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला लागतो. त्यामुळे ध्यान आणि योग निद्रा ह्याच्यामध्ये नक्कीच फरक
1: आहे. आता योग निद्रेच्या बाबतीतला मी आणखी एक शेवटचा प्रश्न असा विचारते की तुम्ही आता म्हणलात की प्रत्येकाच्या अपेक्षेनुसार गरजेनुसार तो जितकं त्या योगनिद्रेला वेळ देतोय त्या वेळेनुसार आपण ह्याच्यातले टप्पे आणि त्या स्टेप्स सगळं ठरवून घेऊ शकतो आणि त्या पद्धतीनं ते करू शकतो.
0: बरोबर.
1: पुन्हा एकदा मगासाच मुद्दा येईल की हल्लीचं जग हे ताणतणावाचं आहे, स्पर्धात्मक आहे, तर अशा वेळेला विद्यार्थ्यांपासून ते अगदी नोकरदार सगळ्यांपर्यंत योगनिद्रेचा आपल्या दिनचर्येत अवलंब करताना कशा पद्धतीनं, कसं सोप्या पद्धतीनं सहजतेनं कसं करता येईल?
0: हा, तर ह्याच्यामध्ये मी काय सांगू शकेन की योग निद्रेमधले जे मधले घटक आपण बोललो, टप्पे बोललो, की त्याच्यामध्ये शरीर सजगता किंवा रिलॅक्सेशन जे असतं, अवयव ध्यान ज्याला म्हटलं जातं, तर आपला एखाद्या दिवशी संपूर्ण योग निद्रा करता येणं काही शक्य नाहीये. तर आपण त्यातले छोटे छोटे जे पीसेस आहेत ते तरी आपण नक्कीच करू शकतो की झोपण्याच्या आधी, रोज रात्री आपण प्रत्येक जण झोपतोच, तर झोपायच्या आधी मी माझं पूर्ण बॉडी रिलॅक्स करून मग झोपणार, किंवा माझे श्वास मी 50 पासून 1 पर्यंत उलटे म्हणत मग मी झोपणार. म्हणजे त्यात जे वेगळे वेगळे टप्पे आहेत त्यातला एखादा टप्पा जर मला वेळ नसेल किंवा मला खूप जास्त घाई गडबड आहे तर मी अगदी 2 मिनिटाचं, रोज मला पाऊण तासाची योग निद्रा घेणं शक्य नाहीये, तर रोज मी त्यातला 2 मिनिटाचा 5 मिनिटाचा असा टप्पा नक्कीच घेऊ शकते. आणि अजून आपण काय करू शकतो की प्रत्येक वेळेला आपलं मेंटॉर आपल्यापाशी हजर असेलच, रोज अवेलेबल असेलच असं नाहीये, तर मधले जे छोटे छोटे त्याचे टप्पे आहेत, आता त्याच्यामध्ये मध्ये मी सांगितलं की चिदाकाश धारणा, म्हणजे दोन्ही बंद डोळे

0: त्यांच्या समोर बघत राहायचं आणि काही गोष्टी ते तिथं आपण इमॅजिन करायच्या आहेत, फील करायच्या आहेत. तर समजा मी कुठल्या तरी वर्षाचा अभ्यास करते, मी एमबीबीएस स्टुडंट आहे किंवा कुठलीही मी विद्यार्थिनी आहे, विद्यार्थी आहे, तर मी फक्त तेवढाच भाग घेऊ शकते की बंद डोळ्यासमोर मी माझं सर्टिफिकेट बघत आहे की जिथे मला माझे डिझायर्ड मार्क मिळालेत किंवा मी एक सक्सेसफुल प्रोफेसर झाली, जे पण मला जे व्हायचं आहे त्या गोष्टी मी तिथं 5 मिनिटं इमॅजिन करून मी रात्रीचं झोपणे एवढं तरी आपण करूच शकतो. किंवा श्वसन सजगता, अगदी झोपायच्याच वेळेस असं नाही, दिवसभरात आता मला लक्षात आलं की एखाद्या ठिकाणी मी कामाला गेलीये आणि माझे सहकारी माझ्याशी जरा चुकीचं वागतायत तर साहजिकच माझा रागाचा पारा वाढणार आहे. मग तिथं जर मी फक्त माझ्या ब्रीदिंगवर फोकस केलं तर मी माझ्या भावना नियंत्रित करायला तिथे सक्सेसफुल होऊ शकते. असे योग निद्रेतले परत छोटे छोटे भाग आपण दिवसभरात कधी पण वापरू शकतो.
1: हा नक्कीच, हे खूप महत्वाचं आहे कारण एखाद्या वेळी ऑफिसमध्ये जरी एखाद्याला एक स्पेअर टाइम मिळाला 15 मिनिटं अर्ध्या तासाचा, तर त्यामध्ये अशा पद्धतीनं त्या त्या व्यक्तीने ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर या योगनिद्रेचा फायदा आपल्याला नक्की,
0: अगदी आपल्या भावनांवर खूप सुंदर नियंत्रण आपल्याला मिळवता येतं.
1: तेच मी म्हणणार होते की सर्वसामान्यत आपला हा अभ्यास असेल, म्हणजे मुलांच्या दृष्टीनं विचार करायला गेला तर त्यांचा अभ्यास असेल किंवा शिक्षण घेत असतील तर ते असेल, नोकरी करत असताना जो काही ताण असतो त्यामध्ये योगनिद्रेचा फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो काय सांगाल एक शेवट?
0: हो, मी हे नोकरी करत असताना कसा फायदा होईल हे सांगेन, पण मला अजून एक छान मुद्दा आता जस बोलताना आठवला की ही योग निद्रा जेव्हा स्वामीजींनी तयार केली तेव्हा त्यांनी एक त्यांच्या आश्रमामध्ये एक मुलगा होता जो अत्यंत व्रात्य होता, अत्यंत दंगेखोर होता आणि त्याच्याकडनं गीतेचा अध्याय गुरुजींना पाठ करून घ्यायचा होता आणि तो अजिबात अध्ययनाला बसतच नव्हता, पाठ करायला बसतच नव्हता. मग त्यांनी काय केलं की रोज रात्री तो झोपला की ते त्याच्याजवळ बसायचे आणि गीतेचा 12वा अध्याय ते त्याच्या कानापाशी म्हणायचे, मोठमोठ्यानं म्हणायचे. आणि असं महिना दीड दोन महिना केल्यानंतर जेव्हा त्याला प्रत्यक्षात परत उभं केलं आणि त्याला जेव्हा 2-3 तो त्याच्याकडनं जागेपणी पाठ करून घेतला आणि जेव्हा त्याला म्हणायला लावलं तेव्हा त्यानं तो घडाघड घडाघड म्हटला.
1: अरे वा.
0: तर हा म्हणजे आपल्या घरातल्या ज्या पण कोणी गृहिणी आहेत किंवा जे पालक आहेत, फक्त गृहिणींचंच असं नाही, पालक हा प्रयोग नक्कीच त्यांच्या मुलांवर करून बघू शकतात की आपलं मूल झोपलंय, समजा वांडाय किंवा पाडे, साधं उदाहरण की आपण पाडे पाठ करून घ्यायचे, तर रोज रात्री मूल आपलं गाढ झोपलेलं असताना त्याच्याजवळ बसून हळू आवाजामध्ये प्रयोग म्हणून 5-10 जो काही पाढा आपल्याला करून घ्यायचा आहे तो प्रयोग म्हणून पहिल्यांदा 1 महिनाभर करून बघावा. नक्कीच त्याच्या पाठांतरामध्ये फरक पडतो आणि ह्याच्या मागे सायन्स आहे व्यवस्थित. आपण जरी कॉन्शियस माइंड आपलं झोपलं असलं तरी आपलं सबकॉन्शियस माइंड जागा असतं. बघा आपण पण कधी जेव्हा घरात सगळे असताना आपली झोप आणि घरात कोणीच नाही, आपण एकटाय, तेव्हा आपल्याला बारीक खुट्ट आवाजाला सुद्धा जाग येते. कारण काय असतं, आपलं सबकॉन्शियस माइंड तेव्हा जास्त अलर्ट असतं, जाग असतं आणि ते आपल्याला उठवतं की आवाज येतोय उठ. सेम पद्धतीने जेव्हा व्यक्ती लहान मूल कोणी झोपलेलं असतं तेव्हा त्याचं सबकॉन्शियस माइंड जाग असतं आणि ते ग्रहणशील असतं. योग निद्रेमध्ये हेच तत्व वापरलं जातं. मग त्या ग्रहणशील मनाला आपण ज्या गोष्टी त्याच्या आतमध्ये पेरू, बी सारखं जे पण त्याच्या आतमध्ये आपण पेरतो ते उगवून बाहेर येतं. हे तत्व त्याच्यात वापरलेलं आहे. त्यामुळे आपल्या झोपलेल्या मुलाला किंवा आपला समजा व्यसनाधीन नवरा आहे, भाऊ आहे, घरात कोणालाही आहे आणि ते जर कमी करायचं तर त्याच्या उशाशी बसून तो गाढ झोपलेला असताना आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण तिथं जर बोलल्या तर त्यांच्या अंतर्मनात त्या जातात आणि मग त्या आपल्याला हव्या त्या पद्धतीने बाहेर नंतर येतात.
1: म्हणजे हा एक फायदा,
0: हा खूप मोठा फायदा आहे
1: खरं तर.
0: आणि योग निद्रेवरचं त्यांनी जे स्वामीजींनी लिहिलेलं पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी ही सगळं दिलेलं आहे. त्यांनी अगदी माणसांवरच नाही तर त्यांनी त्यांच्या आश्रमातल्या एका कुत्र्यावर सुद्धा प्रयोग केलेला आहे. म्हणजे फक्त मानवी बिहेव्हिअर नाही तर त्यांनी प्राण्यांचं बिहेव्हिअर सुद्धा ह्याच्यातून बदलवलेलं आहे.
1: नक्कीच.
0: आणि तुम्ही विचारलं ते की नोकरदार स्त्री पुरुषांनी कसा वापर करू शकतो,
1: फायदे काय होतील?
0: हा, त्यांना फायदे म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे, प्रत्येकाला जे वर्क प्रेशर आहे बरोबर, आपली गुणवत्ता कधी सुधारते जेव्हा आपण प्रेशर नीट हँडल करू शकतो तेव्हा. असं कधीच होणार नाहीये की आपल्याला प्रेशर असणारच नाहीये. आयुष्य जगताना ताण येणारच आहे. ताण हा अत्यंत न टाळता येण्यासारखा भाग आहे. पण योग निद्रेचा जर आपल्याला सराव असेल

0: तर आपल्याला सजगतेचा सराव असतो, अवेअरनेस आपला खूपच वाढतो आणि त्याच्यातून आपण रिॲक्ट होण्याच्याऐवजी आपण रिस्पॉन्ड करतो.
1: अगदी.
0: की समोरची व्यक्ती आता भडकली आहे, मग भडकल्याला रिॲक्शन भडकूनच द्यायची नाही हे आपल्याला लगेच कळतं. कुठं शांत बसायचंय, कुठं आपल्याला ठामपणे आपला मुद्दा मांडायचा आहे आणि समोरच्या भावना ओळखून कसं वागायचं आहे हे आपल्याला यातून नक्कीच चांगल्या पद्धतीने शिकता येतं.
1: नक्कीच. खूप छान प्राजक्ता मॅडम, तुम्ही आज इथं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात. योग निद्रा म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीनं केलं जातं, काय त्याचे फायदे कसे, हे अतिशय छान सविस्तर अशी माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. तुम्ही पण मला इथं बोलवून काहीतरी समाजामध्ये बदल घडवण्यासाठी एक छोटीशी संधी मला तुम्ही उपलब्ध करून दिली, यासाठी मी पण तुमचे खूप आभारी आहे.
1: श्रोतेहो मैत्रिणींनो, आत्ताच आपण योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत ऐकलीत. सख्यांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य सुदृढ ठेवणं, मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणं ही खूप गरजेची गोष्ट झालेली आहे आणि त्यासाठी योगाभ्यासाचा आपल्या जीवनशैलीत समावेश करणं हे खूप महत्वाचं आहे. या जागतिक योग दिनाच्या निमित्त दरवर्षी एक थीमही ठरवली जाते आणि त्यानुसार सजगता वाढावी यासाठी प्रयत्न केले जातात. तर त्यानुसारच या वर्षीची थीम आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. आपण आत्ताच योग निद्रेचं महत्व जाणून घेतलं, तर अशा या सहज सोप्या पद्धतीनं करता येणाऱ्या क्रिया आपण जर शिकून घेतल्या, त्या नियमित सरावात ठेवल्या, तर आपलं आरोग्य कायमच उत्तम राहायला मदत होणार आहे. त्याही पेक्षा मला असं म्हणायचंय की आपल्या जीवनातला वृद्धत्वाचा टप्पा जर निरोगी ठेवायचा असेल तर त्याचं बीज म्हणजेच योगाभ्यासाला आत्तापासूनच सुरुवात करणं हे गरजेचं आहे. कारण आपल्या शरीररूपी बीजाला उत्तम सकस अन्न, आचार विचार, व्यायाम याचं जर आपण योग्य वेळीच म्हणजे आत्ताच खतपाणी केलं तर पुढे जाऊन ज्येष्ठत्वाच्या टप्प्यावर ते नक्कीच निरोगी राहणार आहे. बरोबर ना?

0: श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून जसा साजरा केला जातो त्याच पद्धतीनं जागतिक संगीत दिवस म्हणूनही आजचा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा होत असतो. पुन्हा एकदा या दिवसाचं महत्व आपल्याला हेच सांगता येईल की निरोगी शरीर आणि मन यासाठी योगाभ्यास जितका महत्वाचा आहे तितकंच संगीताचं महत्वही आहे. आपल्या जीवनाच्या विविध टप्प्यांवर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं या संगीताचा आजवर अनुभव घेतलाच आहे. गाण्याचा स्वर, ताल, लय यांची सुंदर सांगड आपलं मन आनंदी करतेच, त्याचसोबत समाधान आणि नवचैतन्यही देत असते. जीवनातला आनंद असो किंवा दुःख, त्या त्यावेळी हे संगीत आपल्या भावविश्वाला साथ देत असतं. तर याच विषयी म्हणजेच जीवनात संगीताचं महत्व याविषयी रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत आता आपण ऐकूया. वाचक स्वर आहे सीमा मकोटे यांचा.
1: प्राणी मात्र उपजतच संगीताकडे आकृष्ट झालेला आहे. मनुष्य आनंदात असल्यावर स्वतःशी गुणगुणतो. पशुपक्षी दुःख भय आनंद व्यक्त करत असताना त्यांचा किलबिलाट मधुर वाटतो. म्हणूनच कोकिळ पंचम स्वरात गाते असं म्हणतात. विषारी सर्प संगीताच्या नादाने आकृष्ट होतात आणि डोलू लागतात. एवढंच काय, विशिष्ट संगीत ऐकल्यानंतर वेलींची वाट लवकर होते. गायी म्हशी लवकर भरपूर दूध देतात असं प्रयोगानं सिद्ध झालंय. मानवी जीवनात संगीताला निःसंशय स्थानाने महत्व प्राप्त झालंय. संगीत माणसाच्या आयुष्याशी अगदी दैनंदिन कार्यक्रमातही निगडीत झालं आहे. मनुष्य लयीत चालतो, आवाज कमी जास्त करून बोलतो. ध्वनी आणि लय हे संगीताचे मूलभूत घटक त्याच्या आयुष्याशी एकरूप झाले आहेत. सुख आणि दुःख या दोन्ही प्रसंगी संगीत ऐकून तो स्वतःची करमणूक करून घेईल, त्याचप्रमाणे दुसऱ्याला संगीत ऐकून आनंदित करील. दुःखाच्या प्रसंगी संगीत श्रवण करून आपलं दुःख विसरेल. रडणारी मुलं आईच्या अंगाई गीतानं किंवा खुळखुळ्याच्या मधुर नादानं शांत होतात. सांघिक कामे, कवायत सैनिकांचे आगेकूच आदी शारीरिक

कष्टांच्या कामी कामाचा शेण न भासू देण्यासाठी संगीताचा उपयोग करतात. संगीताच्या नादात कामगार ओझी वाहून नेतात. सैनिक मैलच्या मैल रपेट करतात. बँडच्या नादात चुल्यावरची कामं सफाईदारपणे होतात. लांबवर प्रवास करणाऱ्या गाडीच्या बैलांच्या गळ्यात घंटा बांधलेल्या असतात, त्या प्रवासाचा शेण वाटू नये म्हणूनच. सभा संमेलनात श्रोतुवर्ग शांत करण्यासाठी ईशस्तवन स्वागत गीतांचा उपयोग केला जातो. संगीताच्या अभ्यासाने फुफ्फुसांना भरपूर व्यायाम मिळतो. संगीताचा सराव हा एक प्रकारचा प्राणायामच आहे. संगीत कलाकार ही समाजातील आवडती व्यक्ती आहे. समाजात तिचं विशिष्ट असं स्थान आहे. संगीतावरून प्रत्येक देशाच्या संस्कृतीचं मोजमाप होतं. संगीतामुळे मानवी मनं एकत्र येऊ शकतात. म्हणूनच देशोदेशीच्या प्रतिनिधी मंडळात संगीतकारांचा समावेश प्रामुख्याने केलेला असतो. इतर व्यवसायाप्रमाणे संगीत हा स्वतंत्र व्यवसाय आहे. जीवनात ऐहिक बाबतीत संगीत मानवाला उपयोगी पडतं, तसंच पारमार्थिक बाबतीतही संगीत उपयोगी पडतं. मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा असं भगवत वचनच आहे. तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, सूरदास, मीराबाई, कबीर इत्यादी साधू संतांनी ऋषीमुनींनी सामगायन केल्याचा उल्लेख सामवेदात आहे. त्यांनी अभंग भजन गाऊन परमेश्वर प्राप्ती करून घेतली. अशा प्रकारे मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक जीवनात मानवाला संगीत सहाय्यकारी बनून राहिलं आहे. संगीताची उत्पत्ती स्वर्गातूनच झाली आहे. इंद्रसभेत नारद तुंबर गायन करत असल्याचा आणि सरस्वती वीणावादन करत असल्याचा आणि ब्रह्मदेवाने तालवाद्याचा उपयोग केल्याचा उल्लेख आहे. गणराजा आणि अप्सरा नृत्य करतात. गायन, वादन आणि नृत्य यांनी संगीत तयार झालं. हे स्वर्गीय संगीत पृथ्वीवर आलं खरं, पण मोगल साम्राज्यात हिंदुस्थानी संगीतात फारशी आणि उर्दू संगीताचा समावेश झाला. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय संगीताचा स्वतंत्ररित्या विकास होऊ लागला. उपशास्त्रीय गझला, ठुमरी हे प्रकार लोकांना आवडू लागले. लोचन कवीकृत राग तरंगिणीत रागांचं विभाजन 12 थाटात केलंय. वर्तमान थाटाच्या वर्गीकरणाची कल्पना यात मिळते. कल्लीनाथ हे प्रसिद्ध गायक. त्यांनी रागरागिणीचं विस्तृत वर्णन केलंय. भक्ती संप्रदायाचा उदय याच काळात झाला. अकबर कालखंड हा संगीताच्या उन्नतीचा सुवर्ण काळ. अकबर संगीतप्रेमी होता. संगीताला या काळात राजाश्रय होता. त्याच्या दरबारी 36 संगीतज्ञ होते. तुळशीदास, कबीर, सूरदास, मीराबाई, पुंडलिक विठ्ठल हे प्रसिद्ध संत याच काळातील. पुंडलिक विठ्ठलाने रागमाला, रागमंजिरी, सदराग चंद्रोदय आणि नर्तन निर्णय हे ग्रंथ लिहिले. जहांगीर कालखंडात सोमनाथांनी राग विभोदाची रचना केली. पंडित दामोदर मिश्र यांनी संगीत दर्पण ग्रंथ लिहिला. शहाजान कालखंडात अहोबलांनी संगीत पारिजातची रचना केली. हृदय नारायण देव यांनी हृदय कौतुक आणि हृदय प्रकाश हे ग्रंथ याच काळात लिहिले. औरंगजेब हा संगीताचा कट्टर शत्रू, तरीही व्यंकट मरवीने चतुर्दंडी प्रकाशिका हा ग्रंथ लिहिला. यात रागाचं वर्गीकरण 72 थाटात केलं आहे. पुढे पंडित भातखंडे यांनी ते सोपं पडावं म्हणून त्याचं 10 थाटात वर्गीकरण केलं. व्यंकट मरवींच्या काळात भावभट्टांनी अनुपसंगीत रत्नाकर, अनुपविलास आणि अनुपांकुश हे 3 ग्रंथ लिहिले. श्रुती, स्वर, ग्राम, मूर्छना इत्यादी विवेचन यामध्ये आहे. याचवेळी महमद शाह रंगिले हा संगीततज्ञ होऊन गेला. सदारंग आणि अदारंग यांनी ख्यालाचा प्रारंभ केला आणि शोर मियाने टप्पा गायनाची निर्मिती केली. पुढे मोगल साम्राज्य कमी होऊन इंग्रजांचं साम्राज्य स्थापन झालं, पण त्या काळातही संगीताचा प्रसार जोरात चालू होता. श्री निवासकृत राग तत्व विभोद हा ग्रंथ या काळात लिहिला. त्यामध्ये त्रिवट, गझल, तराना इत्यादीचा प्रसार झाला. वर्तमान युगात 18व्या आणि 19व्या शतकात पूर्वखंड आणि आस्था गायत

असं कालखंडाचं विभाजन झालं. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांचं भारतात सत्ता स्थापनासाठी आपापसात युद्ध चालू होतं. युद्धात भारत इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि संगीताचं खूप नुकसान झालं. संस्थाने खालसा झाली तशी संगीताची देवाणघेवाण समाप्त झाली. मग उदरनिर्वाहासाठी संगीताचा उपयोग होऊ लागला. राजेच काय, पण समाजही संगीताकडे पाहिण्याचा झाला. याही काळात जयपूरचे राजे प्रताप सोहमदेव यांनी संगीतसार पाटण्याच्या महम्मद राजाने नगमाते आशिकी उर्दू, कृष्णानंद व्यास यांनी संगीत कल्पद्रुम हे ग्रंथ लिहिले. त्यानंतर संगीताचा पुनरुद्धार करणारे दोन हिरे जन्माला आले, पंडित वी.डी. पलुस्कर आणि पंडित वी.ना.

0: पंडित वी दी पलुस्कर आणि पंडित वी ना भातखंडे या दोघांनी मिळून देशभरातील प्राचीन आणि पारंपरिक रागातील चिजांचा संग्रह केला आणि तो स्वरलिपीबद्ध केला. त्यांनी 50 पुस्तकं प्रसिद्ध करून गरीब खोतकरू विद्यार्थ्यांना जेवण आणि कपड्यासह विद्या शिकवून संगीताच्या पुनरुद्धारासाठी खूप प्रयत्न केले. त्यामुळे संगीताकडे लोकांचं लक्ष वेधू लागलं. विद्यार्थी आणि संगीत विद्यालये निर्माण झाली. शाळा कॉलेजमधून संगीताचं शिक्षण देण्यासाठी संगीत शिक्षक नेमून दिले जाऊ लागले. रेडिओ आणि टेलिव्हिजनचं आगमन झालं. कलाकारांना वाव मिळू लागला. मोठमोठ्या कलाकारांचे संगीत समारंभ जलसे होऊ लागले. 1952 दिल्लीच्या सांस्कृतिक संगीत अकॅडमीची स्थापना झाली. प्रत्येक वर्षी निष्णात कलाकाराचा सन्मान होऊ लागला. संगीताचं महत्व लोकांना पटू लागलं आणि संगीत सामान्य लोकांपर्यंत पोचू शकलं. गांधर्व महाविद्यालयाची स्थापना झाली आणि विद्यार्थी पदवीधर होऊ लागले. कलेचं स्थान राष्ट्रजीवनात अतिशय महत्वाचं आहे. राष्ट्राची श्रेष्ठता त्यातील संपत्तीवरून किंवा भौतिक सामर्थ्यावरून न ठरता नागरिकांच्या सुसंस्कृततेवरून आणि कला तत्वज्ञान विद्या यातील पारंगततेवरून ठरत असते. आजतागायत संगीत परंपरा चालू आहे. गुरुने दिलेला संगीताचा संजीवन मंत्र आजच्या जीवनजंजाळातून गुरफटत असलेल्या माणसांना सांगावा. अल्पकाळ का होईना, अनंत यातनांचा विसर पडण्याचं सामर्थ्य कोठे असेल तर ते संगीतात.
1: श्रोतेहो मैत्रिणींनो, आत्ताच आपण जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत ऐकलत. वाचक स्वर होता सीमा मकोटे यांचा.

मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात निरोप घेण्याआधी मी इतकंच सांगेन की उत्तम निरोगी आयुष्य जर आपल्याला जगायचं असेल तर नियमित योगाभ्यासयुक्त जीवनशैली अंगीकारणं आणि त्याचसोबत मन प्रसन्न करणारं संगीतही ऐकत राहणं, त्याची अनुभूती घेत राहणं हे गरजेचं. तर श्रोते हो, मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह मी अमृता खानोलकर आता आपला इथेच निरोप घेतेय. नमस्कार.

0: वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
4: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर गुणसागर गंभीर.
0: दुपारचं 1 थोड्याच वेळात आकाशवाणी.

FM बँडच्या 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 1 वाजलाय. ऐकूया बातमीपत्र आमच्या केंद्रावरून.

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. भारताच्या शक्तीची ओळख त्याच्या आत्मनिर्भरतेमध्ये असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. भारतीय नौदलातील 3 स्वदेशी युद्धनौकांचं लोकार्पण कोलकाता इथं आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय नौदलाला नवी शक्ती प्राप्त झाल्याचं सांगून भारतात संरक्षण संसाधन उत्पादनात वाढ झाल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र योग अभ्यासाद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. देशभरात यानिमित्त मंत्री, लोकप्रतिनिधी, सरकारी कार्यालयं, सामाजिक खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था, आस्थापनांनी सामूहिक योगासन सादरीकरणातून योगाचं महत्व अधोरेखित केलं आहे. विशेष म्हणजे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस ITBP 47व्या बटालियनच्या हिमवीर जवानांनी 14,000 फूट उंचीवर लेह लडाखच्या पेंगोंग छो किनाऱ्यावर योगासनं सादर केली, तर भारतीय नौदलाच्या पाणबुडीतील योद्ध्यांनी योगाभ्यास करत शिस्त, आत्मबल आणि भारतीय संस्कृतीचा अद्भुत संदेश दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्य प्रदेशातील जबलपूर इथं योग दिनाचा कार्यक्रम झाला. कोलकाता इथल्या ऐतिहासिक लाल रस्त्यावर योगाभ्यास मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये योगाभ्यास करण्यात आला. राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी मुंबईत महाराष्ट्र लोकभवन इथं भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसोबत योगाभ्यास सत्रात सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शतकानुशतकं योगाभ्यास घरांमध्ये, आश्रम आणि योग संस्थांमध्ये केला जात असे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाकडे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करण्याचं आवाहन केल्यानंतर आज जगातील 150 जास्त देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे ही अभिमानाची बाब असल्याचं राज्यपाल वर्मा म्हणाले. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत योग दिवस साजरा झाला. यावेळी ते म्हणाले,
1: आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देत असताना आपण सर्व लोक निरोगी राहूया आणि सर्वात महत्वाचं, आज आपल्या देशात आणि जगात सर्वाधिक जर आपल्याला त्रास देणारी गोष्ट काही असेल तर ती लाईफस्टाईल डिसीजेस आहेत, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहेत. आणि या लाईफस्टाईल डिसीजवर किंवा नॉन कम्युनिकेबल डिसीजेसवर सर्वात उत्तम आणि रामबाण उपाय हा योग आहे. योग करणाऱ्याला कधी डिप्रेशन येत नाही.
0: छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा प्रशासनातर्फे सामूहिक योगासनांचा सराव बीबीका मकबरा तसंच विभागीय क्रीडा संकुल इथं आयोजित मुख्य कार्यक्रमांमधून करण्यात आला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो, जिल्हा प्रशासन, छत्रपती संभाजीनगर आणि भारतीय योग संस्थान दिल्ली विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे N8 इथल्या वनस्पतीशास्त्र उद्यानात योग दिनानिमित्त विशेष जनजागृतीपर कार्यक्रम झाला. मंत्री अतुल सावे, माजी मंत्री डॉ भागवत कराड, उद्योजक विवेक देशपांडे यावेळी प्रमुख उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेतही उत्साहात योगासनं करून योग दिन साजरा झाला. मान्यवरांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपणही करण्यात आलं. धाराशिव इथं पतंजली योग समिती, मेरा युवा भारत कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमानं श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलात योगाभ्यास करण्यात आला. परभणी शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात आज जागतिक योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिक सादर करून उत्साहात योग दिवस साजरा करण्यात आला. जागतिक योग दिनानिमित्त आज लातूर इथं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात विशेष योगाभ्यास कार्यक्रम घेण्यात आला. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. भारतीय अ आणि श्रीलंका अ क्रिकेट संघांदरम्यान श्रीलंकेतील दंबोला इथं सुरू तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीनं केवळ 29 चेंडूंमध्ये 94 धावा केल्या आहेत. यात 8 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता. भारतीय अ संघानं फलंदाजी लादण्यात आल्यानंतर 39 षटकात 3 बाद 282 धावा केल्या आहेत. वैभवनं झंझावती फलंदाजी करताना केवळ 11 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करण्याचा विक्रमही नोंदवला आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील बोरजवळा गाव आदर्श गाव ठरलं आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या संकल्पनेवर आधारित आयुष ग्राम उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करून या गावानं आरोग्यदायी गाव घडवण्याचं शाश्वत मॉडेल तयार केलं आहे. जागतिक योग दिनी गावातील मुलांनी सामूहिक सूर्य नमस्कार करून या संकल्पनेचा प्रसार केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

साधना सरगम यांनी गायलेलं त्रिनेत्र या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संजाली रुडे यांचं गीत, संगीत होतं प्रद्युम्न शर्मा यांचं.

झाला अडम तडम सारा, अरे नशिबाचा खेळ झाला अडम तडम सारा, साहेबाचा तोरा कुठं।

सुरेश वाडकर आणि उषा चांदेकर यांनी गायलेलं शशी गजवानी यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट मुलगी झाली हो, संगीत विश्वनाथ मोरे यांचं होतं. आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

सुदेश भोसले, विनय मांडके, अनुपमा देशपांडे आणि आनंद शिंदे यांनी गायलेलं थरथराट या चित्रपटातलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार अनिल मोहिले आणि याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. दुपारचं 1:30 थोड्याच वेळात ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 मुंबई जिल्हा वार्तापत्र.

0: राजेश शर्भात हे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज भारतासह जगभरात योगाभ्यास. नौदलाच्या दुनागिरी संशोधक आणि अग्रेय या युद्धनौकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वयन. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. आणि 16 FDC औषधांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर बंदी. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोज इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कोलकाता इथं योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले. प्रधानमंत्र्यांसोबत हजारो नागरिकांनी आज सकाळी योगासनं केली. 21 जून हा दिवस पृथ्वीच्या काही भागात सर्वात मोठा दिवस असतो. योग दिनामुळे या दिवशी सर्वात मोठा उत्सवही साजरा होत आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
2: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक, पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता है. मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. इथल्या गॅरिसन मैदानावर हा कार्यक्रम झाला. योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. प्रत्येकाला लहान वयातच योग साधनेची ओळख करून देणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मेघालयमध्ये शिलाँग इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांच्यासोबत मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा हेही सहभागी झाले होते. योग हा भारताच्या ज्ञानाच्या परंपरेचं प्रतीक असून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा पाया योगामुळे घातला गेला आहे असं संरक्षण मंत्री समाज माध्यमातल्या संदेशाद्वारे म्हणाले. तर योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर जीवनात समतोल साधण्याचा आणि सकारात्मकता जोपासण्याचा हा मार्ग आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. सौदी अरेबियात रियाध इथं काल आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. भारतीय दूतावास आणि सौदी योग समितीनं संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता. मुंबई इथं लोकभवनात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. लोकभवनात यंदाच्या योग दिनाचं आयोजन भारतीय तटरक्षक दलानं केलं आहे. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत जुहू बीचवर फूड कोर्टजवळ आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. नियमित योग करून जीवनशैली विषयक आजारांना दूर ठेवायला हवं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, खासदार रवींद्र वायकर सहभागी झाले होते.
0: भारतानं जहाज बांधणी क्षेत्रातलं नव्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरु केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज कोलकाता इथं 3 जहाजांना नौदलाच्या सेवेत सामावून घेण्यात आलं. INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रेय अशी या जहाजांची नावं असून त्यांचं डिझाईन नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोनं केलं असून बांधणी गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स या कंपनीनं केली आहे. यांचा वापर युद्ध, गस्ती आणि पाणबुडी विरोधक म्हणून केला जाणार आहे. यातल्या INS दुनागिरी या युद्धनौकेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्यात आलं आहे. INS संशोधक या जहाजाचा वापर विविध

0: कार्यासाठी केला जाणार आहे. आयएनएस अग्रेय ही पाणबुडी हल्ल्यांपासून बचाव करणाऱ्या यंत्रणेनं सुसज्ज अशी युद्धनौका आहे. 2014 असलेल्या देशाच्या संरक्षण उत्पादनात मोठी वाढ झाली असल्याचं सांगताना प्रधानमंत्री म्हणाले,
1: 2014 तक देश का कुल डिफेंस प्रोडक्शन 40,000 करोड़ रुपए के आसपास था. आज यह बढ़कर लगभग 1,80,000 करोड़ रुपए तक पहुंच गया है. और साथियों, एक तरफ देश में रक्षा उत्पादन तेजी से बढ़ा है, दूसरी तरफ हमारा डिफेंस एक्सपोर्ट अभूतपूर्व गति से बढ़ रहा है.
0: ही तीन जहाजं नौदलाच्या ताफ्यात आल्यामुळे भारताच्या सागरी युद्ध क्षमतेत वाढ झाली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. सकाळी 11 वाजता परीक्षार्थींनी आपल्या केंद्रावर हजर राहावं असं एनटीएनं सांगितलं होतं. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी संप केला असल्यानं राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या 60 गाड्या शहरातल्या 63 केंद्रांसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीतबा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. एफडीसी म्हणजे निश्चित मात्रांचं मिश्रण असलेल्या 16 औषधांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. या औषधांच्या वापरामुळे उपचारात्मकदृष्ट्या विशेष लाभ होत नसल्याचं तसंच त्यांचा सतत वापर केल्यानं होणारे संभाव्य धोके लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या औषधांचं पुनरावलोकन केल्यानंतर घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी देशभरात तात्काळ केली जात आहे. बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये त्वचारोगावरची औषधं, वेदनाशामक आणि आकुंचनरोधक औषधं तसंच प्रतिजैविके आधारित औषधांचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्याचं संरक्षण करणं, योग्य वेळीच औषधांच्या वापराला प्रोत्साहन देणं तसंच केवळ प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली औषधंच नागरिकांना उपलब्ध करून देणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे. राजस्थानच्या संपूर्ण सीमा भागात रेल्वेचं जाळं विणण्यासाठीच्या प्रकल्पाचं काम सुरू असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते आज बिकानेर इथं लालगड साबरमती रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला त्या कार्यक्रमात बोलत होते. या रेल्वे प्रकल्पांमुळे सीमा भागात राहणाऱ्या लोकांची प्रवासाची सोय होणार नसून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनंही ते महत्वाचं आहे. या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राजस्थानातल्या रेल्वे प्रकल्पांच्या कामासाठी आता वर्षाला 10,000 कोटी रुपये निधींची तरतूद केली जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंच्या तातडीच्या नोंदणीचं काम सुलभ आणि विनाव्यत्यय व्हावं यासाठी आज जम्मू काश्मीरच्या जिल्हा मुख्यालयात 75 डेटा एंट्री ऑपरेटरांना प्रशिक्षण देण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज भारतासह जगभरात योगाभ्यास. नौदलाच्या दुनागिरी, संशोधक आणि अग्रेय या युद्धनौकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वयन. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आणि 16 एफडीसी औषधांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर बंदी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. मुंबईवर पाणी संकटाचं सावट.

0: बेस्ट संपामुळे मुंबईकरांचे हाल आणि मुंबई शहरातील हॉटेलचं होणार अग्निसुरक्षा परीक्षण. या होत्या गेल्या महिनाभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विष्णू सोनावणे.
1: पावसाळा लांबलाय, त्यात अल निनोचे संकट, त्यामुळे मुंबईतील पाणी प्रश्न गंभीर बनलाय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठा घटू लागलाय, त्यात प्रचंड उष्णता, त्यामुळे मुंबईतील तलावातील जलसाठ्यात बाष्पीभवनाने झपाट्याने घट होऊ लागली. परिणामी मुंबई सध्या सुरू असलेली 10% आणि व्यावसायिक 20% पाणी कपात आणखी 15 ते 20% वाढण्याची शक्यता आहे. पाणी संकट अधिक गडद झाले आहे, त्यामुळे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या सुरू असलेल्या पाणी कपातीमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. पाऊस लांबल्यानं नागरिक अधिकच हवालदिल झाले आहेत. पाणी वितरण व्यवस्थेच्या शेवटच्या टोकाला असलेल्या निवासी झोपडपट्ट्या, चाळी आणि डोंगराळ भागात पाणी टंचाई अधिकच तीव्र झाली आहे. ज्या भागात तीव्र पाणी टंचाई भासू लागली आहे तेथे पालिका प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांचा रोष वाढू लागलाय. मुंबईच्या शिवाजीनगर, गोवंडी, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, कांदिवली, मालाड, अंधेरी, दहिसर आदी भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. अपेक्षित पाऊस न पडल्यास 30 जून नंतर पावसाचा आणि तलावातील शिल्लक जलसाठ्याचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. बेस्ट ही मुंबईची जीवनवाहिनी, सामान्यांना परवडणारी परिवहन सेवा म्हणजे बेस्ट सेवा. सध्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, त्यामुळे अजूनही तोडगा निघू शकलेला नाही. बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा. बेस्टमधील कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन द्यावे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी तातडीने द्यावीत. बेस्ट उपक्रमातील बेस्टचा तापा 7500 पर्यंत वाढवावा आणि बेस्टचे खासगीकरण रोखावे आदी मागण्यांसाठी बेस्ट कामगार कृती समितीने संप सुरू केलाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात या मागण्यांबाबत बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी कृती समितीने केली आहे. तोडगा काढू पण संप मागे घ्या असं आवाहन मंत्री सरनाईक यांनी केलंय. मात्र कामगारांच्या मागण्यांवर अद्यापही तोडगा निघू न शकल्यानं तिळा कायम आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षातील नगरसेवकांना विकास निधी पुरेसा मिळत नसल्यानं त्यांच्यामध्ये रोष निर्माण झालाय. नगरसेवक म्हणून निवडून आलो मात्र तितकाच विकास निधी कमी असल्यानं प्रभागांचा विकास करता येत नाही अशी वळ विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये आहे. आता शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार पक्षाला सोडून जाऊ लागल्यानं मुंबई महापालिकेतील नगरसेवकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. दक्षिण मुंबईत निवासी भागात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, लॉजिंग, बोर्डिंग आहेत, मात्र त्यात अग्निसुरक्षेचे नियम पाळले जात नसल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे अग्निशमन दलाने त्यांची झाडाझडती करण्याचा निर्णय घेतलाय. दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या भीषण आग दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलाने हा निर्णय घेतलाय. मुंबई महापालिकेच्या शाळा आणि मनोरंजन मैदाने यावर अतिक्रमणे झाले असून त्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे, त्यामुळे आता पालिकेने शाळा आणि मनोरंजन मैदानांवरील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. पालिकेच्या सर्व कार्यालयांना अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. मुंबईतील पिण्याच्या पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी मुंबईतील विहिरींचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनरुज्जीवन करावे. मुंबईतील सोसायट्यांतून रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना सक्तीची करावी. सध्या जलवाहिन्यांमधून 25 ते 30% पाणी गळती होत आहे, ती ताबडतोब रोखावी अशा सूचना मुंबई महापालिका प्रशासनाला स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिल्या आहेत. पाण्याचे पर्याय स्रोत निर्माण केल्यास मुंबईकरांना नक्कीच दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे. मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सोनावणे, मुंबई.
0: याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्र प्रसारित करण्यात आलं आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

जीने की राह या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं गीत त्याचं आपण ऐकलं. आनंद बक्षी यांची ही रचना होती आणि संगीत लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं होतं.

0: एफएम बँड 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोतेहो, दुपारचे 1:50 होत आहे. उर्दूतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
1: ये आकाशवाणी है, खबरों के साथ मैं कलीम अहमद.

मोहम्मद रफी, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात जीने की राह या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. आनंद बक्षी यांची रचना होती आणि संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं होतं.

0: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचा लोकप्रिय कार्यक्रम फोन फरमाइश.
1: हॅलो
2: हॅलो, फोन फरमाइश.
0: श्रोते हो, तुमच्या संवादासोबत तुमच्या आवडीची गाणी ऐकण्यासाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकता दर सोमवारी दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंत.
3: कुछ तुम कहो कुछ हम कहे.
0: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण होईल दर बुधवारी सकाळी 11:05.
4: हॅलो, मेरा टेलिफोन नंबर सुनो, लिख लो.

0: तर श्रोते हो, तुम्ही आम्हाला फोन करू शकता या नंबर्सवर. 0240 आमचा कोड नंबर आणि आमचे नंबर्स आहेत 2970231 आणि 2970212. आमचे नंबर्स पुन्हा एकदा ऐका, 2970231 आणि 2970212. तर श्रोते हो, सोमवारी आम्हाला फोन करायला विसरू नका. दुपारी 2:30 ते 3 फोन फरमाईशा कार्यक्रमासाठी.
1: हॅलो, फोन फरमाईश.
2: आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

किशोर कुमार यांच्या आवाजात कट्टी पतंग या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. आनंद बक्षी यांची ही रचना होती आणि आर डी बर्मन यांचं संगीत होतं. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया कल आज और कल या चित्रपटातलं गीत. हसरत जयपुरी यांची ही रचना, संगीत शंकर जयकिशन यांचा आणि स्वर किशोर कुमार यांचा.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा,
0: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
1: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
0: आजच कॉल करा
1: 9637 35 49 85 9637 35 4985.

खेल खेलनी या चित्रपटातलं गीत श्रोते हो आताच आपण ऐकलं. शैलेंद्र सिंग आणि सहकाऱ्यांचा स्वर होता. गुलशन बावरा यांची रचना होती आणि संगीत आर डी बर्मन यांचं होतं. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया लव्ह मॅरेज या चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो, या गीता बरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. FM बँड 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. दुपारचे 2:30 होत आहेत. विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. काही क्षणातच

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम। नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ। एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढ आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे। कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले। प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले। योग हा आपल्या दैनंदिन आयुष्यात

0: चा भाग व्हायला हवा, योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में, बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक, पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता है. मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले, त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. वरळी डोममधल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम इथल्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल तसंच राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले होते. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रियदर्शनी पार्क इथल्या कार्यक्रमात योग साधना केली. याशिवाय आयआयटी बॉम्बे, एनटीपीसीच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला.
0: राज्यात ठिकठिकाणी आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्तानं आयोजित अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमात मान्यवरांसह सर्व वयोगटातल्या नागरिकांनी सहभाग घेतला. सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी क्रीडांगण आणि मालू हायस्कूलच्या मैदानावर योग प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. लातूर शहरात आंबेडकर पार्क इथं विशेष योगाभ्यास कार्यक्रम झाला. नंदुरबार जिल्ह्यातही अनेक ठिकाणी योगाभ्यास कार्यक्रम झाला. नागपूरमध्ये यशवंत स्टेडियमवर सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम झाला. सोलापूर शहरात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं योग दिन साजरा झाला. या कार्यक्रमात नृत्य निरंजन संस्थेनं योग आधारित नृत्य सादर करत योग हा नृत्य आविष्कारातूनही करता येतो असा संदेश दिला. यवतमाळमध्ये योग दिनानिमित्त शंकर डहाके या योगपटूंनी विहिरीतल्या पाण्यात योगासनं केली. 10 वर्षांपासून ते नदीत किंवा विहिरीत योगासनं करतात आणि मुलांनाही प्रशिक्षण देतात. रत्नागिरीत योग दिन उत्साहात साजरा झाला. जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलात आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर जेटी इथं योग दिनानिमित्त योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना

शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. राज्य सरकारनं आवश्यक सेवा कायदा लागू करूनही तसंच संप करू नये असा औद्योगिक न्यायाधिकरणाचा आदेश असूनही कर्मचारी संघटनांनी संपाचं हत्यार उगारलं आहे. कायम आणि तात्पुरत्या तत्वावरचे कर्मचारी संपात सहभागी झाले असून दररोज धावणाऱ्या 2766 बसगाड्यांच्या जागी संपाच्या पहिल्या दिवशी फक्त 48 गाड्या धावल्या. काही ठिकाणी बसगाड्यांवर दगडफेकीचे प्रकार झाले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची संपकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर गेल्या शुक्रवारी चर्चा झाली, मात्र त्यात काहीही तोडगा निघाला नाही. शनिवारी अवघ्या 4 बसगाड्या रस्त्यावर होत्या. बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, 7वा वेतन आयोग लागू करावा, कंत्राटी कामगार पद्धत रद्द करावी इत्यादी मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं हा संप पुकारला आहे. यंदाच्या एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. गोयल यांनी आज मुंबई इथं सनदी लेखापालांशी संवाद साधला त्यानंतर ते बोलत होते. अमेरिकेनं भारतावर 50% आयात शुल्क लावल्यानंतरही भारताच्या निर्यातीत 2025-26 या आर्थिक वर्षात वाढ झाली. एप्रिल ते 14 जूनपर्यंत 15% वाढ झाली असं गोयल म्हणाले. मे महिन्यात भारताची निर्यात 6 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचून 45 अब्ज डॉलर इतकी झाली होती असंही त्यांनी सांगितलं. देशाच्या आयात निर्यातीची विस्तृत आकडेवारी 15 जुलैला वाणिज्य मंत्रालय जाहीर करणार आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बंडखोर खासदारांपैकी 2 खासदार पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या खासदारांना त्यांच्या मतदारसंघातल्या जनतेच्या रोषाची भीती वाटत आहे. जर खासदारांना त्यांची चूक मान्य असेल तर त्यांच्याशी चर्चा होऊ शकते असंही राऊत म्हणाले. संजय दीना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाघचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि ओम प्रकाश राजे निंबाळकर हे खासदार 17 जून रोजी दिल्लीत झालेल्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानं पक्षांतर्गत बंडाळीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी मतदारसंघातल्या निकटवर्तीयांशी चर्चा केल्यानंतरच आपल्या राजकीय वाटचालीबाबत निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं आज अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी कडक ऊन होतं, मात्र 11 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या काही सरी कोसळल्या, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाच्या निर्यातीत 15% वाढ. आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकले. मुंबई केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित केलेत. FM बँड 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोते हो, सायंकाळचे 5:30 होत आहेत. युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

सुरेश कुमार यांचं मेंडोलिन वादन श्रोते हो आता आपण ऐकलं. मेंडोलिनवर राग सावेरी, कल्याणी आणि श्रीरंजनी आत्ता आपण ऐकलेत. त्यांना मृदंगमची साथ अनिरुद्ध श्रीनिवासन यांनी आणि व्हायोलिनची साथ सारडा मुरली यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत श्रोते हो, आणि आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: हॅलो फ्रेंड्स, युववाणी ऐकणाऱ्या सर्व मित्र मैत्रिणींचं मी दिव्या मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, ऑनलाईन शिक्षण पद्धती ही आता काळाची गरज बनत चालली असं आपल्याला वाटायला लागलंय. आणि म्हणूनच ऑनलाईन शिक्षण पद्धती म्हणजे काय, ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा उपयोग आपण कशा प्रकारे करू शकतो, त्यातल्या अडचणी, त्यातले अडथळे आणि त्याचबरोबर त्या अडथळ्यांवरती आपण मात कशी करायची, याच विषयाची माहिती आपण घेत आहोत. आणि हीच माहिती आजही आपण जाणून घेणार आहोत. तर चला ऐकूया ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत. तर फ्रेंड्स, या कार्यक्रमाचा भाग दुसरा आणि शेवटचा आज आपण ऐकणार आहोत. चला ऐकूया.
1: सर, ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षकांना कोणती कौशल्य आवश्यक आहेत?
2: सगळ्यात महत्वाचं म्हणजे तंत्रस्नेही. आजच्या युगातला शिक्षक हा तंत्रस्नेही असायला हवा. जग बदलतंय, तंत्रज्ञान बदलतंय आणि बदललेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी तांत्रिक कौशल्य त्यांच्यामध्ये आली पाहिजेत, ती त्यांनी शिकली पाहिजेत. दुसरी गोष्ट आपण त्याच्यामध्ये बघितलं, आताच आपण जी चर्चा करतोय ती इंटरनेटचा वापर करणं, त्याच्यातून माहिती शोधणं, संगणकाचा वापर करता येणं, विविध ऍप्स असेल त्याचा वापर करता येणं, त्याचबरोबर मोबाईलचा वापर कशा पद्धतीनं करता येतो त्याची साक्षरता विद्यार्थी पालकांच्या मध्ये निर्माण करणं, हे कौशल्य आणि त्याच्यानुसार आपल्यामध्ये देखील बदल करून घेणं, हे एक मोठं कौशल्य त्यांनी आत्मसात करणं गरजेचं आहे. दुसरं, कृत्रिम बुद्धिमत्ता आली

0: म्हणजे फक्त आता आपण एकच माहिती पुन्हा पुन्हा सांगायची आता गरज भासत नाही. एआयच्या माध्यमातून असेल की विद्यार्थ्यांना त्याचा कसा शोध घ्यायचा, त्याच्यावरनं माहिती कशी उपलब्ध करून घ्यायची. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय की जे काम मानवी बुद्धीचा वापर करून माहिती मिळवतो किंवा जे शिकता येतं मानवी बुद्धीचा वापर करून ते संगणकाच्या माध्यमातून शिकणं म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे त्या संगणकाचा बुद्धिमत्तेसारखा कसा वापर करायचा हे एआयच्या तंत्रज्ञानामध्ये दिलेलं आहे. ते आपण तंत्रज्ञान शिकलं पाहिजे, ते ऍक्सेप्ट करून स्वीकारून पुढे गेलं पाहिजे. व्हिडिओ असतील, पीपीटी असेल, याचा वापर करून मुलांना कशा पद्धतीने शिकवता येईल. फक्त आनंददायी अध्यापन देणं एवढंच आता मर्यादित राहिलं नाही, तर त्याच्यातून ज्ञानाची निर्मिती कशी करता येईल हे सुद्धा आव्हानात्मक काम आणि हे सुद्धा कौशल्य त्यांनी आत्मसात करायला पाहिजे असं मला वाटतं.
1: सर, पारंपरिक पद्धतीमध्ये ज्यावेळी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असतात त्यावेळी त्यांच्या हावभावावरून त्यांच्या नजरेवरून संवाद साधत असतात, परंतु ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांशी जर संवाद साधायचा असेल तर कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात?
0: आता आपण बघितलं की पारंपरिक पद्धतीमधला शिकवणाऱ्या शिक्षकांचे व्हिडिओज जर आपण तयार केले आणि ते जर आपण ऑनलाईन संसाधनामध्ये अपलोड केले तर ते शिक्षक फक्त फिजिकली वर्गामध्ये शिकवणारे शिक्षक तेच, त्याचे व्हिडिओ आपण इकडे बघू शकतो. त्याच्यामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे की सहज सोपी भाषा वापरली पाहिजे. एखाद्या विषयावरची दीर्घ घटक त्याची माहिती सांगण्यापेक्षा छोट्या छोट्या उपघटकामध्ये त्याचं रुपांतर केलं पाहिजे. विद्यार्थ्यांचं लक्ष आपल्याकडे टिकवून ठेवण्यासाठी त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिकवताना त्याच्यामध्ये संयम पाहिजे, त्याचबरोबर वेळेचं आपल्या नियोजन केलं पाहिजे की जे साधन वापरायचं आहे त्या साधनाचा वेळ आणि त्याचा केलेला वापर हे अचूक वेळेमध्ये आपण करतो का नाही. डिजिटल शिष्टाचार आलेले आहेत त्याचा सुद्धा आपण भाग म्हणून वापर केला पाहिजे आणि आपल्या वर्गामध्ये प्रेरणादायी वातावरण निर्मिती केली पाहिजे. म्हणजे विद्यार्थी शिकण्यास अनुकूल त्याचं अवधान टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारची वर्गरचना वर्गाची वातावरण निर्मिती सुद्धा करणं आवश्यक आहे. आणि ऑनलाईन संसाधनाच्या माध्यमातून आपण चॅट बॉक्समध्ये आहेत, त्याच्यामध्ये विद्यार्थी आपल्याला काय वाटतं ते विचारू शकतात, त्याच्यामध्ये आपल्या सूचना टाकू शकतात. हा एक भाग शिक्षकांच्या समोर संवाद साधताना त्यांनी वापरला पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे असं मला वाटतं.
1: नक्कीच सर. सर, ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, तर ही भूमिका कोणती आहे आपल्या मतानुसार?
0: तंत्रज्ञान हे ऑनलाईन शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. तंत्रज्ञान वगळून ऑनलाईन शिक्षण होणारच नाही आणि याच्या बाबतीमध्ये तो एक शिक्षणाचा आधारस्तंभ आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आपण खूप आतापर्यंत चर्चा केली की ऑनलाईन संसाधनं जे आहेत, साधनं आहेत, उपकरणं आहेत, त्याचा वापर केल्याशिवाय हे ऑनलाईन शिक्षण प्रभावी आणि परिणामकारक होणार नाही हे आता सत्यच आहे. आणि जेवढं तंत्रज्ञान आपण चांगलं वापरू, तंत्रज्ञानाचा जेवढा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या घटकासाठी जेवढा आपण वापर करू तेवढा ते अध्ययन अनुभव प्रभावी आणि उपयुक्त होतील असं मला वाटतं.
1: सर, हे ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये इंटरनेट आणि डिजिटल साधनांच्या अभावामुळे काय परिणाम होऊ शकतील?
0: इंटरनेट माहिती पोहोचवण्यासाठीचा खूप मोठा म्हणजे आंतरजालच आहे ते, त्याचा वापर आपण करणं नितांत गरजेचं आहे. इंटरनेट असेल तरच आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. पण याच्यावर देखील आम्ही मार्ग काढलेला होता. मी सिंधुदुर्गला असताना वाडी वस्तीवरती इंटरनेटची काही ठिकाणी सोय उपलब्ध नव्हती. अशा ठिकाणी आपण ते व्हिडिओज अपलोड करून ऑफलाईन पद्धतीनं तीच माहिती कशी विद्यार्थ्यांना शिकवता येईल याच्यावर सुद्धा पर्याय शोधलेला होता. आणि या बाबतीमध्ये इंटरनेट आणि डिजिटल साधनांच्या प्रभावामुळे जर बघायला गेलं तर आज माहिती सहज आणि सोप्या पद्धतीनं उपलब्ध होते, शिक्षण अधिक सुलभ झालेलं आहे. आता आपल्याला कुठं शोधायला सुद्धा लागत नाही, जरासं त्या सोशल मीडियावरती त्याचा जर वापर केला तर सहज उपलब्ध होते. त्याच्यामध्ये वेळेची आणि खर्चाची बचत होते. जी माहिती आपण शहरामध्ये जाऊन एखाद्या दुकानातलं पुस्तक विकत घेऊन लायब्ररीमधलं पुस्तक शोधून ती माहिती मिळवायची ती ऑनलाईन बुक सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याचा सुद्धा आपण क्षणार्धात वापर करू शकतो. त्याचबरोबर जलद माहिती उपलब्ध करण्याचं साधन आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्या खर्चाची बचत होते. दळणवळणामध्ये जाणारा वेळ आहे, प्रवासामध्ये जाणारा वेळ आहे, त्याच्यामध्ये आपण बचत करू शकतो. आणि माहिती सहज आणि सोप्या पद्धतीनं आणि माहिती विस्तृत पद्धतीनं आपल्याकडे उपलब्ध होते. हा डिजिटल शिक्षणाचा खूप मोठा

0: उपयोग म्हणायला हरकत नाही.
1: सर, सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धती घेताना एआयचा आणि नवनवीन ऍप्सचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, तर एआय आणि नवीन ऍप्समुळे शिक्षणात कोणते बदल झालेले आहेत?
0: आता एआय याचा अर्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आपण त्याला म्हणतो. आणि या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळं आपण जर बघितलं की पूर्वी ऑफलाईन पद्धतीनं म्हणजे पारंपरिक शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं, त्यांचा पेपर तपासणं, त्यांचा निकाल तयार करणं, त्याचं माहितीचं विश्लेषण करणं हे खूप मोठं जिकिरीचं आणि वेळ खाऊ काम होतं. आज तेच काम एआयच्या माध्यमातून काही तासामध्ये आपल्याला ते करता येतं. इकडं हजारो विद्यार्थ्यांच्या परीक्षा एआयचा वापर करून आम्ही आता तसं एक कागल तालुक्यामध्ये फ्युचरिस्टिक क्लासरूम तयार केलेले आणि त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही कॉम्प्युटर उपलब्ध करून दिलेले, टेबल कॉम्प्युटर. शिक्षक इकडे शिकवतात आणि क्विज देतात, विद्यार्थी बसून ती क्विज सोडवतात. ते सोडवलेले क्विज शिक्षक इकडे क्षणार्धामध्ये त्याच्याकडे ती माहिती उपलब्ध होते आणि कोणत्या विद्यार्थ्याचा कितव्या नंबरचा प्रश्न चुकलेला आहे. 40 विद्यार्थ्यांमधले 13 नंबरचा प्रश्न चुकणारे विद्यार्थी किती आहेत, क्षणार्धात एका क्लिकवरती माहिती उपलब्ध होते. हा एआयचा झालेला वापर आहे. म्हणजे एआय हे तुम्हाला सपोर्टेड म्हणून ऑनलाईन शिक्षणामध्ये एक प्रभावी साधन आता बनलेलं आहे आणि शिक्षणामध्ये खूप मोठे बदल झालेले आहेत. आणि त्याच्यातला एक महत्वाचा बदल म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर. आता आज सुद्धा आपण बघतोय की विविध जे ऍप्स आहेत त्याच्यामध्ये त्या एआयचा वापर देखील प्रभावी रीतीनं केलेला आहे. ऑनलाईन परीक्षा असेल, त्याचं विश्लेषण असेल, एखादा घटक शिकवण्यामध्ये सुद्धा असेल. आता आभासी वर्ग केलेले आहेत, व्हर्च्युअल, म्हणजे एखादं ठिकाण दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांना तिथे घेऊन जायची गरज नाही. जसं समुद्राची भरती ओटी हा घटक शिकवण्यासाठी समुद्राच्या काठाला विद्यार्थी जाऊन सांगण्याची आता आवश्यकता राहील नाही, तशा प्रकारचा प्रसंग आभासी वर्गामध्ये आपण घडवून आणू शकतो. आणि विद्यार्थ्याला वाटतं की आपण तिथंच नेमकं ते समुद्राच्या काठाला आहोत आणि तशा प्रकारचा लाटांचा आवाज सगळं. हा एक बदल आहे, प्रचंड मोठा बदल आहे की हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि विविध ऍप्सचा केलेला बदल. याच्यामुळं हे सहज सोपं आणि कमी खर्चात कमी वेळेमध्ये विद्यार्थ्याला अनेक प्रसंगाचे अनुभव आपण वर्गामध्ये देऊ शकतो.
1: सर, काहींच्या मतानुसार एआयमुळे आपला विद्यार्थी, आपला पालक हा थोडा पंगू बनेल किंवा दुसऱ्यावर, त्या फक्त एआयवरती अवलंबून राहून एक मानसिकरित्या अपंग बनेल अशी भीती वाटत असते, तर यांना तुम्ही काय सांगाल?
0: बरोबर आहे. एआयचा वापर कसा करायचा, म्हणजे डिजिटल साक्षरतेमध्ये मी सांगितलंच की ते एक चांगलं साधन आपल्या मतामध्ये दिलंय, पण त्याच्या आहारी न जाता त्याचा आपल्यासाठी कसा उपयोग करता येईल. एखादी गोष्ट एआय तुम्हाला एखाद्या नेत्यांच्या वरती भाषण सुद्धा तयार करून देईल, पण ते बोलता आलं पाहिजे, ते स्किल आपल्याकडे पाहिजे. म्हणजे उपलब्ध करून दिलेल्या माहितीचं जे आहे ना, ते दैनंदिन व्यवहारामध्ये कसा उपयोग करायचा ते आपणच करायला पाहिजे. आणि मला वाटते की त्याच्या आहारी न जाता शिकण्यासाठी त्याचा वापर कसा करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. एआय म्हणतं म्हणून आपल्याला म्हणून चालणार नाही, आपली सुद्धा तर्कशक्ती, आपली सुद्धा बुद्धिमत्ता वापरून त्याचा अन्वयार्थ लावला पाहिजे आणि तशा प्रकारचे निर्णय घेऊन शिकलं पाहिजे. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की जास्तीत जास्त एआयचा वापर करून त्याच्या आहारी गेलं म्हणजे ते काही शिक्षण झालं असं म्हणता येत नाही. ते फक्त माहिती घेतली आणि त्याप्रमाणे आपण वर्तन केलं तसं नाही. त्याचा वापर करून आपल्या वर्तनामध्ये बदल केला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं त्याचा आपण उपयोग आपल्या विकासासाठी केला असं मला वाटतं.
1: सर, ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी ज्ञानाच्या बाबतीमध्ये प्रगल्भ होत चाललेच आहे, तर ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या गुणवत्तेवर काय परिणाम झाला आहे?
0: एक म्हणजे त्याला सहज शिक्षणाची सोय उपलब्ध झाली, त्याच्यामुळं ती माहिती त्याच्याकडे उपलब्ध असल्यामुळं तो अनेक वेळा पाहू शकतो, अनेक वेळा ऐकू शकतो, अनेक वेळा त्याचा वापर करून शिकू शकतो. त्याच्यामध्ये आलेल्या अडचणी तो स्वतः शिकू शकतो, सोडवू शकतो. म्हणजे स्वयं अध्ययनाची सवय विद्यार्थ्यांना लागली, सेल्फ लर्निंग, म्हणजे त्याचा वापर करून शिकण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाली. साहजिकच त्याचा गुणवत्तेवर देखील परिणाम झाला. ज्ञान स्वतः शोधून मिळवणं त्याच्यामधला आनंद खूप मोठा असतो. दुसऱ्यांनी सांगणं, दुसऱ्यांनी सांगून शिकलेलं वेगळं आणि स्वतः शोधून शिकलेलं वेगळं, हा एक मोठा आनंद ह्या ऑनलाईनच्या पद्धतीमध्ये शिक्षणामध्ये विद्यार्थ्याला मिळतो. आणि

0: साहजिकच त्याची शिक्षणामधली रुची वाढते, रुचीमध्ये वाढ होते, त्याच्यामधल्या अधिकाधिक त्याला शोधण्याची संधी निर्माण झाल्यामुळं तो शोधतो आणि मिळवतो आणि ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानातला आनंद सुद्धा घेतो. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्याला आपण काय चुकलेलो आहोत हे त्याला सुद्धा त्याचं परीक्षण देखील करण्याची सोय उपलब्ध आहे. म्हणजे मी एखादा घटक तयार केला, मी एखाद्या घटकाचा अभ्यास केला, ती कितपत बरोबर आहे, स्वतःची परीक्षा स्वतः घेऊ शकतो. आणि त्यामुळं आज आपण जर बघितलं की शिक्षकांना देखील ह्या ऑनलाईनच्या पद्धतीमध्ये विद्यार्थी नेमका कुठं चुकतो, त्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न समजले जात नाही, त्याला कोणता घटक विद्यार्थ्याला अवघड गेलेला आहे, त्या सोपा करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे याचं मार्गदर्शन आणि त्याची सोय उपलब्ध असल्यामुळं विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर निश्चितपणे परिणाम झालेला आहे. जलद मूल्यमापन करता येतं आणि त्यामुळं ताबडतोब एखाद्या विद्यार्थ्याला लगेच मार्गदर्शन करून त्या पद्धतीनं भविष्यामध्ये त्याला घडवण्याची सुद्धा सोय आणि त्याची गुणवत्ता वाढवण्याची सोय याच्यामुळे उपलब्ध झालेली आहे.
1: सर, आता आपण सांगितलं की हजारो विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपण ऑनलाईन घेऊ शकतो, त्याचं मूल्यमापनही अगदी काही क्षणामध्ये करू शकतो, तर परीक्षा आणि मूल्यमापन ऑनलाईन पद्धतीने कितपत विश्वासार्ह आहे?
0: ऑनलाईन पद्धत आता तर बघतो की आपण शासन देखील काही परीक्षा आता ऑनलाईनच घेण्याचं ठरवत आहे. तिथं मानवी हस्तक्षेपाला वावच राहत नाही, त्यामुळे निश्चितच ती वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्हतेचं एक साधन बनलेलं आहे. ऑनलाईन परीक्षा ही हजारो विद्यार्थ्यांची एकाच वेळी घेता येते हा त्याच्यातला मोठा भाग आहे, मोठा फायदा आहे. त्याचा निकाल सुद्धा आपल्याला त्वरित लावता येतो. निकालाला वेळ लागला की समाजामध्ये आणि पालकांच्या मध्ये त्याच्यामधली विश्वासार्हता हळूहळू कमी व्हायला लागते. निकाल जसा उशिरा लागेल तसं असं म्हटलं जातं आणि निकाल लवकर लावला जातो. परत तो तयार केलेला ऑनलाईनवरचा निकाल तो अनेक वेळा बघता येतो, कुणालाही बघता येतो. आज घरी बसून विद्यार्थी आपल्या मोबाईलवरती सुद्धा माझा निकाल काय लागलेला आहे तो त्याला त्याच्या हातामध्ये उपलब्ध होतो निकाल क्षणार्धामध्ये. हा खूप मोठा फायदा आहे आणि त्यामुळे विश्वासार्हता आहे. आपल्याला किती मार्क्स कोणत्या विषयामध्ये कमी पडले, कोणत्या विषयामधले मार्क्स कमी झाले हा विद्यार्थ्याच्या हातामध्ये उपलब्ध आहे निकाल. आणि त्यामुळे ते एक त्याला विश्वासार्थ साधनच त्याच्या हातामध्ये आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि मला वाटतं की हे पारंपरिक परीक्षेपेक्षा हे एक विश्वसनीय साधन आहे असं मला वाटतं.
1: सर, तुम्ही सांगितलं की विद्यार्थी स्वतः जे प्रश्न तयार करतात किंवा त्यांच्या डोक्यामध्ये जे प्रश्न येतात त्याची उत्तरं शोधण्यामध्ये आणि त्या उत्तर मिळवण्यामध्ये त्यांना खूप आनंद होतो, तर ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांसाठी स्वअभ्यासाची सवय किती वाढली आहे?
0: तसं आपल्याला निश्चितपणे असं संख्यात्मक सांगता येणार नाही, पण आपण जर बघितलं तर एक डिजिटल साक्षरता आपण जर त्यांना सांगितली बाबा की याचा उपयोग या घटकासाठी, आपल्याला ही वेबसाईट आहे, ही लिंक आहे, हे ऍप आहे, अशा प्रकारचं जर त्याच्यामध्ये माहिती दिली, डिजिटल साक्षरता निर्माण केली, तर निश्चितपणे संगणकाच्या समोर बसून तो माहिती शोधेल आणि जितका तो शोधेल जितका त्याच्यामध्ये तो रममान होईल, जितका त्याला ते आनंदही वाटेल, तितका वेळ तो स्वयंअध्ययन करेल. म्हणजे जेवढी आपण त्याला संसाधनं सोपी आणि महत्वाची आहे ती जर माहिती त्याच्याकडे जर अचूकरित्या जर सांगितली तर तेवढे त्याला सेल्फ लर्निंगचं ते एक साधन म्हणून त्याच्याकडे बघेल आणि स्वयंअध्ययनामध्ये वाढ निर्माण. आणि
1: सर, भविष्यात ऑनलाईन शिक्षण अधिक वाढेल असं आपल्याला वाटतं का?
0: हो निश्चित. आज आपण बघतोय की कोरोना काळानंतर ऑनलाईन शिक्षणामध्ये खूप मोठा आता बदल झालेला आहे. पारंपरिक शिक्षणामध्ये ऑनलाईन शिक्षण एक पूरक म्हणून आता त्याच्यामध्ये वापर केला जातोय. किंबहुना पारंपरिक शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण याचं एकत्रितरित्या आता संयोगानं म्हणजे हायब्रिड शिक्षण आपण म्हणतो तशा पद्धतीचं शिक्षण आज शाळा कॉलेजमध्ये द्यायला सुरुवात झालेली आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये सुद्धा त्याचा अंतर्भाव केलेला आहे. आणि आज जर बघितलं आपण की युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आवाहन करतोय की कमीत कमी वाहतुकीच्या साधनांचा वापर करावा. आज काही कंपन्या वर्क फ्रॉम होम आपल्या कर्मचाऱ्यांना सोय उपलब्ध करून देते, घरी बसून तेच काम करता येतं. आणि जर आठवड्यातले काही दिवस, महिन्यातले काही दिवस घरी बसून जर मुलांनी शिकलं आणि शिक्षकांनी शिकवलं तर निश्चितपणे हे एक मोठं आणि त्याच्याशिवाय काही वेळा पर्याय देखील राहणार नाही असं मला वाटतं. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा प्रभाव हा वाढतच आहे, त्याच्यामध्ये वाढच होणार आहे असं मला वाटतंय. किंबहुना ती काही वेळा काळाची गरज सुद्धा म्हणणार आहे आणि निश्चितपणे हे एक प्रभावी माध्यम शिक्षणाचं होऊ घातलेलं आहे.
1: तर सर, ऑनलाईन शिक्षण पद्धती आणि ऑफलाईन शिक्षण पद्धती या दोन्हीचा जर समतोल राखायचा असेल तर तो कसा राखावा असं आपल्या दृष्टीने वाटतं?
0: एक म्हणजे

0: विद्यार्थी आणि शिक्षक याच्यातला संवाद हा महत्वाचाच आहे. शिक्षकाचं महत्व हे अधोरेखितच आहे. पारंपरिक शिक्षणामधलं महत्व हे अधोरेखित असल्यामुळं आणि ऑनलाईन शिक्षक ही सुद्धा काळाची गरज आहे. त्याचा एकत्रित समन्वय साधून जर आपण शिकवायला सुरुवात केली, म्हणजे जसं मी सांगितलं की एखादा प्रसंग शिकवण्यासाठी, एखाद्या प्रसंगाची, एखाद्या ठिकाणाची, स्थळाची माहिती देण्यासाठी आपण आता तिथंपर्यंत जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही. आज ऑनलाईन शिक्षणामुळं भौगोलिक सीमारेषा पोचलेल्या आहेत. जगामध्ये कुठल्याही देशाची, कुठल्याही शहरातली माहिती आपण क्षणार्धात उपलब्ध करून घेऊ शकतो. आणि याचा एक संयोग किंवा याचा वापर कसा करायचा, हे ज्ञान आत्मसात करून कसं शिकवायचं, हे पारंपरिक पद्धतीमध्ये जर याचा उपयोग केला, आपण त्याला म्हणतो की समन्वय साधला, तर हे पारंपरिक शिक्षण देखील प्रभावी होईल असं मला वाटतं.
1: सर, शिक्षक हे संपूर्ण आयुष्य एक विद्यार्थीच असतात. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ते सर्व बाबतीत किंवा सर्व बाजूने ज्ञान हे मिळवतच असतात. तर शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी कोणते बदल आवश्यक आहेत असं शिक्षक या दृष्टिकोनातून आपल्याला वाटतं?
0: की काळ बदलतोय, जग बदलतंय, आणि आपण म्हणतो की नव्याची नवलाई काही दिवसापुरतीच आता मर्यादित राहते. आज वाहन उद्योगामध्ये आपण जर बघितलं तर महिन्याला त्यांचं मॉडेल बदलतं. आणि जसं समाजाला नवीन गोष्टींचं अप्रूप वाटतं, नवीन गोष्टी स्वीकारण्यासाठी समाज आता तयार झालेला आहे, तसंच विद्यार्थी देखील नवीन गोष्टी शिकण्यासाठी त्याला ते आवडतं. म्हणजे तीच गोष्ट, त्याच नोट्स, तेच शैक्षणिक साहित्य याचा वापर करून शिकवण्यापेक्षा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा, वेगवेगळ्या साधनाचा वापर करून जर विद्यार्थ्यांना शिकवलं तर विद्यार्थ्याच्या मध्ये सुद्धा ते एक चांगलं, आनंददायी आणि चॅलेंजिंग, आव्हानात्मक शिकण्याची एक संधी त्याच्या समोर निर्माण होईल. आणि मला असं वाटतं की शिक्षकांनी याचा समन्वय साधून, विद्यार्थी आणि शिक्षकांनी सुद्धा या नवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात आता करणं ही काळाची गरज आहे आणि ते एक मोठं आव्हान देखील आहे. आणि तशा पद्धतीनं त्यांनी वाटचाल केली तरच या नवीन युगामध्ये एक सक्षम विद्यार्थी तयार होईल आणि त्यांना शिकवणारे एक सक्षम शिक्षक देखील तयार होईल असं मला वाटतं.
1: सर, या मुलाखतीच्या शेवटाकडे येताना विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपण कोणता संदेश द्याल?
0: पालकांच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर आता काही बाबतीमध्ये आपण म्हणतो की नवीन गोष्टी स्वीकारल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आणि पालकांनी आपल्या इच्छा आकांक्षा विद्यार्थ्यावर न लादता विद्यार्थ्यासोबत संवाद साधून त्यांच्या शिकण्यातल्या काय अडचणी आहेत आणि एक पालक म्हणून मी त्याला काय माझ्या मुलाला मुलीला योगदान देऊ शकतो, त्यांच्या शिक्षणामध्ये कशा सहभागी होऊ शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे. आपल्या इच्छा आकांक्षांना लागता त्याच्या शिक्षणासाठी एक आधारस्तंभ किंवा एक सपोर्टेड म्हणून आपण जर काम केलं तर मला वाटतं की पालकांनी अशा प्रकारचा दृष्टिकोन आता बाळगणं आणि आपला दृष्टिकोन बदलणं देखील गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जर बघायला गेलो तर सध्याच्या युगामध्ये मोबाईल असेल, कुठलंही उपकरण ऑनलाईनचं साधनाचं असेल, तर ती एक शिकण्याची संधी आहे आणि त्या संधीचा आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून, आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी कसा वापर करून घेता येईल याचा त्यांनी विचार केला पाहिजे. जसं आपण म्हटलो की मोबाईलचा वापर फक्त मनोरंजनासाठी न करता माहिती आणि ज्ञानप्राप्तीसाठी कसा करता येईल, त्याच्यावरून माहिती मिळवून त्याच्या ज्ञानात कसं रुपांतर करता येईल याचा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. आणि शिक्षकांच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन की काळ बदलल्यानुसार आपण सुद्धा आता बदलायला पाहिजे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायला पाहिजे आणि ह्या बदललेल्या पिढीसमोर, हुशार पिढीसमोर आपल्याला शिकवण्यासाठी आपण सुद्धा तंत्रज्ञ आणि त्याचा स्वीकार करणारा एक नव्या युगाचा नवा शिक्षक म्हणून आपण आता तयार राहिलं पाहिजे, हेच या निमित्तानं यांना सांगावं असं वाटतं.
1: खूप छान सर. ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी सर आपण आमच्या युवकांना खूप चांगल्या प्रकारे माहितीपूर्वक मार्गदर्शन केलं, याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.
0: धन्यवाद सर की आज आपण या आपल्या स्टुडिओमध्ये मला सर्व पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांशी एक चांगला संवाद करण्याची संधी या निमित्तानं आपण उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपला देखील आणि आकाशवाणीचा देखील मी आभार मानतो.
1: धन्यवाद सर.
2: तर फ्रेंड्स, ऑनलाईन शिक्षण पद्धती ही कशा प्रकारे उपयुक्त आहे हे आपल्या लक्षात आलंच आहे. जसं जग बदलतंय तसंच आपणही बदललं पाहिजे हे यातून स्पष्ट होतंय. फ्रेंड्स, ऑनलाईन शिक्षण पद्धती, काळाची गरज याविषयीची माहिती आज आपण जाणून घेतली. ही माहिती आपल्याला दिली डॉक्टर गणपती कमळकर यांनी, त्यांच्याशी बातचीत केली होती डॉक्टर दीपक ठमके यांनी. या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा आज आपण ऐकला. बरे तर फ्रेंड्स, वेळेअभावी आज आपण इथंच थांबत आहोत, पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत मला म्हणजे दिव्याला निरोप द्या.

युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे सादर करते डॉक्टर दीपक ठमके ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका।
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
0: अंजली अनिल जक्कनवार
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं तसं न म्हणता

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन ठिकठिकाणी उत्साहात साजरा. पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 3 जहाजं नौदलाच्या सेवेत. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून. आणि भारतीय महिला हॉकी संघाला नेशन्स चषक स्पर्धेचं विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र योग अभ्यासाद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशभरात यानिमित्त मंत्री, लोकप्रतिनिधी, सरकारी कार्यालय, सामाजिक खासगी संस्था, शैक्षणिक संस्था, आस्थापनांनी सामूहिक योगासनं सादरीकरणातून योगाचं महत्व अधोरेखित केलं. भारत तिबेट सीमा पोलिसांच्या 47व्या तुकडीतल्या हिमवीर जवानांनी 14,000 फूट उंचीवर लेह लद्दाखच्या पेंगॉंग सो किनाऱ्यावर योगासनं सादर केली. तर भारतीय नौदलाच्या पाणबुडीतील योद्ध्यांनी योगाभ्यास करत शिस्त, आत्मबल आणि भारतीय संस्कृतीचा अद्भुत संदेश दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्य प्रदेशात जबलपूर इथं योग दिनाचा कार्यक्रम झाला. त्यांनी यावेळी योगाभ्यासाचं महत्व नमूद केलं. त्या म्हणाल्या,
1: अंतर्राष्ट्रीय योग दिवस 2026 का थीम है योगा फॉर हेल्दी एजिंग. ये थीम समाज के वरिष्ठ सदस्यों के स्वस्थ, सक्रिय, आत्मनिर्भर एवं गरिमापूर्ण जीवन के लिए योग की उपयोगिता को रेखांकित करती है. आज हम जो जीवन शैली अपनाते हैं वही हमारे आने वाले समय के स्वास्थ्य एवं सुख का आधार बनती है.
0: कोलकाता इथल्या ऐतिहासिक रेड स्ट्रीट इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये योगाभ्यास करण्यात आला. त्यांनी यावेळी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं पंतप्रधान म्हणाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत महाराष्ट्र लोकभवन इथं भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसोबत योगाभ्यास सत्रात सहभाग घेतला. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत योग दिवस साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा प्रशासनातर्फे सामूहिक योगासनांचा सराव बीबीका मकबरा आणि विभागीय क्रीडा संकुल इथं आयोजित मुख्य कार्यक्रमांमधून करण्यात आला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो, जिल्हा प्रशासन, छत्रपती संभाजीनगर व भारतीय योग संस्थान दिल्ली विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे एनआठ इथल्या वनस्पतीशास्त्र उद्यानात योग दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रम झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतल्या कार्यक्रमांमध्ये उत्साहात योगासनं करून योगदिन साजरा झाला. वृक्षारोपण करण्यात आलं. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात योगाभ्यास करण्यात आला. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच इतर राजकीय पक्ष, मराठवाडा युवक विकास मंडळ यांनी योग दिवसाचे कार्यक्रम घेतले. धाराशिव इथं पतंजली योग समिती, मेरा युवा भारत कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमानं श्री तुळजाभवानी क्रीडा

0: संकुलात योगाभ्यास करण्यात आला. परभणी शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात आज जागतिक योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिक साजरा करून उत्साहात योग दिवस करण्यात आला. जागतिक योग दिनानिमित्त आज लातूर इथं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात विशेष योगाभ्यास करण्यात आला. जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलात आज आंतरराष्ट्रीय योग दिनासह वृक्षारोपण करण्यात आलं. बीड इथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण भाजपच्या वतीनं मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये योगाभ्यास करण्यात आला. नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीनं योग दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय मंत्री पियुष गोयल मालाडच्या दानापाणी सागर किनाऱ्यावर योगाभ्यासात सहभागी झाले. वरळीत सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलातील योग सत्रात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा प्रमुख उपस्थितीत होते. यवतमाळमध्ये शंकर डहाके या योगपटूनं विहिरीतील योगासनं सादर केली. भारतानं जहाज बांधणी क्षेत्रात नव्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरु केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या हस्ते आज कोलकाता इथं 3 जहाजांना नौदलाच्या सेवेत सामावून घेण्यात आलं. आयएनएस दुनागिरी आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय अशी या जहाजांची नावं असून त्यांची रचना नौदलाच्या युद्धनौका रचना संस्थेनं केली आहे. यांचा वापर युद्ध गस्ती आणि पाणबुडी विरोधक म्हणून होणार आहे. यातल्या आयएनएस दुनागिरी या युद्धनौकेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्यात आलं आहे. आयएनएस संशोधक या जहाजाचा वापर विविध शोध कार्यासाठी केला जाणार आहे. आयएनएस अग्रय ही पाणबुडी हल्ल्यांपासून बचाव करणाऱ्या यंत्रणेनं सज्ज अशी युद्धनौका आहे. 2014 असलेल्या देशाच्या संरक्षण उत्पादनात मोठी वाढ झाली असल्याचं पंतप्रधान म्हणाले. ही 3 जहाजं नौदलाच्या ताफ्यात आल्यामुळे भारताच्या सागरी युद्ध क्षमतेत वाढ झाली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: नीट यूजी 2026 फेरपरीक्षा आज घेण्यात आली. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज 50 केंद्रांवर 17,400 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. कोकणातील गणपतीपुळे समुद्रकिनारी शनिवारी घडलेल्या भीषण दुर्घटनेत 5 जण बेपत्ता झाले होते. त्यापैकी 4 जणांचे मृतदेह सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बेपत्ता एकाचा शोध सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणमधील बिडकिन गावातल्या 19 युवकांचा एक गट शनिवारी गणपतीपुळे इथं पर्यटनासाठी गेला असताना ही दुर्घटना घडली. भारतीय महिला हॉकी संघानं आज ऑकलंड इथं झालेल्या अंतिम सामन्यात यजमान न्यूझीलंड संघाचा 2-0 असा पराभव करून FIH वुमन्स नेशन्स चषक स्पर्धेचं दुसरं विजेतेपद पटकावलं. या विजेतेपदामुळे भारतीय संघाला FIH वुमन्स प्रो लीग स्पर्धेसाठी पात्रता मिळाली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात नवनीत कौर आणि सुनेलिता टोपो यांनी भारतातर्फे गोल नोंदवले. लालरेम सियामी हिला अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून नोंदवण्यात आलं. दीपिका स्पर्धेत 6 गोल नोंदवून अमेरिकेच्या एशले सेसासह सर्वाधिक गोल नोंदवणारी खेळाडू ठरली. हे भारताचं दुसरं नेशन चषक विजेतेपद असून यापूर्वी 2022 स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीचं विजेतेपद भारतानं मिळवलं होतं. श्रीलंकेत दंबोला इथं तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय अ संघानं आज श्रीलंका अ संघावर 66 धावांनी विजय मिळवला. वैभव सूर्यवंशीच्या 29 चेंडूमध्ये 94 धावा तसंच कर्णधार तिलक वर्माच्या 67 धावांमुळे भारतीय अ संघानं 50 षटकात 9 बाद 377 धावा केल्या. या सामन्यात आणखी एका झंझावती खेळीचं प्रात्यक्षिक देताना वैभवनं 11 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं या डावात एकूण 8 षटकार आणि 10 चौकार लगावले. भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये सुरू आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळणार आहे. ओल्ड ट्रॅफर्ड मँचेस्टर इथं संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरु होईल. भारतीय संघाची कर्णधार हरमन

0: हरमनप्रीत कौरचा हा विक्रमी 200वा टी20 सामना आहे. भारतीय संघानं स्पर्धेतले प्रारंभीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. गडचिरोली नगरपरिषदेच्या 1 आणि नगरपंचायतीच्या 2 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षानं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. अकोला जिल्ह्यातल्या पातूर इथं नगराध्यक्षपदी काँग्रेसचे हिदायत खान निवडून आले. छत्रपती संभाजीनगर इथले नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे उपमहानिरीक्षक विजय भालेराव यांचं आज पहाटे 5:30 वाजता हृदयविकारानं निधन झालं. त्यांनी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आपल्या कार्यकाळात कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली होती. छत्रपती संभाजीनगरमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं मार्च एप्रिलमध्ये पहिल्या टप्प्यातील घेतलेल्या 125 अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत. उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील अभियांत्रिकी विद्याशाखेच्या परीक्षा 15 जून रोजी संपल्या. यासह एकूण 9 परीक्षांचे निकाल 10 जुलै 2025 आज जाहीर होतील असं परीक्षा विभागातर्फे कळवण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन ठिकठिकाणी योगाभ्यासानं उत्साहात साजरा. पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 3 जहाजं नौदलाच्या सेवेत. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून आणि भारतीय महिला हॉकी संघाला नेशन्स चषक स्पर्धेचं विजेतेपद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 सकाळी 7:10. नमस्कार.
1: संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचिका निधिः झाः.

0: नमस्ते बालमित्रांनो, आजच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात मी मदालसा ताई तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. बालमित्रांनो, आज आहे 21 जून आणि तुम्हाला माहितीये की 21 जून हा दिवस असतो आंतरराष्ट्रीय योग दिन. आणि याच योग दिनाचं औचित्य साधून आपण आज शालेय जीवनातील योग याविषयी तुमच्यासारख्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग कसा आणि किती महत्वाचा आहे यावर चर्चा करणार आहोत. आणि आज याविषयी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉ आदित्य जोशी. डॉक्टर आदित्य जोशी हे आयुर्वेद तज्ज्ञ आहेत आणि त्याचबरोबर गेल्या 15 वर्षांपासून योग तज्ज्ञ म्हणूनही कार्यरत आहेत. तर मग चला योगाविषयी आज त्यांच्याशी आपण संवाद साधूया. सर, आत्ताच मी म्हटलं तसं की शालेय विद्यार्थ्यांसाठी योग हा आपला आजचा विषय आहे, तर योग म्हणजे नेमकं काय हे आधी आमच्या मित्रमैत्रिणींना सांगा.
1: योग हा प्रामुख्याने शरीर, मन आणि श्वास यांचा असणारा सुंदर समन्वय साधणारा असा एक प्राचीन जीवन पद्धती आहे. लहान मुलांसाठी योग हा केवळ एक व्यायाम हा प्रकार

0: नाहीये, तर तो त्यांच्या असणाऱ्या शारीरिक आणि मानसिक आणि तसेच भावनिक विकासाला चालना देणारा अतिशय एक सुंदर असा उपक्रम, आनंददायी अशा पद्धतीचा आहे.
1: आता आपण म्हणतोय की मुलांनी योग केला पाहिजे किंवा योगासनं केली पाहिजेत, तर का केली पाहिजेत तेही आमच्या मित्रांना सांगा.
0: लहान
1: की योग करण्यामुळे काय फायदे त्यांना होणार आहेत?
0: पहा, अतिशय सुंदर असा हा प्रश्न आहे. लहान मुलांसाठी योगाचे असणारे जे काही फायदे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांना शरीराची असणारी लवचिकता आणि त्यांची असणाऱ्या सांध्यांची ताकद वाढणे, लहान मुलांमध्ये एकाग्रता स्मरणशक्ती सुधारणे, आत्मविश्वास वाढणे, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तणाव भीती ही नाहीशी होणे, तसेच अनाठायी किंवा विनाकारण जी मुलांना चिडचिड होते ती देखील पूर्णपणे बंद होण्यासाठी आपल्याला योग हा प्रामुख्याने मदत करतो. आणि शरीराचे असणारे संतुलन, मनाचा असणारा समन्वय आणि मुख्यतः अभ्यासामध्ये त्यांचं असणारं लक्ष हे केंद्रित करण्यासाठी आपल्याला योगाची मदत या ठिकाणी आपल्याला होते.
1: सर, आपण म्हणतो की मुलांनी योग करायला हवा आणि त्यासाठी वेळ द्यायला हवा त्यांच्या शालेय जीवनामध्ये, त्याचं आकर्षण त्यांना वाटलं पाहिजे.
0: बरोबर,
1: त्यासाठी काय करायला हवं शासन स्तरावर, शालेय स्तरावर आणि कौटुंबिक स्तरावर सुद्धा?
0: अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. मुलांना योगाबद्दल जर आपल्याला आकर्षण निर्माण करायचे असेल तर योग हा प्रामुख्याने एक शिस्तीचा विषय न ठेवता तो आनंद, खेळ आणि अनुभवाचा असा विषय बनवणे अत्यावश्यक आहे. खेळाच्या स्वरूपामध्ये योग जर आपण मुलांना शिकवला, जसं की काही योगासने ही प्रामुख्याने प्राण्याच्या असणाऱ्या नावावरून किंवा वृक्षाच्या असणाऱ्या नावावरून किंवा निसर्गाच्या असणाऱ्या नावावरून आहेत, जसं वृक्षासन असो, तितली आसन असो, भुजंग आसन असो, मार्जरी आसन असो, यासारखी आसने ही मुलांना आपण त्या स्वरूपात आकर्षणरित्या शिकवू शकतो. विशिष्ट ज्या काही आपल्या असणाऱ्या गोष्टी आहेत आणि योग यांचा एक प्रामुख्याने संबंध हा आपल्याला येतो, रामायण असो, महाभारत असो किंवा प्रेरणादायी विविध प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगत असताना त्या संबंधित आसने ही मुलांना शिकवावीत. कथा ऐकता ऐकता योग केल्याने मुलांची रुचीही अधिक प्रमाणात त्यामध्ये वाढते. आणि सगळ्यात महत्वाचं, स्पर्धेपेक्षा सहभागाला मुलांच्या प्रोत्साहन देणं अत्यंत गरजेचं आहे, की सर्वोत्कृष्ट योगी यापेक्षा सर्वात आनंद योगी ही जी संकल्पना आहे ती जर आपण राबवली तर विद्यार्थ्यांमध्ये अधिक प्रमाणामध्ये त्याबद्दल आकर्षण हे निर्माण होतं योगाबद्दल. योगासोबत आपण विविध प्रकारच्या संगीताचा देखील वापर करू शकतो, की यामध्ये लहान मुलांसाठी हलके प्रेरणादायी संगीत वापरावं, तालबद्ध हालचालींमुळे मुलांचा असणारा सहभाग हा अधिक प्रमाणात वाढतो. आणि त्याच्या पुढचे अजून काही गोष्टी ज्या आहेत, पालकांचा असणारा सहभाग हा देखील महत्वाचा आहे, की आई वडील मुलांसोबत योग करतील तर मुलांमध्ये उत्साह हा दुप्पट वाढतो, किंवा फॅमिली योग डे असा देखील आपल्याला आयोजित करता येईल. आणि योगाचे फायदे हे अनुभवातून आपल्याला त्यांना दाखवता येतील, एकाग्रता वाढलेली, अभ्यासामध्ये होणारी सुधारणा, चांगली झोप ही त्यांना मुलांना आपण उदाहरणं देणं आवश्यक आहेत. आणि त्याचसोबत योग दिन, योग महोत्सव अशा जर शालेय स्तरावर जर विविध गोष्टी आपण जर त्या आयोजित केल्या तर त्यामध्ये देखील विद्यार्थ्यांना त्याबद्दलचं आकर्षण वाढू शकतं. योग चित्रकला म्हणा, घोषवाक्य म्हणा, प्रश्नमंजुषा म्हणा, अशा विविध स्पर्धेंमधून देखील विद्यार्थ्यांना त्याबद्दल अजून आपल्याला आकर्षण वाढवता येतं. योगांवरील लघु व्हिडिओ, अॅनिमेशन, खेळांचा वापर है ना, अशा पद्धतीने आकर्षित करण्यासाठी योग हा मुलांना खूप पद्धतीने मदत करू शकतो.
1: तुम्ही म्हणालात की मुलांनी योग करायला हवा आपण म्हणतो, तर कितव्या वर्षापासून योगासनं करायला मुलांनी सुरुवात करायला हरकत नाही?
0: जनरली मुलांसाठी जे काही माझ्या मनामध्ये आणि आपल्या अभ्यासाअंतर्गत ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तिसऱ्या वर्षापासून ते पाचव्या वर्षापर्यंत जे काही वयोगट आहे त्यामध्ये मुलांना खेळाच्या असणाऱ्या स्वरूपामध्ये आपल्याला योग शिकवावा लागेल. प्राण्यांच्या असणाऱ्या नावांचे असणं, मांजर असो, ससा असो, फुलपाखरू असतो, वृक्ष असो, या पद्धतीने ती शिकवावी लागतील. नित्य नियम त्यांना 10 ते 15 मिनिटे 3 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांसाठी योगा आपण घेऊ शकतो. त्याचपुढे 6 ते 10 वर्ष हा जो वयोगट आहे यामध्ये मुलांना आपण सोपी आसने, सूर्यनमस्कार, श्वसनाचे असणारे हलके व्यायाम, योगासोबत गोष्टी, गाणी आणि खेळांचा देखील आपण समावेश करू शकतो. साधारण त्याचाही कालावधी 15 ते 30 मिनिटे आपण घेऊ शकतो. आणि 11 ते 16 वर्ष हा जो वयोगट आहे यामध्ये नियमित योगाभ्यास, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान याची सुरुवात करायला हवी. शरीराच्या वाढीसाठी आणि एकाग्रतेसाठी उपयुक्त असणाऱ्या आसनांची विविध प्रकारची जोड आपण त्याला लावायला सुरुवात करू शकतो.

0: तुम्ही सांगताय सर त्या पद्धतीने जर पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी असे आपण तीन वयोगट जर काढले मुलांचे शाळेमध्ये शिकणाऱ्या, तर त्यांनी किती वेळ दररोज योगासन करायला हरकत नाही?
1: पहिली ते चौथी हा जो वयोगट आहे त्या मुलांनी 10 ते 15 मिनिटे नित्यनियमाने रोज सकाळी उपाशीपोटी जर ही काही योगासने आणि याची प्रत्यक्षिदक केली तर त्यांच्यासाठी ते लाभदायक असतील. इयत्ता 5वी ते 7वी या वयोगटाने देखील 15 ते 20 मिनिटे, कदाचित 5 ते 10 मिनिटे एक्स्ट्रा देखील 5वी ते 7वीचे असणारे विद्यार्थी हे करू शकतात. आणि इयत्ता 8वी ते 10वी यामध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी 20 ते 30 मिनिटे सुरुवातीला कमी वेळ करून हळूहळू त्यांचा असणारा वेळ हा वाढवून योगासने करू शकतात.
0: याची सुरुवात त्यांनी कुठल्या आसनांपासून करायला हवी? बेसिकली कुठली आसनं ते पहिल्यांदा करू शकतात?
1: पहा, तर याबद्दल आपण बोलत असताना प्रामुख्याने काही गोष्टींचा आपण विचार करायला हवा. एक की विद्यार्थ्यांनी उपाशीपोटी आसने करायला हे योग्य आहे, ज्यामुळे आणि थोडासा हलक्या प्रमाणात आहार देखील केला तरी ते चांगलं आहे. विशेषतः मुलांना योग प्रशिक्षकांच्या असणाऱ्या मार्गदर्शनाखालीच प्रारंभी काही आसने सुरुवात करावी, ज्यामध्ये ताडासन असेल, वृक्षासन असेल, वज्रासन असेल, भुजंगासन असेल, शलभासन असेल, जी की अत्यंत सोपी आहेत, किंवा तिथली आसन आहे. ही जी छोटी छोटी अशी आसन आहेत की जी मुलांमध्ये खूप आकर्षण निर्माण करतील आणि हळूहळू मुलांमध्ये आवड निर्माण होईल. आणि त्यानंतर मग आपण थोडेसे पुढे पवनमुक्तासन असो, सेतुबंधासन असो आणि सूर्यनमस्कार असो, या योगासनांच्या ज्या काही क्रिया आहेत त्या मुलांकडनं रोज करून घ्यायला, ज्यामुळे मुलांना त्यांच्या असणाऱ्या शरीराची योग्य वाढ होऊन स्नायूंची असणारी ताकद देखील वाढते आणि त्यांच्या असणाऱ्या शरीराचं योग्य असं संतुलन राखण्याकरता ती मदत होते.
0: योगासनं म्हटलं की ओघानेच प्राणायाम ही आलाच, तर मुलांसाठी कोणते प्राणायाम जास्त उपयुक्त आहेत आणि त्यांनी सुरुवातीला किंवा सुरुवात कुठल्या प्राणायामापासून केली पाहिजे?
1: योगी ग्रंथामध्ये प्राणायामाचा जो काही उल्लेख महर्षी पतंजली यांनी केलेला आहे तो असा आहे की तस्मिन सती श्वास प्रश्वास सयोर गती विच्छेद प्राणायाम. मग हा प्राणायाम जो आहे हा लहान मुलांसाठी कोणत्या पद्धतीने आणि कसा करावा? प्रामुख्याने लहान मुलांमध्ये सुरुवात ही नेहमी दीर्घश्वसन, ज्याला आपण डीप ब्रिदिंग म्हणतो, या पद्धतीने करणं आवश्यक आहे.
0: म्हणजे शांतपणे श्वास घेणं
1: आणि शांतपणे श्वास सोडणे. त्याच्यानंतर जेव्हा मुलांना ह्या गोष्टीची या प्राणायामाची सवय होते त्यानंतर आपण त्यांना अनुलोम विलोम प्राणायाम देखील शिकवू शकतो, ज्यामध्ये नाकपुड्यांद्वारे आपण आलटून पालटून श्वास घेत असतो. तोही प्राणायाम मुलांसाठी अतिशय महत्वाचा आहे. भ्रामरी प्राणायाम म्हणजे जो की मधमाशाच्या असणाऱ्या गुंजनासारखा आवाज ज्यामध्ये काढला जातो तो देखील प्राणायाम करणं गरजेचं आहे. उद्गीत नावाचा जो प्राणायाम आहे त्यामध्ये ओम या शब्दात असणारा दीर्घ उच्चारण हे देखील अतिशय उत्कृष्ट असा प्राणायाम आहे. मग विशेषतः हे जे सर्व प्राणायाम आहेत यामध्ये एकच महत्वाची गोष्ट आहे की योग तज्ञ, योग प्रशिक्षक याच्या असणाऱ्या उपस्थितीमध्येच हे सर्व प्राणायाम आपल्या असणाऱ्या लहान विद्यार्थ्यांनी शिकायला हवे, की जेणेकरून आपण प्राणायाम करत असताना कोणत्या प्रकारे श्वास घेत आहोत, कोणत्या प्रकारे श्वास सोडत आहोत याचा असणारा अभ्यास त्या मुलांना प्रथमतः होणं आवश्यक आहे. म्हणून योग प्रशिक्षकाच्या असणाऱ्या माध्यमामधूनच आपल्या असणाऱ्या मुलांना तो प्राणायाम हा शिकवणं आवश्यक आहे, जो की अतिशय महत्वाचा देखील आहे.
0: आता तुम्ही सांगितलं की कुठले प्राणायाम मुलांनी सुरुवातीला करायला हवे जेव्हा शिकायला सुरुवात करतात तेव्हा, पण एकदा शिकल्यानंतर कुठले प्राणायाम मुलांनी करू नयेत असे काही प्राणायाम आहेत का?
1: अशा प्रकारचे कोणतेही प्राणायाम मुलांनी करू नयेत अशा प्रकारे आपल्याला म्हणता येत नाही. फक्त काही प्राणायाम याला अतिशय महत्वाचा असं गुरुच्या किंवा योग प्रशिक्षकाच्या असणाऱ्या मार्गदर्शनाखालीच तो करावा लागतो, ज्याच्यामध्ये जसे की कपालभाती असते ती करत असताना जास्त वेगाने विद्यार्थ्यांना करता येणार नाही, किंवा भस्त्रिका आहे त्याच्यामध्ये देखील जोरदार विद्यार्थ्यांना श्वसन करता येणार नाही, सूर्यभेदन हा जो प्राणायाम आहे तो वारंवार आपल्याला करता येत नाही, किंवा कुंभक करत असताना तो जास्त दीर्घकाळ रोखून धरणे याचे जे काही प्रॅक्टिस आहे ते त्यांना आपल्याला विद्यार्थ्यांना ही योग प्रशिक्षकाच्या असणाऱ्या उपस्थितीमध्येच ते करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळेच काय होतं की पुढे भविष्यामध्ये त्याच विद्यार्थ्यांना प्रगत योगाचं जे काही श्वसन तंत्र आहे ते अभ्यास करण्यासाठी त्यांना फायदेशीर राहील.
0: यासाठी खूप प्रॅक्टिसची गरज असते आणि त्यामुळेच हे करताना गुरु समोर असावा, प्रशिक्षक समोर असावा याची काळजी विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शालेय शिक्षकांनी घेणं खूप गरजेचं आहे. सर, मुलांनी योग करावा पण योग करतानाही काही विशेष काळजी घ्यावी लागते, ती कोणती असते?
1: एक तर मी मघाई जसं आपल्याला सांगितलं की योग हा

0: रिकाम्या पोटी करणं गरजेचं आहे किंवा थोडासा हलका आहार घेतल्यानंतर देखील आपण योगा करू शकतो. प्रामुख्याने योग करत असताना स्वच्छ आणि हवेशीर अशी जागा निवडायला हवी. योगा मॅटचा वापर करायलाच हवा. जबरदस्तीने कोणत्याही प्रकारची आसनं विद्यार्थ्यांनी करू नयेत. दुखापत असेल किंवा काही आजार झालेला असेल तर आपल्या असणाऱ्या प्रशिक्षकांना त्याबाबतीत विद्यार्थ्यांनी सांगायला हवं आणि योगासाठी प्रामुख्याने आरामदायक असे कपडे घालावेत आणि दरवेळी आपण योग करत असताना आपल्या असणाऱ्या प्रशिक्षकाच्याच उपस्थितीमध्ये तो करणं अतिशय महत्वाचं आहे.
1: सर, आजकाल आपण बघतो की स्क्रीन टाइम मुलांचा खूप वाढलेला आहे आणि मोबाईलमध्ये सारखं त्यांचं लक्ष असतं किंवा त्यांना आवडतंही ते सोशल मीडिया हाताळायला जास्त आवडतं. तर याचा योगाशी काय संबंध आहे आणि हे व्यसन जर कमी करायचं असेल मुलांनी तर काय करायला पाहिजे?
0: अतिशय नेहमी सर्वच असणाऱ्या पालकांकडनं विचारला जाणारा हा एक महत्वाचा असा प्रश्न आहे की मोबाईल आणि योग याचा जो काही एक कोऑर्डिनेशन म्हणता येईल किंवा संबंध जो आहे तो प्रामुख्याने कसा होतो की आजच्या काळांमध्ये जे सर्व एक मी डॉक्टर म्हणून देखील या गोष्ट सांगतो की मुलांमध्ये मोबाईलचं जे व्यसन आहे ते वाढत आहे. त्याच्यामुळे स्क्रीन टाईम हा अधिक मुलांचा वाढत आहे. त्याच्यामुळे डोळ्यांवर ताण येणे, झोप कमी होणे, चिडचिड वाढणे, अभ्यासात लक्ष न लागणे अशा गोष्टी आपल्याला विद्यार्थ्यांसोबत घडताना आढळून येतात. आणि मग याच ठिकाणी योग आणि प्राणायाम तसेच ध्यान हे जर आपण आपल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे केलं तर मन शांत होतं. स्क्रीनवरील त्यांचं असणारा अवलंबित्व जे आहे ते कमी होण्यास त्यामुळे मदत होते.
1: सर, परीक्षा काळ हा विद्यार्थ्यांसाठी तसाही तणावाचा काळ असतो खूप आणि त्यावेळी असं वाटतं की थोडासाही वेळ वाया जायला नको.
0: बरोबर.
1: म्हणजे जी 10-15 मिनिटं जे काही मुलं योग करत असतील, योगासनं करत असतील घरी, ती पण वेळ वाया जायला नको असं विद्यार्थ्यांना वाटतं आणि ते साहजिक आहे. पण अशा वेळी पण परीक्षा काळामध्ये पण योग तुम्हाला कसं मदत करतो?
0: नक्कीच. योग हा प्रामुख्याने परीक्षा काळामध्ये अतिशय महत्वाचा असा आपल्याला मदत करतो की ज्यामध्ये आजचं असणारं हे जे स्पर्धेचं युग आहे त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये मुळात परीक्षेच्या वेळेस असणारी जी एक अनावश्यक भीती निर्माण होते ती भीती कमी होते. विद्यार्थ्याचा असणारा आत्मविश्वास हा अधिक वृद्धिंगत होतो. विद्यार्थ्याची असणारी एकाग्रता ही अधिक प्रमाणात होते. झोप चांगली लागते. मानसिक ताण कमी होतो. आणि जसं मी मागेही म्हटलं की अनुलोम विलोम किंवा भ्रामरी प्राणायाम हा परीक्षेपूर्वी जर 5-7 मिनिटे अगोदर जर केला किंवा 5-7 मिनिटे केला तर त्यांचं असणारं मन शांत राहून त्यांना त्यांच्या असणाऱ्या पेपरबद्दल किंवा एक्झामबद्दल किंवा परीक्षा काळात त्यांना अतिशय लाभ मिळतो.
1: सर, जे विद्यार्थी खेळामध्ये करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी योगाचं किती महत्व आहे आणि योग त्यांच्यासाठी किती उपयुक्त ठरू शकतो?
0: बरेच असे आपले विद्यार्थी असतात की जे खेळाडू आहेत किंवा विविध स्तरावर देखील ते खेळाडू म्हणून कार्य करतात. तर खेळाडू असणाऱ्या या मुलांसाठी योगाचं जे महत्व आहे तो प्रामुख्याने योग हा एक प्रथमता हे लक्षात घेणं गरजेचं आहे की व्यायाम नाहीये. तो एक आपल्याला शारीरिक क्षमता, मानसिक एकाग्रता आणि त्यांची असणारी जी काही ती खेळ करतात किंवा ज्या क्रीडा आहेत त्या क्रीडांमध्ये कौशल्य वाढवणारा प्रभावी आणि पूरक असा तो अभ्यास आहे. आणि आजच्या घडीला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जे खेळाडू आहेत त्या नेहमीच आपण पाहत आहोत की प्रशिक्षणामध्ये योगाचा असणारा समावेश जास्त प्रमाणात करत आहेत. मग याचा असणारा जो काही फायदा आहे की आपल्या असणाऱ्या खेळाडू विद्यार्थी यांनी जर योगाचा समावेश केला तर शरीराची असणारी लवचिकता ही अधिक प्रमाणात वाढते. स्नायू आणि सांधे अधिक लवचिक होतात. दुखापतींचा असणारा धोका कमी होतो. खेळातील हालचाली अधिक सहज आणि प्रभावी होतात. आणि प्रामुख्याने खेळामध्ये महत्वाचं काय आहे तर एकाग्रता. आणि एकाग्रता जर नक्कीच वाढली तर मन स्थिर राहतं आणि निर्णय क्षमता जी की खेळाडूसाठी अतिशय महत्वाची असते ती निर्णय क्षमता देखील त्याची सुधारते आणि त्याच्या असलेला जो काही स्पर्धेमधला तणाव आहे तो तणाव देखील कमी होतो. श्वसन क्षमता सुधारते. प्राणायामामुळे फुप्फुसांची असणारी कार्यक्षमता ही अधिक प्रमाणात होते आणि शरीराला अधिक ऑक्सिजन हा खेळाडूंना मिळतो. म्हणून संतुलन, समन्वय या पद्धतीनं की ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी करण्याकरता खेळाडूंसाठी योग हा अतिशय महत्वाचा भाग आहे. तसेच एखाद्या खेळाडूंमध्ये आपण नेहमी पाहतो की त्यांना विविध प्रकारच्या इंजुरीज किंवा दुखापती या होत असतात आणि दुखापती झाल्याच्या नंतर असं घडतं की त्यांना त्या दुखापतीमधून त्यांच्या असणाऱ्या स्नायूंचा जी पुनर्प्राप्ती व्हायला पाहिजे ती त्यांना अधिक प्रमाणात खेळाडूंना योगाच्या असणाऱ्या माध्यमामधून मिळते. त्याच्यामुळे आत्मविश्वास, मानसिक ताकद, स्पर्धेची भीती, दडपण या सर्व गोष्टी कमी होऊन एक सकारात्मक विचारसरणी ही विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत होते ज्यामुळे जिंकणे आणि हरणे यामध्ये असणारा जो समतोल आहे तो स्वीकारण्याची क्षमता मुलांमध्ये अधिक वाढते.

0: थोडक्यात काय की मानसिक आरोग्य म्हणजे पण राखता येतं. एखाद्या वेळी जर एखाद्या खेळामध्ये अपयश आलं तर ते सुद्धा पचवण्याची ताकद हा योग आणि प्राणायाम तुम्हाला देत असतं. योग हा आपल्या देशाने म्हणजेच भारताने जगाला दिलेली एक महत्वाची देणगी आहे आणि म्हणूनच आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन हा 21 जूनला साजरा करत असतो. तर हा याच दिवशी का साजरा केला जातो?
1: संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा एक दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला आहे. जगभरातील लोकांना योगाचे असणारे महत्व हे अतिशय समजावे, निरोगी जीवनशैली स्वीकारावी आणि मानसिक शारीरिक आरोग्य सुधारावे हा त्यापागचा प्रामुख्याने उद्देश आहे. आणि 21 जून 2026 या दिवशी जो की आपलं घोषवाक्य आहे ते योगा फॉर द हेल्दी एजिंग या थीमचा अंतर्गत आपण हे घेत आहोत.
0: हा, या थीमचा अर्थ काय आहे सर?
1: योगा फॉर द हेल्दी एजिंग म्हणजे काय की योगाच्या माध्यमामधून संपूर्ण आयुष्यभर निरोगी राहणे. योग हा केवळ वृद्धांसाठी नाही तर तो बालपणापासून आपल्या सर्वांसाठी आवश्यक आहे. आणि योगाची सवय लावल्यास शरीर मजबूत राहतं, मन प्रसन्न राहतं, आजारांचं प्रमाण वृद्धांमध्ये देखील कमी होतं.
0: जाता जाता आपल्या विद्यार्थी मित्रांना आणि त्यांच्या पालकांना तुम्ही काय संदेश द्याल?
1: विशेष असा संदेश म्हणजे की मुलांना योग शिकवण्यापेक्षा त्यांच्यासोबत आपण सर्वांनी योग करावा आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याने दिवसातील काही मिनिटे योगासाठी दिल्यास निरोगी, आनंदी आणि तणावरहित असं आपलं कुटुंब हे नक्कीच घडू शकतं.
0: आज तुम्ही इथे आलात आणि शालेय विद्यार्थ्यांसाठीचा योग याविषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती आमच्या बालमित्र मैत्रिणींना तुम्ही आज दिलेली आहे आणि आपलं हे बोलणं ऐकून निश्चितच त्यांना योग करण्यासाठी प्रेरणा मिळेल अशी आशा मी व्यक्त करते. तुम्ही आज इथे आलात त्यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: मग काय मित्रांनो, आता रोज करणार ना योगासनं आणि प्राणायाम? मित्रांनो, 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शालेय जीवनातील योग याविषयी योगतज्ञ डॉक्टर आदित्य जोशी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

सुषमा श्रेष्ठ हिने गायलेलं शांता शेळके यांचं गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं सी रामचंद्र यांनी. मित्रांनो, कसा वाटला आजचा कार्यक्रम आम्हाला जरूर कळवा. आजच्या कार्यक्रमाचे साधक

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता. मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री S जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टिनर याही सहभागी झाल्या होत्या. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले. त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेट ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले.

0: नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय आयआयटी बॉम्बे एनटीपीसीच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला. ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली. कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला. धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले. परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. राजा नारायण लाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले. गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा निरोगी रहा हा संदेश दिला. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली. चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली. यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला.
1: जनतेच्या प्रश्नाबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे. हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरच्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला. राज्यातल्या कंत्राटदारांना आमदार मंत्र्यांना लाच द्यावी लागते असं कंत्राटदारांनी अधिवेशन घेऊन सांगितलं. त्यामुळे हे सरकार 56% कमिशनचं सरकार आहे अशी टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली. तर पेरण्या लांबल्यानं सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषदा आणि 14 नगरपंचायतीमधल्या 47 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज झाली. गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषदेच्या 1 आणि नगरपंचायतीच्या 2 जागांपैकी भाजपा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे. 47 जागांपैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तर एका जागेवर एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केल्यानं ती जागा रिक्त राहिली आहे. त्यामुळे काल 37 जागांसाठी मतदान झालं. 49,869 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट यूजी फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते संध्याकाळी 5 या वेळात इंग्रजी आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस प्रशासन आणि इतर मिळून 2,00,000 कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स सीसीटीव्ही कॅमेरे बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता एनटीएनं बारीक लक्ष ठेवलं होतं. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं. नाशिक जिल्ह्यातल्या 19 केंद्रांवर आज नीट यूजी फेरपरीक्षा सुरळीतपणे पार पडली. 11,162 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली तर 1,133 विद्यार्थी गैरहजर होते. गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथकंही तैनात करण्यात आली होती. लातूर जिल्ह्यात 26 केंद्रांवर नीट यूजी फेरपरीक्षा झाली. परीक्षा सुरळीत पार

पडावी यासाठी सर्व केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एफआयएच महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. सामन्यात नवनीत कौरनं पहिला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर सुनेलिता टोप्पोनं दुसरा गोल केला. त्यानंतर भारतानं शानदार बचावात्मक खेळाचं प्रदर्शन करत आपली आघाडी कायम राखत हा विजय मिळवला. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लालरे मियासामी सामनावीर ठरली तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एश्ले सेसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनीही या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघांचं अभिनंदन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. आणि एफआयएच महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. श्रोते हो अस्मिता वाहिनीवर 558 किलोहर्ट्झ अर्थात 537.6 मीटर्सवर T20 महिला क्रिकेट सामना सुरू आहे त्याचं प्रत्यक्ष वर्णन आपण ऐकत आहात आणि आमच्या न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आमचे दैनंदिन कार्यक्रम सुरू आहेत. आता वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन भारतासह संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. पश्चिम बंगालमधल्या कोलकाता इथं आयोजित सोहळ्यात प्रधानमंत्र्यांनी केलेल्या भाषणातील काही निवडक मुद्दे तसंच आज दैनंदिन जीवनमानातला ताणतणाव कमी करण्यासाठी आणि सुदृढ आयुष्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योग विद्येचं असलेलं स्थान तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य विद्येचं वाढलेलं महत्व याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहात. श्रोतेहो, योगसाधना ही एक प्राचीन कला असून त्याकडे आपला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा म्हणूनही पाहिलं जातं. कार्यकुशलता, मनाच्या भावनांवर अंकुश राखणं आणि सत्याची प्राप्ती याचं साधन असलेल्या योग्य विद्येला मानवी जीवनात आज अत्यंत महत्वाचं स्थान प्राप्त झालं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोलकाता इथं आयोजित कार्यक्रमात देशवासियांना उद्देशून केलेल्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योगसाधनेचं मानवी जीवनातलं वाढतं महत्व यावर प्रकाश टाकला. आज योग केवळ आपल्या वैयक्तिक जीवनशैलीसाठीच नव्हे तर जगाच्या उज्ज्वल भविष्यासाठीही अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: 21 जून का ये दिन पृथ्वी के कुछ भूभाग पर साल में सबसे लंबी अवधि का दिन होता है और अंतर्राष्ट्रीय योग दिवस के कारण 21 जून का ये दिन विश्व के सबसे बड़े सामूहिक उत्सव का दिन भी बन गया है. विश्व के अलग अलग हिस्सों से योग की एक से एक अद्भुत तस्वीरें आ रही है. भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में, बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक, पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा देश, पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग

0: अभ्यासामुळे मानवी जीवनात होणारे सकारात्मक बदल आणि भारतीय पारंपरिक योग साधनेचे वैविध्यरित्या होणारे लाभ याविषयी आकाशवाणीशी बोलताना नाशिक येथील योग विद्याधाम संस्थेचे प्रमुख योगाचार्य डॉ विश्वास मंडलिक यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
1: योगाभ्यास केल्यानंतर आपली जी शारीरिक मानसिक बौद्धिक आणि खरं म्हणजे आत्मिक सुद्धा क्षमता वाढते. तेव्हा हे सक्षम जगणं हे फार महत्वाचं आहे. ते इतर कुठल्याही उपचाराने होत नाही, त्याच्याकरता योग साधना करणं हाच एक मार्ग आहे. जीवनात जगत असताना आपलं स्वास्थ्य तर सांभाळायचंच, पण जगातल्या इतरांचंही स्वास्थ्य सांभाळण्याकरता आपण काहीतरी करणं, थोडक्यात म्हणजे समाजसेवा थोडीशी करणं हे आरोग्याचं लक्षण आहे असं जागतिक आरोग्य संघटना म्हणते. आणि तिथे योगाचा निश्चितपणे संपर्क आहे. आता योग साधनेमध्ये आम्ही सुद्धा नेहमी योग शिकवतो, मग आसन प्राणायाम शुद्धिक्रिया ध्यान ओंकार वगैरे सगळं शिकवतो, पण त्याच्यावर आम्ही लोकांना योग शिक्षक व्हायला पण शिकवतो की तुम्ही शिका योग, तुमचं स्वास्थ्य चांगलं ठेवा, पण तुम्ही दुसऱ्यांनाही योग शिकवा आणि त्यांचंही स्वास्थ्य चांगलं ठेवा, मग हे खरं आरोग्य आहे. आणि याच्यातनं अनेक कार्यकर्ते हे लक्षात घेतात आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं प्रत्यंतर पण येतं की कुठलाही विकार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय हे देखील योगाचं एक वैशिष्ट्य आहे. आजार झाल्यानंतर योगोपचार करून तो बरा होतो ते जगजाहीर आहे, पण आजार होऊ नये म्हणून काय करायचं? इतर कुठलेही उपचार नाही आहेत, आजार होऊ नये म्हणून कुठलीही औषधं उपलब्ध नाही आहेत. काय आहे उपलब्ध? तर योग साधन आहे. तुम्ही नियमित योगाभ्यास केला, काही आसनं प्राणायाम शुद्धिक्रिया ध्यान हा सगळा एकदा तज्ञाकडे समजून घेऊन आपण नियमित योगाभ्यास केला तर मग कुठल्याही आजारामधून मुक्त राहू शकतो. त्यामुळे हा सुद्धा एक योगाचा महत्वाचा भाग आहे की ज्या ठिकाणी इतर कुठली फारशी शास्त्र उपयोगी पडत नाहीये, आपल्या क्षमता संवर्धन हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. तो योगात नसत नुसतं तुम्ही निरोगी राहिला, तुमच्या आहे तेवढ्या क्षमता त्याचा वापर करतात, पण या क्षमता हळूहळू कमी होत जातात, ज्याच एजिंग असं म्हटलेलं आहे. मग क्षमता कमी व्हायला की आपण काही करू शकत नाही, तर या क्षमता सांभाळून ठेवणं आणि खरं म्हणजे त्याची वृद्धी करणं हे योगातनं शक्य आहे. म्हणजे योग साधना करतात ते अनुभवतात की कार्यक्षमता वाढते, मग ती शारीरिक पातळीवरती वाढते, मानसिक पातळीवरती वाढते, भावनिक पातळीवरती वाढते, बौद्धिक पातळीवरती वाढते आणि खरं म्हणजे शेवटी आध्यात्मिक पातळीवर सुद्धा वाढते. आणि म्हणून मानवी जीवनाचं उद्दिष्ट या योगाने सांगितलेलं आहे, जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती आणि परमेश्वर स्वरूप होणं, इथपर्यंत प्रगती योग साधनेमध्ये होऊ शकते. योग एक तर योग्य पद्धतीने केला पाहिजे आणि योग्य पद्धत म्हणजे पारंपरिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेली सगळी पद्धत, मग ते रामायणकालीन योग वासिष्ठामध्ये सांगितलेलं आहे, महाभारतकालीन भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, नंतर पतंजलींनी सांगितलेलं आहे आणि हठयोगात सांगितलेलं आहे. हे सगळे ग्रंथ उपलब्ध आहेत, त्या सगळ्या ग्रंथांच्या आधारे योग साधना करणं म्हणजे मग मी सांगितलेले सगळे फायदे मिळतील. आज त्याच्यामध्ये खूप बदल केले जातात, हॉट योगा, विन्यास योगा, हास्य योगा, बिअर योगा, आणखी काय काय करतात, त्या सगळ्याचा काही असा फायदा मिळणार नाही. त्याचा तात्पुरता एखाद वेळेस मिळू शकेल छोटासा फायदा, पण खरा फायदा पाहिजे असेल तर पारंपरिक योगाची साधना करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
0: श्रोते हो, यंदाच्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना निरोगी वृद्धत्वासाठी योग ही आहे. योग ही भारतानं जगाला दिलेली एक देणगी आहे. त्यामागचं कारण म्हणजे निरोगी जीवन प्राप्तीचा मार्ग असलेल्या या योग साधनेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यात भारतानं घेतलेला पुढाकार होय. त्याचं फलित म्हणजे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या साधनेचा पूर्णपणे स्वीकार झाल्याचं दिसून आलं आहे. चला तर मग आजच्या 12व्या योग दिनी दररोज योग साधना करण्याचा पण करूया आणि विरोधी आणि आनंदी जीवन जगूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे आणि निवेदन राजेश शिरभाते.

वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. न्यूज ऑन एअर या ऍपवर श्रोतेहो अस्मिता वाहिनी आपण ऐकता. माझा वार माझा शिवार कार्यक्रम

नमस्कार मंडळी, आज शनिवार, आज रविवार भारतीय सौर दिनांक. एकतीस ज्येष्ठ शके 1948 अर्थात 21 जून 2026. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. राज्यात सर्वत्र आकाश ढगळलेलं राहील, काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी येतील. हा होता हवामानाचा अंदाज आणि आजच्या कार्यक्रमात निसर्ग आणि शेती या आख्यानविषयावरती अरुण उमावणे यांचं कीर्तन.

निसर्ग आणि शेती या विषयावरती निरंबर करण्यासाठी आज आपण या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचा वृक्षवल्ली आमा सोयरी वनचर्य हा अभंग घेतलेला आहे. अभंग मूळ सहा चरणाचा आहे, परंतु यामधील दोनच चरण आपण पाहणार आहोत. या संत तुकाराम महाराजांचं वर्णन करताना वामन पंडित म्हणतात,

वेदांताचा अर्थ अगदी साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सर्वसामान्यांना पटवून देणारे संत संत तुकाराम महाराज आणि यांची तुलना वामन पंडित साक्षात परब्रह्माशी करतायत. संत तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात, वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे. वेदांतानुसार जर पाहायला गेलं तर या निसर्गालाच वेदांतामध्ये दैवत्व पाहण्याची एक वेदांतांनी आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून तुम्ही आम्ही वटपौर्णिमा, वसुबारस, तुलसी विवाह, बैलपोळा यांसारखे निसर्गाची उपासना करणारे असे सण साजरे करत असतो. आणि याच कारणाने का होईना भगवान गोपालकृष्णांनी गोकुळातील लोकांना इंद्रपूजेची जी परंपरा होती ती मोडून गोवर्धन पूजा करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि ती परंपरा त्यांना घालून दिली. म्हणून आपल्या धर्माने आपल्या शास्त्राने आपल्याला नेहमीच निसर्गाची पूजा करायला शिकवली आहे. नवे नवे आर्यकार सांगतात की ईश्वराचं वास्तव्य जर कुठे असेल

आर्यकर म्हणतात की या पंच महाभूतांमध्ये ईश्वर व्याप्त आहे, नवे नवे सूर्य चंद्रामध्ये तो व्याप्त आहे आणि या सर्व चराचरामध्ये व्याप्त असून तो परब्रह्मा, तो परमात्मा या हृदयामध्ये दश अंगुले म्हणजे मुखापासून तर आपल्या छातीपर्यंत हृदयापर्यंत अंतर 10 अंगुले इथपर्यंत तो सर्व चराचर व्यापून शिल्लक राहिलेला आहे. म्हणून तुकाराम महाराज देखील अनेक ठिकाणी म्हणतात की विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. किंवा माऊलींच्या भाषेत जर म्हणायला गेलं तर ऐसा हृदया माझी रामू सर्व सुखाचा आरामू परिभ्रांताची कामू विषयावरी. म्हणजेच काय तर सर्वांनी आपल्याला हिंदू संस्कृतीमध्ये वेदांच्या आधारानुसार भक्ती माध्यमातून ईश्वराची जागा सांगितली, ती म्हणजे आपल्या हृदयात आणि तीच जागा या चराचरामध्ये देखील आहे. म्हणून तो ईश्वर या चराचराला व्यापून आपल्या हृदयात देखील स्थिर झालेला आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज त्या वृक्षवेलीमध्ये वसलेल्या त्या ईश्वराचं आपल्या या हृदयातील ईश्वराशी नातं जोडून असं म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. या वृक्षांना

मुलींना केवळ सगळे सोयरे म्हटलेलं नाही तर एक शेतकरी संत या वृक्षवेलींची एखाद्या भक्ताने आपल्या भगवंताची मूर्ती पूजा करावी याप्रमाणे शेताला पंढरपूर समजून आणि त्या शेतातील प्रत्येक वृक्षवेलीला आपलं ईश्वर समजून पांडुरंग परमात्मा समजून त्याची पूजा केली ते संत सावतामाळी।

कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी ऊस गाजर रताळू अवघा झाला से गोपाळ. याप्रमाणे ईश्वराला या चराचरामध्ये या निसर्गामध्ये पाहून या शेतामध्ये पाहून एक सर्वसामान्य शेतकऱ्याने आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला. म्हणूनच काही संत तुकाराम महाराज म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे बनेच. पुढे तुकाराम महाराज म्हणतात आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा कर. हे विश्वाची माझे घर माऊली म्हणतात या पूर्ण ब्रह्मांडाला नवे नवे या सर्व चराचराला आपलं घर समजून हे विश्वची माझे घर यामध्ये स्थिरावण्यासाठी या निसर्गाची जोपासना आपण केली तरच या घरामध्ये आपण सुखाने नांदू शकतो. आणि म्हणून प्रदूषण आदी करता अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरण अशा कार्यासाठी आपण वृक्षतोड करतो, निसर्गाची नाना प्रकारे हानी करतो आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनाचा ऱ्हास होतो. म्हणून या आपल्या घराला ज्याप्रमाणे आपण स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे या निसर्गाला जर आपण स्वच्छ ठेवलं, सुंदर ठेवलं तर या विश्वाचं घर काय होईल, फुलून जाईल आणि या विश्वामध्ये आपण काय होऊ, रममान होऊ. म्हणून रमे तेथे मन क्रीडा करी. पुढे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी. काय झालं, सध्याच्या काळात जर पाहायला गेलं तर सर्वांची मनस्थिती बिघडलेली आहे. मनशांतीसाठी आपण नाना ठिकाणी जातो मनशांती केंद्रांमध्ये, परंतु मनाला काही शांती लाभत नाही. या मनाची शांतीच राहावी असेल तर ती केवळ आणि केवळ निसर्गाच्या सानिध्यात आहे. आणि ते सानिध्य जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर सर्वात आधी आपल्याला निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे. आणि निसर्गाचं जर संवर्धन आपण केलं तरच निसर्ग आपलं काय करणार आहे, संगोपन करणार आहे. म्हणून काय करावं, तर या वृक्षवेलींना आपले सगळे सोयरे समजून आपण त्यांचं संवर्धन करावं आणि आपल्या जीवनाचा उद्धार करावा, एवढंच तुकाराम महाराजांना या ठिकाणी सांगू इच्छितात असं मला वाटतं. म्हणून पूर्वरंग पद्धत तुकाराम महाराज म्हणतात

या चराचराला आपलं सगळे सोयरे समजावं, या वृक्षवेलीनं आपले सगळे सोयरे समजावे आणि त्यांचं संवर्धन करावं, हा विचार तुकाराम महाराज यांनी दिला आणि या विचारावरती आपलं जीवन चरितार्थ चालवून

संतांच्या चरणाचं अनुकरण केलं अशा एका आपल्या देशातील एका निसर्गप्रेमी महिलेचं आपण चरित्र पाहणार आहोत.

2019 पद्मश्री आणि या सोहळ्याचं वितरण राष्ट्रपती भवनामध्ये दिल्लीला सुरू होतं. राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो आणि अनेक क्षेत्रातील पुरस्कार वितरण झाल्यानंतर समाजसेवेतील पद्मश्री पुरस्काराचा घोषणा करण्यात आली आणि सभा मंडपामध्ये एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. पुरस्कार घेण्यासाठी एक अतिशय सामान्य हिरवगार असं लुगडं नेसलेली आपल्या भाळी त्रिपुंड धारण करणारी सनातन धर्माची निशाणी दर्शवणारी अशी एक 105 वर्षाची एक महिला पुरस्कार घेण्यासाठी राष्ट्रपतींकडे सरसावली. आणि पुरस्कार घेत असताना आपसुकच त्या महिलेचा हात आपल्या राष्ट्रपतींच्या मस्तकावरती गेला. तसं पाहिलं तर पुरस्कार घेणाऱ्यांनी राष्ट्रपतींच्या मस्तकावरती हात ठेवायचा नसतो, परंतु या माऊलीचं वय पाहता तिच्याकडून आपसुकपणे मातृत्व जागं झालं आणि आपल्या राष्ट्रपतींना देखील आशीर्वाद देण्याचा मोह तिला आवरला नाही. ही कोण होती, कशा साठी तिला हा पुरस्कार मिळाला होता, तर ही महिला होती

कर्नाटक प्रांतात जन्माला आलेली चित्तरंगया आणि विजयाम्मा यांच्या पोटी हे कन्यारत्न जन्माला आलेलं होतं. या कुटुंबाची परिस्थिती फारशी काही उत्तम नव्हती. गरिबीतच आपले दिवस काढत होते आणि शेती मजुरी करून आपलं उदरनिर्वाह करत होते. या कन्येला लहानपणापासूनच वृक्षवेलींची आवड होती. शेती करत असताना त्या निसर्गावरती जीवापाड प्रेम त्या कन्येचं जडलं आणि ही थिमक्का काळानुसार मोठी होत गेली. योग्य वयात आल्यानंतर आईबापांनी या थिमक्काचं लग्न देकल चिकैया यांच्याशी करून दिला आणि अर्थातच यांची परिस्थिती जशी गरीब होती तशीच तिच्या पतीची परिस्थिती देखील गरीबच होती. लग्नानंतर फारशी काही परिस्थिती बदलली नाही. पुन्हा थिमक्काने आणि तिच्या पतीने मिळून आपला संसाराचा गाडा ओढायला सुरुवात केली. मिळेल ते काम करावं, थोडीफाडी जी शेती होती ती शेती करत आपलं संसार चालवावा आणि असं करत करत अनेक वर्ष त्यांच्या त्या संसार वेलीला झाली. परंतु या संसार वेलीवरती मात्र काही फूल उमले ना, त्यांना कोणत्याही प्रकारचं आपत्य होईना. निसर्गाच्या उदरात किंवा त्या भगवंताच्या मनात काय कोरलंय त्या भगवंतालाच ठाऊक. आणि अनेक वर्ष गेल्यानंतर देखील आपत्य नसल्यामुळे काहीशी दुःखी कष्टी असणारी थिमक्का स्वतःच्या मनाशीच विचार करते आणि भगवंताला सांगते की हे परमेश्वरा, माझ्या हातून काय असा अपराध घडला की मज अभागीला असं निपुत्रिक ठेवलं असतो. आणि भगवंतापर्यंत याचना करत असताना तिचीही याचना देकल चिकैया तिचे पती यांनी ऐकली. आपल्या पत्नीची परिस्थिती ठाऊक होती, त्यांच्यावरही तो प्रसंग होता. आपल्या परिसरातील आपल्या शेजार पाजारचे लोक आपल्याला नावं ठेवतात आणि हे सहन करणं खूप कठीण असतं. परंतु आपल्या पतीला

समजवत होती, पती तिला समजवत होते, परंतु शेवटी अपत्य नसल्यामुळे महिलेला होणारा त्रास शेवटी भगवंताकडे याचना करते. आणि ती याचना ऐकत असताना मात्र बेकलची कैया यांच्या मनामध्ये एक विचार येतो आणि ते आपल्या पत्नीला सावतामाळ्यांच्या भाषेमध्ये सांगतात की हा निसर्गच आपलं पुत्र आहे, हा निसर्गच आपलं जीवन आहे, म्हणून आपण काय

या वेली, ही वृक्ष, हे शेत, ही कावड, हे सगळे काय आहेत? विठ्ठला समान आहेत. आणि आपण आपलं जीवन यापुढे यांना आपलं पुत्र समजूनच आपलं जीवन पुढचं जीवन व्यतीत करूया, म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि हे बेकल चिके यांचं म्हणणं थिमक्काना पटतं. आणि दुसऱ्या दिवशी काय करतात, दोघेही मिळून वनामध्ये जातात आणि अनेक ठिकाणी शोधून वडाची रोपं शोधतात आणि ती आणून रस्त्याच्या दुतर्फा लावायला सुरुवात करतात. असा नित्यनियम चालू करतात आणि केवळ रोपं लावत नाही तर त्यांचं संगोपन करतात, त्यांना वेळच्या वेळी पाणी घालणं, त्यांचं इतर प्राण्यांपासून रक्षण करणं, यासाठी त्यांना कंपाऊंड करणं, अशी अनेक कामं ते दोघे मिळून करतात आणि त्यांचं संगोपन करत राहतात. आणि अशी वृक्ष लावता लावता लावता जवळजवळ 8,000 वडाची झाडं ते दोघेही मिळून लावतात आणि 45 एकर इतक्या परिसरामध्ये या दोघांनी मिळून एक मोठं वनच उभं केलं. म्हणून या थिमक्काना वनमाता म्हणून देखील संबोधलं जात. रांगेमध्ये वडाची झाडं लावली म्हणून त्यांना सालूमरदा ही पदवी देखील कर्नाटक सरकारतर्फे प्राप्त झालेली आहे. आणि एवढंच नाही तर सरकारी कामामध्ये रस्ता वगैरे रुंदीकरण अशी कामं होत असताना ज्या ज्या वेळी ती वृक्षतोड होण्याची वेळ आली त्या त्यावेळी त्या वृक्षांच्या संवर्धनासाठी ती थिमक्का जातीने त्या ठिकाणी उभी राहिली आणि त्यांना त्या रोपट्यांना त्या वडांना जगवून ठेवलं, त्यांचं संरक्षण शेवटपर्यंत केलं. आज या माऊलीचं वय 112 वर्षे इतकं आहे आणि या वयात देखील आपले पती त्यांना सोडून गेलेत तरी देखील आपलं कार्य त्या माऊलीने अविरत असं चालू ठेवले. जगामध्ये निपुत्रिक असताना हताश होणारी अनेक लोक आपण पाहिली, परंतु आपलं जीवन खऱ्या अर्थाने तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे वर्तून या वृक्ष वेलीनं आपले सगळे सोयरे नव्हे तर आपलं पुत्र समजून त्यांचं संगोपन केलं, त्यांचं संवर्धन केलं आणि म्हणून त्या माऊलीचं वयात 112 वर्ष आहे. कारण जो या निसर्गाचं संवर्धन करतो त्याचंच निसर्ग संगोपन करतो. आणि ही थिमक्का आजही आपल्या देशाची जणू काही या वनसेवेतून सेवाच करते आहे. म्हणून तुकाराम महाराजांच्या वचनावरती खऱ्या अर्थाने विश्वास ठेवून आपलं जीवन उत्तम रीतीने पार पाडलं ज्या महिलेने ती म्हणजे ही थिमक्का. या थिमक्काला वारंवार वंदन असो. आणि म्हणून तुकाराम महाराज पूर्वरंग पद्यामध्ये म्हणतात,

संत तुकाराम महाराजांची ही रचना होती, लता मंगेशकर यांनी गायलेली. आणि श्रोते हो, याबरोबरच माझा वार माझा शिवार कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते आहे. भेटूया पुन्हा उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: आकाशवाणी मुंबई। भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। देशभरात योग दिन उत्साहात साजरा। देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2024 संपन्न। महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलवलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार। आणि तामिळनाडूमध्ये समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीत अमोनियाची गळती झाल्यानं 7 जणांचा मृत्यू, 70 पेक्षा जास्त जण बाधित। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे। कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते। प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले। योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा, योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या।
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है। पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है। योग सबको जोड़ता है। मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या। योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधन आहे असं उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे। नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले। यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या। खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं नवी दिल्लीत योग दिन साजरा केला। यावेळी आयोगाचे अध्यक्ष मनोज गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले। यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली। ऐकूया एक वृत्तांत।
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला। तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले। राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला। केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला। राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले। नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं। याशिवाय आयआयटी बॉम्बे, एनटीपीसीच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला। ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली। कोल्हापूर इथल्या

0: महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योगदिन साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला. धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले. परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले. गोंदिया शहरात आयोजित योगदिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा, निरोगी रहा हा संदेश दिला. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली. चंद्रपूर शहरात योगदिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली. यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला.
1: वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट यूजी फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळात इंग्रजीत आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनासोबत समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस, प्रशासन आणि इतर मिळून 2,00,000 कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स, सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता एनटीएनं बारीक लक्ष ठेवलं होतं. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनतेच्या प्रश्नांबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरल्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर यांनी आपण शिवसेनेत जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज धाराशिव इथल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपला हा निर्णय जाहीर केला. तामिळनाडूमध्ये पेरियापालम इथल्या समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या एका कंपनीत अमोनिया वाळूची गळती झाल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 70 पेक्षा जास्त जण बाधित झाले आहेत. एनडीआरएफ आणि रासायनिक, जैविक आणि आण्विक आपत्कालीन परिस्थिती हाताळणाऱ्या विशेष पथकांनी त्वरित बचाव आणि मदतकार्य सुरू केलं असून वायुगळती थांबवली आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला असून बाधितांना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2,00,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसंच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून एका 3 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीनं 24 तासात अहवाल सादर करण्याचे आदेशही मुख्यमंत्री विजय यांनी दिले आहेत. एफआयएच महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लाल रेमियासामी सामनावीर ठरली तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एशले सेसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनी या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन

अभिनंदन केलं आहे. हा विजय हॉकी खेळणाऱ्या अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. आणि तामिळनाडूमध्ये समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीत अमोनियाची गळती झाल्यानं 7 जणांचा मृत्यू, 70 पेक्षा जास्त जण बाधित. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रुणेश्वराचं दर्शन घेऊन महाराज पुण्याला परत निघाले होते. आणि पुण्याला परत येत असताना महाराजांना एका दरीतून आवाज आला, राजा. राजांची मान वळली. त्या दरीकडे लक्ष गेलं तर एक माणूस पळत येत होता. तो पळता पळता पंढा गेला, पुन्हा ओरडला, राजा थांबा. राजांनी आपल्या घोड्याच्या मानेवर धाप टाकली आणि घोड्याचा वेग कमी केला. पाठीमागचं अश्वपदक थांबलं गेलं आणि तो आलेला माणूस दोन वेळ पंडा. राजे पाय उतार झाले होते, राजांच्या पायाला धरला आणि म्हटला, राजा मी खलास झालो रे बाबा, माझी इज्जत तुटली गेली, माझ्या मुली बाळीची इज्जत खलास झाली. काय घडलं ते न रडता सांगा. राजाच्या पाटलानं माझ्या मुलीला भ्रष्ट केलं, राजा भ्रष्ट केलं. हे साजी राजा जाणी पाटलाला घेऊन या. तातडीनं येसाजी गेला, तातडीनं येसाजी गेला, बोलला पाटलाला निरोप राजाचा. पाटील, राजानी तुम्हाला बोलवलेला आहे, राजांच्याकडे काहीतरी तक्रार आहे. अरे जाऊन सांग तुझ्या राजाला, अजून तुझी नारवाली नाही म्हणावं. मी गावचा पाटील आहे, पाटलानं करील ते गावानं सहन केलं पाहिजे. मी नामधारी पाटील नाही, वतनाचा पाटील आहे, तू नामधारी राजा आहेस म्हणावं. आणि ऐकता येसाजी तसाच परत आला. राजानी विचारलं, काय म्हणाला पाटील? राजय पाटील मग्रूर आहे. हो, राजानं म्हणाला अजून नाळ वाळली नाही. तुझ्या हातात तलवार नव्हती का? तानाजी बोलून गेला. राजानी हातानं खुणवलं आणि विचारलं, काय नाव आपलं? रामजी. पुण्याला याल? हो. मारोनी टाचा घोड्याला, मारोनी टाचा घोड्याला, चाललंय पुण्याला.

पुण्याला आणि महाराजांचा विचार चाललेला आहे. अजून नाळ वळली नाही. निगावचा पाटील आहे. या पाटलाचं काय करायचं? आणि घोड्याच्या टपाचे आवाज सुरू झालेले आहेत. राजे दौडायला लागलेले आहेत. राजे पुण्यात येऊन पोचले आणि राजे लाल महालाकडे न जाता राजे घोड्याच्या पागेकडे वळले. महाराजांना पाहताच पारेकरी उठून उभे राहिले. राजांना मुजरे केले आणि मुजरे करताच राजे वळले आणि म्हणाले, साजी 40 घोडे स्वार घ्या, रांजाला जा, पाटलाच्या मुसक्या बांधा आणि पाटील आमच्या समोर हजर करा. एसाजीचे बहुस पुरण पावले.

पुण्याला, पुण्यामध्ये काय घडलेलं आहे? राजे दरवाजात प्रवेश करतात, सई दुधाचा ग्लास घेऊन उभी होती. राजे काही बोलले नाही, आपल्या महाली गेले, दरवाजे बंद केले. जगदंबे, या देशातली सुलतानी बंद करायची आहे. मुली वाईची इज्जत लुटणाऱ्या सैतानांना नाहीसा करायचंय. तुझी शक्ती मजा असो, आदि शक्ती तुळजा भवानी, आम्हाला आम्हाला मार्गदर्शन करा. उद्या आम्ही काय करायचं? आणि राजे सकाळी उठलेले आहे, सचल स्नान केलेलं आहे, सर्व पोशाख केलेला आहे, गळ्यामध्ये कवड्याची माळ, मोत्याचा घंटा आहे, मात्याला जिरे टोप घातला आणि महासाहेबांना प्रणाम केला. प्रणाम महासाहेब. राजे सणासुदीचे कपडे घातले. नामधारी राजा, काय म्हणालात? अजून आमची नाळ वाढली नाही. राजे तुम्ही असं का बोलता? महासाहेब कळेल आपणाला, चला आमच्या बरोबर बैठकीवर. आणि राजे बैठकीवर आलेले आहेत, वीर आसन घालून राजे बसलेले आहेत. माझा राजा होता.

बोललान जकडून पाटील आणलेला जकडून पाटील आणलेला राजे दादूजीकडे वळले मानेनं दादूजीला मुजरा केला माँसाहेबांच्याकडे मान वळली मानेनंच माँसाहेबांना मुजरा केला आणि राजे म्हणाले साजी हाजी पाटील आमच्या समोर हजर करा सर्वांचं लक्ष समोरच्या दरवाज्याकडे वेधलं गेलं आणि मगर मस पाटील दखडलेला होता एसाजी तानाजी त्याला त्या दरवाज्यातून घेऊन येत होते पुढे ढकलताच पाटलांनी दोन्ही हात जोडलेले आहे चेहरा किविलवाणी केलेला आहे आल्या आल्या म्हणत आहे प्रणाम शिवाजी राजे प्रणाम मां साहेब प्रणाम दादोजी राजांची भवई चढली गेली नामधारी शिवाजी म्हणणारा पाटील मग्रूर होता पण आज एवढा कसा लावला गेला काय रामजी हाच का तो पाटील हाच तो यांनीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं यांनीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं पाणवत्यावर पाणी आणायला गेली असताना यांनी तिला उचलून नेलं तिला जीवनात

मी अपराधी आहे. मला गोमुखात न्याय द्या. पाटील, तुम्हाला न्याय मिळेल. पण ज्या मुलीवर तुम्ही अन्याय केलेला आहे, ज्या मुलीला तुम्ही तिच्या जीवनात उद्ध्वस्त केलेला आहे, तिला या जगातून संपवलेलं आहे, तिचं काय करायचं? ती इथं जर तुमच्या बरोबर बोलायला असेल, ग्वाही देत असेल, तर आम्ही तुम्हाला गोमुखात न्याय देऊ. नाही बाळासाहेब, माझ्या हातून चुकलेलं आहे, मला क्षमा असावी. दादोजी, मला क्षमा असावी. पाटील, ही मुलगी त्यावेळेला तुम्हाला अशीच म्हटली असेल, तुम्ही आमच्या वडिलांसारख्या. नका हो मला छेडू, माझं सील भ्रष्ट करू नका. पण ज्या हाताने तू तिला छेडलीस, ज्या भोबलाच्या पाशात तिला तू कवटाळलीस, हे तुझे हात कलम केले जातील. हे साजी, पाटलाला घेऊन जा, ह्याच्या हात पाय तोडा, गाढवावर बसवा, अन पाटील रांझाला पाठवा. मासाहेब, दादोजी, मासाहेब, दादोजी पाटील. एसाजी, हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे, घेऊन जा. अंतर दिशी महाराज उठले गेले. आज काय झालं शिवबाला? मासाहेबांच्या मुखातून शब्द निघाले, दादूजी म्हणत आहेत, मासाहेब, आपला शिवबा खरा राजा शोभला, खरा राजा शोभला, न्याय मिळवून दिला. थोरले महाराज असते तर नाचले असते. मासाहेब, आम्ही गणपतीला जातो, अश्व्यातल्या गणपतीला साष्टांग दंडवत घालतो आणि सांगतो, श्री गजानना, माझ्या बालराजाच्या पाठीशी सदैव राहा, बालराजाच्या पाठीशी सदैव राहा. गजानना, गजानना. राजे उठून गेलेले आहेत, इकडे पाटलाला बाहेर काढलेला आहे. पाटलाला बाहेर काढल्यानंतर काय घडलेलं आहे?

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी न्यूज ऑन एअर या ॲपवर. 9:30 वाजलेले आहेत. आता नाटकांच्या अखिल भारतीय कार्यक्रमामध्ये आज आधार हे नभोनाट्य
1: सादर करत आहोत.

0: Nandini speaking. Yes, last year. Hello, मीच बोलते. फोनची वाटच पाहत होती तुझ्या. कुठून बोलतोयस? म्हणजे तू न्यूयॉर्क मधून बोलत नाहीयेस? अरे हा, मग आहेस तरी कुठे? हा हा हा. अरे अरे, पण ऐक तरी माझ, काय म्हणतोयस? निर्णय माझा? अरे तो तर मी तुला कधीच सांगितलाय. हा हा हा. तरी पण थोडा वेळ हवाय मला. अरे अरे, पण हे सगळं मी नताशाला कसं सांगू? नो नो, नेवर. अरे मला नताशाला थोडी मेंटली प्रिपेअर तरी करू दे. अरे ट्राय टू अंडरस्टँड मी दास. हो हो हो दास डिअर, मला कळते रे तुझी डिफिकल्टी. तरी पण हा हो, नाहीये ती नताशा, नाहीये इथे. सकाळीच पिकनिकला गेली ती. काय काय? नो नो नो, तू तिला फोन बिलकुल करू नकोस. नाही रे, गैरसमज वगैरे काही नाही. बरं बुवा, मी आजच रात्री बोलेन तिच्याशी. हो हो हो, सांगेन सारं काही तिला. हो हो, मला माहित आहे का तुला घाई आहे ती. दास डिअर, अरे ऐक तरी. हे पहा, मी माझा निर्णय बदलणार नाहीये. तू कशाला चिंता करतोस? अरे पण नताशाची नीट समजूत नको का काढायला? मी त्याच्याशिवाय पुढे नाही जाऊ शकणार रे. प्लीज गिव्ह मी लिटिल टाइम दास. ओके ओके हो. तरी पण आय ॲश्युअर यू, तुझ्या प्लॅनमध्ये काही बदल होणार नाही. हो हो, अगदी नक्की. ओके हां, मी नाही अपसेट झाले रे. यू डोंट वरी दास. नाही ओके. हो हो ओके, गुड नाईट.
1: ओ मॉम मॉम, आय हॅड अ वंडरफुल डे. इट वॉज फॅन्टॅस्टिक. काय मज्जा आली मॉम. मॉम मॉम, आर यू नॉट वेल? बोलत का नाहीस? ए मॉम, विचार ना मला पिकनिक कशी झाली ती.
0: हो हो हो, कशी झाली ना आता पिकनिक तुझी? डिड यू एन्जॉय? मजा आली ना?
1: येस, रिअली वंडरफुल. खूप खूप एन्जॉय केलं मॉम. अगं तो टोनी ना, तो टोनी तो टोनी ना मॉम, ही इज रिअली वंडरफुल. इतका गमते आहे तो टोनी. ए फनी, चार्मिंग मॅन.
0: चार्मिंग मॅन? काय म्हणालीस? अगं तो तर तुझ्या एवढाच आहे. मॅन कसला? बरं, त्या टोनीचं काय सांगत होतीस?
1: ओ मॉम, अगं अगं ना, काय एक एक जोक सांगत होता तो, आणि गाणी तर काय छान म्हणत होता. मॉम, आय एम अगेन जॉइनिंग देम नेक्स्ट सॅटरडे फॉर अ पिकनिक.
0: काय पुन्हा? नेक्स्ट सॅटरडे?
1: मॉम, दे हॅव अ क्लब अँड टोनी इज द सेक्रेटरी ऑफ द क्लब. यु नो मॉम, त्यानं मला. ओ मॉम, ही आस्क मी टू जॉईन हिज क्लब.
0: काय? क्लबची मेंबर व्हायचंय? नो नो नताशा, तू त्या क्लबची मेंबर नाही व्हायचंस. अगं तू या अमेरिकन मुलांमध्ये एवढं मिसळायचं नाहीस, कळलं?
1: मॉम बट व्हाय, व्हॉट्स रॉंग इन इट मॉम? मॉम व्हॉट्स रॉंग विथ यू मॉम? तुला बरं नाही का वाटत?
0: नाही नता, तसं काही नाही. आय एम ऑल राईट. पण तू अशा क्लबची मेंबर नाही व्हायचंस, समजलं? नाही ना होणार बेटा अशा क्लबची मेंबर.
1: ओ मॉम, हाऊ डेअर आय डू इट? तुला विचारल्याशिवाय, तुझ्या परमिशन शिवाय.

0: काय मी कशी होईन मेंबर?
1: नता पोरी, मला भीती वाटते ग.
0: माझी भीती वाटते तुला? पण मॉम, ऑल माय फ्रेंड्स आर गोइंग फॉर अ पिकनिक नेक्स्ट सॅटरडे. आय डोंट थिंक त्यांच्या मॉमना अशीच भीती वाटते ना.
1: पण नता, तू नाही जायचंस.
0: मॉम,
1: मी तुला जाऊ देणार नाही.
0: मॉम, दास अंकल आले होते का ग?
1: नाही.
0: पण मॉम, आज तुझी अपॉइंटमेंट होती ना अंकल बरोबर. देन व्हॉट्स रॉंग? एनी मेसेज?
1: फोन होता त्यांचा. पण नता, तू त्या क्लबच्या मुलांबरोबर नाही ना जाणार? नाही ना जाणार माझ्या सोनूल्या.
0: मॉम, दास अंकल काय म्हणाले ग फोनवर? नाही सांगायचं. ओके मॉम. ए मॉम, तुझ्या इंडियातल्या स्टोरीज सांग ना.
1: नता, माय लिटिल बेबी, अगं भीती वाटते ग मला.
0: मॉम, तुला झालंय तरी काय? कसली भीती? कुणाची भीती? खात्या इंडियातल्या घोषची तर नाही ना?
1: नाही ग.
0: मग
1: भूताची नाही, मला तुझी भीती वाटते ग पोरी. मला
0: माझी? ओ मॉम, माझी भीती? हाऊ फनी मॉम. का ग? मी आता काही लहान आहे.
1: अगं म्हणूनच काळजी वाटते ग मला नता.
0: ओ मॉम, उगाच काळजी करतेस तू.
1: नता.
0: काय मॉम?
1: नता, तू इंडियात जाशील आजीकडे?
0: ओ हाऊ नाईस, माझ्या ग्रँडमा कडे जायचं. मॉम, आपण दोघी जाऊया इंडियात ग्रँडमा कडे. खूप खूप मजा येईल.
1: जाशील नता? खरंच जाशील इंडियात? अगदी अगदी कायमच राहशील आजीकडे?
0: व्हॉट, कायम? डिड यू रिअली से इट मॉम? ग्रँडमा कडे जायचं आणि कायम?
1: तसं नाही ग नता, तसं नाही.
0: मॉम, व्हॉट्स द प्रॉब्लेम? मॉम, तुला म्हणायचंय तरी काय? यू नेव्हर आस्क मी एनी क्वेश्चन लाईक दिस बिफोर. का जा म्हणतेस मला इंडियात? माझी टोनी बरोबरची फ्रेंडशिप आवडत नाही का तुला? व्हॉट्स रॉंग इन इट मॉम? सुजा, जेनी, सोफिया या सगळ्यांचे बॉयफ्रेंड्स आहेतच ना मॉम.
1: नता कसं सांगू तुला, ह्या वयात देखील मी निर्णय घ्यायला कचरते ते तू असे पटकन घेतेस नता. ऐक नता, मला एकटीला आता हे सार असह्य झालंय.
0: ओ आय एम सॉरी मॉम, आय डू अंडरस्टँड इट. मॉम,

0: दास अंकल आपली मुलं इंडियात पाठवतोय कायमचीच.
1: ओ आजीकडे जाईन.
0: नता मी तुला खूप खूप पैसे पाठवीन. अगं तुला इंडियन डान्स आवडतो ना, तू तिथं डान्स शिक. तुला इंडियन डिशेस आवडतात ना, त्या तुला तुझी ग्रँडमा.
1: मॉम, ग्रँडमाला फोन करतेस ना. गिव्ह अ रिंग टू ग्रँडमा इन इंडिया.

बोलते है, आई मी बोलते है, न्यूयॉर्क हूं। हो ठीक आहोत, तू काळजी करू नकोस। तू कशी आहेस? हां, आणि भाई वहिनी? हां ठीक आहेत ना। ए कुणाल चालतो का गं आता? काय एवढा मोठा झाला? हां हां हां हां अगं मी ना, हां मी फोन अशासाठी करते की अगं नताशा इंडियात येते तुझ्याकडे। हो हो हो कधी म्हणजे? अगं कदाचित उद्याच रात्रीच्या फ्लाईटने येते। अगं आई ती निघताच मी तुला फोन करेन। फ्लाईट नंबर आणि टाईमही कळवीन। नाही नाही मुळीच काळजी करू नकोस। हां काय म्हणालीस? हे ना म्हणजे अवी। हां हां हां अवी।

0: काय बाई, अजूनही कशी आली नाही? ड्रायव्हरची चुका मुक्त झाली नसेल ना? तरी बरं तिचा फोटो देऊन पाठवलाय म्हणून. तीही नवीन आणि खूप वर्षांनी येते.
1: मी आले ग्रँडमा, मी आले ग्रँडमा. हे ग्रँडमा, तू कशी आहेस?
0: अय्या आलीस सुद्धा माझी बछडी. हा आज जाऊ नकोस, इथं दारातच थांब. अगो हजारो कोसावरून आलीस प्रवास करून, पायावर पाणी तरी घालू दे मला.
1: हे आजी.

0: माझ्या मॉमला पण तू असंच करायचीस का ग? सांग ना, मॉमला असंच करायचीस? सांग ना आजी.
1: अगं हो हो, अगदी मी असंच करायची. अगदी तुझ्यासारखीच होती ती.
0: ए आजी, अगं मामा मामी कुठे दिसत नाहीत ती?
1: मामा मामी ना गेले दक्षिण भारताच्या टूरवर. अगं सुट्टी आहे ना आता, तिथूनच तुझ्या मामीच्या भावाचं लग्न आहे, जातील तिथे.
0: लग्नाला? म्हणजे मॅरेजला?
1: हा. अगं तुला भूक लागली असेल ना, पण कपडे बदल, चल गरम गरम वरण भात नि पोळ्या देते, जेव बघू आधी.
0: लग्न, मॅरेज, दास अंकल प्रपोज माय मॉम, दे आर मॅरिंग. पण मला नाही जाता येणार त्यांच्या लग्नाला.
1: हे काय ना तशा, अजून इथेच तू? चल पाहू जेवायला.
0: मला वरण भात नकोय ग्रँड मा, ब्रेड ने एक देशील.
1: काय भात नाही खाणार? ब्रेडवरच भागवणार आहेस की काय? या हवेला भात हवा सोने.
0: जेवीन गमी सावकाश. ठीक आहे, भातच खाईन. झालं
1: आजी.
0: ए आजी, सांग ना मला तुझ्या त्या स्टोरीज.
1: सोन्या, स्टोरीज ऐकायला लहान का आहेस? केवढी मोठी झाली गो माझी छकुली. हे बघ, उद्या आत्याबाईच्या घरी एका लग्नाला जायचंय आपल्याला, तेव्हा तू साडी नेसायचीस बर का? नेशील ना?
0: येस.
1: छान. तुझी आई ग होती तुझ्या एवढीच? तेव्हा असंच शेजारी या देसाईंच्या घरी गेलो होतो एकदा लग्नाला. तुझ्या आईनं कशी छान सुरेख साडी नेसली होती, आणि काय मज्जा सांगू. अगो त्यांच्याकडे आलेल्या दामल्यानी, म्हणजे तुझ्या बाबानी ग, चक्क मागणी घातली की ग तिला. झालं, झटपट लग्नही झालं आणि गेली दोघं अमेरिकेत. आली 2 वर्षांनी सुट्टीवर आणि तीच ही छकुली बर का.
0: थांबलीस का ग्रँडमा? सांग ना माझ्या मॉमच्या गोष्टी.
1: हा गोष्टी सांगू हा मग. चल चल बघू, चल कपडे बदल, हातपाय धू, देवाला नमस्कार कर. आत्ता येईलच बघ तुझ्या आईचा किंवा बाबांचा फोन.
0: काय बाबांचा? डॅडचा
1: का ग?
0: काही नाही काही नाही, पण डॅडचा फोन येईलच कसा? कारण डॅड आणि मॉम तर कधीच सेपरेट झालेत.

0: स्मरानी
1: ग्रैंडमा ए आजी ए आजी आजी आजी आजी आजी बोलना रागावलीस मी काय करू ग्रैंडमा सांग ना मामा आपल्या कामात मामी फारशी माझ्याशी बोलतही नाही
0: खरंय ग तुझं जा बरं जाऊन ये हा माझ्या पोरी पण लवकर ये हा काळजी वाटते ग मला जा जा हा
1: जाऊ ग्रैंडमा खरंच जाऊ ओ हाउ नाइस ओके
0: पण हे बघ 7 आत घरात ये हा
1: बरं
0: खरंच काय करावं या पोरीनं तरी 4 दिवसासाठी आली आहे तरी सहन होत नाही यांना सूनबाईला तर तिचं काही करावं लागत नाही एवढी गोड पोर तिच्याशी बोलावं तरी पण नाही वाकडच बोलायचं ताकडच पाहायचं आणि हा तरी काय तुझी भाचीच ना ती नेशील की नाही तिला कधी बाहेर पण तोही तसलाच काय आपलेच दात आणि आपलेच ओठ

0: ते किती वेळ झाला, अजूनही आली कशी नाही?
1: ग्रँडमा, ग्रँडमा मी आले, ग्रँडमा मी आले.
0: आलीस का? कोणाबरोबर बोलवतीस ग? कोण होता तो?
1: असाच कुणीतरी, लायब्ररीत भेटला, झाली ओळख, दिली त्यानं लिफ्ट एक पर्यंत.
0: अगो कोण, कुठला, आणि चक्क आलीस त्याच्या स्कूटरवर बसून?
1: ओ ग्रँडमा, उगाच काळजी करतेस, डोंट यू वरी ग्रँडमा, मी का तर लहान आहे.
0: अगो म्हणूनच जपावं लागतं पोरी. नताशा, तुला येऊन महिना झाला ना ग?
1: हो का ग?
0: अग तुझ्या आईचा फोन, पत्र, काहीच कसं नाही. तू इथं आल्यावर एकदा फोन आला होता तेवढाच.
1: आजी, हे आजी, मी किती आता डान्स शिकणार आहे.
0: डान्स होळी ग बाई? अगं असं महिना दोन महिन्यात थोडा शिकता येतो का डान्स?
1: का, मी थोडीच इथून जाणार आहे. हा ग, मी आता तुझ्या बरोबरच राहणार अगदी कायमची.
0: काय नताशा, अगं तुझी आई काय म्हणेल, बाबा काय म्हणतील?
1: आई काय म्हणेल, बाबा काय म्हणतील? कुठले बाबा, कुणाचे बाबा? मॉम आणि डॅड, डॅड आणि मॉम, जस्ट अ ड्रीम. आय विल नेव्हर हॅव इट अगेन.
0: अगो स्वतःचीच अशी काय बडबडतीयस नताशा? सोन्या, आजच मी फोन लावते हा तुझ्या आईला. अगं तिची काही अडचण आहे का विचारूया तिला?
1: नको ग्रँडमा, नको. माझीच अडचण आहे तिला, तिला आणि तिच्या दास.
0: काय म्हणालीस? अगं तिला विचारून तुझ्या जाण्याचा दिवस नक्की नको का करायला?
1: ग्रँडमा, आर यू बोर्ड ऑफ मी? तुला माझा कंटाळा आलाय का ग?
0: कंटाळा नाही ग राजा. अगं झाडावरलं फूल झाडावरच असायला हवं. सोन्या, तुझ्या वयाची मी असताना दोन मुलं होती मला, पण तुझ्या आजोबांचा धीर होता मला, म्हणूनच तर त्या वयात देखील मी सारी जबाबदारी पेलू शकले. तुझी आई साता समुद्रापार कशी मस्त उभी आहे तुझ्या बाबांच्या बरोबर, झाडाला लपेटलेल्या वेलीगत. अगो ज्याचा त्याचा आधार, त्यानं सोडून कसं चालेल? नता, सोन्या, आपण बोलू बरं तुझ्या आईशी फोनवर. मी आता स्वयंपाकाचं बघते हा.
1: म्हणे म्हणे अमेरिकेत आईकडे जा. मॉम म्हणते इंडियात आजीकडे जा. ग्रँडमाला त्यावेळी आजोबा होते, आता तिला तिचं हे घर आहे, मामा आहे. मॉम डॅडपासून सेपरेट झाली, तरी तिला तिचे दास अंकल आहेत, आणि त्यासाठी माझी इंडियात रवानगी. ग्रँडमाला माझी काळजी म्हणून माझी परत अमेरिकेत रवानगी. म्हणजे नताशा, नताशा तुला कोणी नाही का? कोणी नाही तुला, अगदी ब्लड रिलेशन सांगणारे हे लोक सुद्धा तुझे कोणी नाही, आणि ते मात्र ते या वयात देखील सपोर्टसाठी धडपडतात, आणि मी मात्र मॉमसाठी इंडियात तर ग्रँडमासाठी परत अमेरिकेत. हो, वेअर शुड आय गो? सांग नताशा, कुठं जाशील तू, कुठं जाशील? ओ डॅड, ओ डॅड, ओ डॅड. नो नो नो नो, आय विल नेव्हर गो टू मॉम ग्रँडमा, आय विल नेव्हर गो टू मॉम, नेव्हर गो. आणि ग्रँडमा तुलाही आता यापुढे माझा त्रास होणार नाही. आय विल डू इट अलोन, ऑल अलोन. आय विल स्टँड माय सेल्फ, आय विल स्टँड बाय माय सेल्फ, बाय माय सेल्फ. आजी, आजी, मी स्वतःच्या पायावर उभी राहीन आजी. मला आता तुमच्या कोणाच्याही आधाराची गरज पडणार नाही. तुमचा कोणाचाच आधार आता मला नकोय, कोणाचाही नकोय, कोणाचा.

0: नभोनाट्य सादर झालं आधार. लेखक पद्मा फातर्पेकर. सादर करते होते गोविंद मोकाशी. यामधील भूमिका आणि कलाकार: आई नीता जोशी, आजी सुधा घाणेकर, नताशा उज्ज्वला कवठेकर. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून श्रोते हो आपण ऐकलात न्यूज ऑन एअर या ॲपवर.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी न्यूज ऑन एअर या ऍपवर. श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजलेले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. नादब्रह्म या कार्यक्रमात आज चिंतन कट्टी यांचं सतारवादन आपल्याला ऐकवत आहोत. सतारीवर राग झिंझोटी ऐकणार आहोत. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ स्वप्नील भिसे यांनी केलेली आहे. ऐकूया चिंतन कट्टी यांनी सतारीवर वाजवलेला राग झिंझोटी.

0: नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण चिंतन कट्टी यांचं सतार वादन ऐकलं. राग होता झिंझोटी, तबला साथ केली होती स्वप्नील भिसे यांनी.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:20 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, तर आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात, वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
4: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर गुणसागर गंभीर.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 11 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आपण ऐकूया हिंदीतून बातम्या ठीक 11 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
5: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं आशुतोष. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि आज के दौर में किसी भी देश की आर्थिक और सामरिक शक्ति उसके समुद्री सामर्थ्य पर काफी हद तक निर्भर करती है. इसलिए भारत अपनी समुद्री क्षमताओं को लगातार मजबूत कर रहा है. पश्चिम बंगाल की राजधानी कोलकाता में श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरगाह पर आज स्वदेश निर्मित 3 युद्धपोतों को भारतीय नौसेना में शामिल करने के बाद प्रधानमंत्री ने यह बात कही. इसमें अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट INS दुनागिरी, संशोधक और अग्रय शामिल हैं.
6: भारत आज अपने पूरे मैरिटाइम इकोसिस्टम को सशक्त बना रहा है. इसलिए आज भारत अपने बंदरगाहों का आधुनिकीकरण कर रहा है, नई क्षमता तैयार कर रहा है, नई कनेक्टिविटी बना रहा है, नदी जलमार्गों का विस्तार कर रहा है, मल्टी मॉडल लॉजिस्टिक नेटवर्क विकसित कर रहा है. सागरमाला जैसे अभियान इसी व्यापक सोच का हिस्सा है.
5: रक्षा क्षेत्र में आत्मनिर्भरता का उल्लेख करते हुए प्रधानमंत्री ने कहा कि वर्ष 2014 में भारत दुनिया के सबसे बड़े रक्षा आयातकों में शामिल था, लेकिन सरकार के प्रयासों और नीतिगत सुधारों के कारण रक्षा उत्पादन में उल्लेखनीय वृद्धि हुई है. रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने सोशल मीडिया पोस्ट में कहा कि ये

0: this, the Indian team also secured entry to the FIH Women's Pro League. The team produced a stellar defensive display to protect the lead provided by Navneet Kaur and Sunilita Topo. Today's win also marked their return to the Pro League next season. Laura Simai was awarded the player of the match, while Deepika finished as a joint top scorer with 6 goals to her name. Prime Minister Narendra Modi has congratulated the Indian team on their win and praised for their exceptional performance throughout the tournament. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, रात्रीचे 11:10 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:52 आमच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम संपूर्ण रात्रभर सुरू असतील. नमस्कार, शुभरात्री.